नेटवर्क हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 28 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 18 जून 2026. नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. सकाळचे 5:58 झालेत. आजची प्रसारण सभा आता आम्ही सुरू करत आहोत.

श्रोते हो, पहाड गीत आपण ऐकलत. आपण ऐकतात अमृतधारा हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर नंदू होनप यांनी संगीतबद्ध केलेली ही भक्तिरचना आहे प्रवीण दवणे यांची. गायक अजित कडकडे.

श्रोते हो, आमच्या स्टुडिओच्या घड्याळात सकाळचे 6:18 होत आहेत. आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. कार्यक्रमात्यानंतर आशा भोसले यांचा स्वर. हा अभंग आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांचा आणि संगीत हृदयनाथ मंगेशकर.

श्रोते हो, कार्यक्रमाशेवटी आशा भोसले यांनी गायलेली जगदीश खेबुडकर यांची ही देशभक्तीपर रचना, संगीतून वसंत देसाई.

श्रुते हो हा होता कार्यक्रम अमृतधारा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 6:35 होत आहेत.

श्रोते हो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची प्रसारण सेवा ऐकण्यासाठी आपण ट्यून केलंय FM बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR ॲप. श्रोते हो, आता एक नजर आजच्या कार्यक्रमांवर. या रूपरेषेनंतर 6:40 कार्यक्रम कृषी वार्ता. यामध्ये हिरवळीच्या खतांसाठी विविध पिकांचं नियोजन या विषयावरची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा या अंतर्गत योग आणि आसन यातील फरक. योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत यांनी दिलेली माहिती. त्यानंतर परिसर कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल या विषयावर जितेंद्र जोशी यांनी सांगितलेली माहिती. 7 आपण एकाल ऐसी अक्षरे रसिकेमध्ये संपदा संत यांचा वैचारिक बंध घर असावे घरासारखे. 7:10 प्रादेशिक बातमीपत्र तर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सहक्षेपित करू. 7:40 अनुरूप विवाह संस्था हा प्रायोजित कार्यक्रम. 7:45 प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद. 8 समाचार प्रभात. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. दरम्यान 8:15 प्रसारित करू प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर.

8:40 चिंतन हास चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 9 वेळ गीत बहारची, 9:30 उमंग NCERT प्रायोजित कार्यक्रम, 10:00 जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं मेंदूची कार्यक्षमता आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी योग, याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांनी दिलेली माहिती. 10:30 प्रसारित करू मराठी चित्रपट संगीत. 11:00 रामचरित मानस गान. 11:10 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल मध्ये हिंदी चित्रपट संगीत. 12:00 वनिता मंडळ महिलांसाठी कार्यक्रम, यामध्ये गृह कर्ज घेण्यापूर्वी CA मानसी भालेराव यांची मुलाखत आणि आरोग्य संवाद अंतर्गत केसांच्या आरोग्यांसाठी डॉक्टर श्रद्धा महल्ले यांची मुलाखत. 1:00 ते 5:30 विविध भारतीचे कार्यक्रम. 5:30 युववाणी. 6:35 कामगार सभेमध्ये शारीरिक आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी योग, याविषयी डॉक्टर सोनल कुलकर्णी यांची स्मिता नामदे यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित केली जाईल. 7:30 किसानवाणीमध्ये हॅलो किसान हा फोन इन कार्यक्रम, गळीत धान्य पिकांचं मूल्यवर्धन आणि विपणन याविषयी शेतकरी मित्रांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे, सहभाग डॉक्टर प्रतिमा ठोंबरे. याशिवाय अस्मिता मराठीचे कार्यक्रम आणि बातम्या सहक्षेपित केल्या जातील. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र

0: ए भाई जरा देख के चलो।
1: आम्ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत। 6:40 झालेली आहेत।
2: कृषी वार्ता या कार्यक्रमात आज ऐकूया हिरवळीच्या खतांसाठी विविध पिकांचं नियोजन याविषयी माहिती। आज या माहितीचा पहिला भाग।
3: मंडळी, ताग बोरू हे हिरवळीचं उत्तम खत आहे। ज्या विभागात पुरेसा पाऊस किंवा सिंचनाच्या पाण्याची हमी असते तिथं ताग लागवड करावी। सगळ्या प्रकारच्या जमिनीत या पिकाची वाढ चांगली होते, मात्र आम्लधर्मीय जमीन आणि पाणी साचून राहणाऱ्या जमिनीत चांगली वाढ होत नाही। पावसाळ्याच्या सुरुवातीला हेक्टरी 50-60 किलो बियाणं आपण याचं पेरावं। पेरणीनंतर 5-6 आठवड्यांनी हे पीक फुलोऱ्यावर येण्याच्या सुमाराला 60-70 सेंटीमीटर उंच वाढलं असताना नांगराच्या सहाय्यानं जमिनीत गाडून टाकावं। तागामध्ये नत्राचं प्रमाण 0.46% असतं। या पिकापासून हेक्टरी 80-90 किलो नत्र मिळतं। धेंचा, तागापेक्षा धेंचा हे काटक हिरवळीचं पीक आहे। कमी पर्जन्यमान, पाणथळ ठिकाण, क्षारमय किंवा आम्लधर्मीय जमिनीत हे पीक तग धरू शकतं। याच्या मुळांवर तसंच खोडावर गाठी असतात। या गाठींमध्ये रायझोबियम जीवाणू सहजीवी नत्र स्थिरीकरणाच्या प्रक्रियेनं हवेतल्या नत्राचं स्थिरीकरण करतात। पावसाच्या सुरुवातीला हेक्टरी 25-40 किलो बियाणं पेरावं। पेरणीपूर्वी रायझोबियम जीवाणू संवर्धनाची प्रक्रिया बियाण्याला करावी। गरजेनुसार पाणीपुरवठा करून पीक 6-7 आठवड्यात 90-100 सेंटीमीटर उंचीपर्यंत वाढलं तर जमिनीत नांगरानं गाडावं। धेंच्यापासून हेक्टरी 10-20 टनांपर्यंत हिरव्या सेंद्रिय पदार्थांची निर्मिती होते। या वनस्पती

0: नत्राचं शेकडा प्रमाण 0.46% इतकं आहे. भात लावणी करण्यापूर्वी 8 दिवस पीक जमिनीत गाडलं तर हेक्टरी 80 किलो नत्राची उपलब्धता होऊ शकते. आता जाणून घेऊया घेवड्याबद्दल. घेवडा हे पीक कमी पर्जन्यमान आणि हलक्या प्रतीच्या जमिनीत चांगलं वाढतं. पाणथळ जमिनीला हे पीक योग्य नाही. पावसाळ्याच्या सुरुवातीला पेरणी करावी. प्रति हेक्टरी 50 किलो बियाणं पेरावं. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात ते जमिनीत गाडावं.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आत्ताच आपण हिरवळीच्या खतांसाठी विविध पिकांचं नियोजन याविषयी माहिती ऐकलीत. हा होता या माहितीचा पहिला भाग. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
2: भात पिकावरील कीड आणि रोग व्यवस्थापन याविषयी शेतकरी बांधवांच्या मनातल्या प्रश्नांना डॉक्टर पराग तुरखडे यांनी फोनवरनं दिलेली उत्तरं नक्की ऐका हॅलो किसान या कार्यक्रमात.
3: कोल्हापूर जर आपण भाग बघितला तर याच्यामध्ये काही 5-6 प्रकारचे जे महत्वाचे रोग येत असतात त्याच्यामध्ये 2-3 ही अति जास्त महत्वाचे जे नियमित येणारे रोग आहेत.
2: हॅलो किसान, आज संध्याकाळी 7:30 किसान वाणी या कार्यक्रमात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
4: तुम्ही रागावर नियंत्रण ठेवू देत आहात का? टेलिमानसला 1-4-4-1-6 वर कॉल करा आणि राग नियंत्रित करण्यासाठी मार्गदर्शन किंवा सूचना मिळवा. तुम्ही दारू, धूम्रपान किंवा अंमली पदार्थांना नाही म्हणू शकत? मदत मिळवण्यासाठी टेलिमानसला 1-4-4-1-6 वर कॉल करा.

आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात आज योग आणि आसन यातील फरक याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत

श्रोते हो नमस्कार. योग हा शब्द यूज या संस्कृत शब्दापासून आलाय. योग म्हणजे जोडणे होय किंवा संयोग होय, जो शरीर आणि मनाला जोडतो, तसेच आत्मा आणि परमात्म्याला जोडतो. योग म्हणजे सुखी आणि समृद्ध जीवनाचा एक प्रभावी राजमार्ग होय. योगविद्या हे एक शास्त्र असून ते धर्म, जात, देश, वय आणि लिंग याबाबत निरपेक्ष आहे. प्रत्येक व्यक्तीस उपयुक्त केवळ उपचाराचे तंत्र नसून ती एक वेगळ्या जीवनक्रमाची पद्धत आहे. मानवी जीवन सुखावह करण्याची क्षमता या विद्येत आहे, मात्र हातपाय हलवणे किंवा जंगलात एकांतात जाऊन बसणे याला योग म्हणत नाही. शरीर स्वास्थ्याशिवाय ज्याप्रमाणे शारीरिक सुख नाही, त्याचप्रमाणे मानसिक स्वास्थ्याशिवाय मानसिक सुख नाही. सुखी जीवनाची समाधानी सुरुवात शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्यात आहे. म्हणून उत्तम स्वास्थ्याकरिता योगच रामबाण उपाय आहे. योग हा चित्तवृत्ती निरोधः, म्हणजे आपल्या चित्ताला, मनाला त्याच्या इकडे तिकडे भरकटण्याच्या वृत्तीला निरोध करणे म्हणजे योग होय. योग म्हणजे समाधी. मन, इंद्रिये आणि त्यांच्या विषयापासून परावृत्त होऊन आत्म्यात स्थित होणे म्हणजे योग होय. भगवद्गीतेत समत्व भावाने कर्म करण्यालाच योग म्हणतात. महर्षी पतंजलींनी अष्टांग योग सांगितला आहे. यात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. यातील आसन आणि प्राणायाम याविषयी आपण माहिती घेऊ. आसन ही योगाची तिसरी पायरी होय. सुखपूर्वक निश्चल बैठकीला आसन असं म्हणतात. शरीराला स्थिरता आणि चित्ताला प्रसन्नता प्राप्त करून देणाऱ्या शरीराच्या स्थितीला आसन म्हणतात. यात साधकाने स्वतःच्या शरीराची निरोगी अवस्था

निर्माण करून स्थिरता प्राप्त करावायची आहे. जोपर्यंत शरीराचे आंतरबाह्य भाग निरोगी नसतात तोपर्यंत कोणतेही काम चांगल्या प्रकारे करता येत नाही. योगासनांमुळे शरीराच्या आंतरिक भागांना देखील पुरेशा प्रमाणात व्यायाम मिळत असतो. तनमनाच्या आंतरिक शक्तीचा विकास होत असतो. शरीर लवचिक बनते. मात्र त्याकरिता आसने ही श्वासावरच केली पाहिजे. आसनांचे शरीराच्या अवस्थेनुसार तसेच आरोग्याच्या दृष्टीने अनेक प्रकार आहेत. प्राणायाम. प्राणाला ब्रह्म असे म्हटले आहे. प्राण शरीराच्या प्रत्येक भागात व्याप्त आहे. जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत जीवन आहे. प्राण म्हणजे वायू आणि आयाम म्हणजे आळा घालणे, म्हणजेच प्राणवायू स्वतःच्या ताब्यात राहील असे करणे होय. थोडक्यात श्वासोश्वासाचा व्यायाम म्हणजेच प्राणायाम होय. प्राणशक्ती म्हणजेच जीवनशक्ती असल्यामुळे ही प्राणशक्ती वाढवून तिचे नियमन करणे, नियंत्रित करणे आणि संतुलित करणे होय. चंचल अशा चित्ताची एकाग्रता व्हावी, स्वयंप्रकाशित असणाऱ्या चित्तावरील मायेचे आवरण नष्ट व्हावे म्हणून आसन नंतर प्राणायाम ही योगाची चौथी पायरी होय. योगासने आणि प्राणायाम यामध्ये घनिष्ठ संबंध असून प्राणायाम करण्याकरिता साधकाला आसन स्थितीत आसनस्थ व्हावे लागते. योगासनांबरोबर योग्य प्रकारे पूरक, रेचक आणि कुंभक करण्यात आल्यास आसनांचा शरीरावर चांगला परिणाम दिसून येतो. आसन प्राणायाम या युतीमुळे आरोग्य सुधारते. फुफ्फुसांना पुष्कळ प्राणवायू प्राप्त झाल्याने शरीर निरोगी, चित्त प्रसन्न बनते. म्हणून योगासनांचा अभ्यास करू इच्छिणाऱ्यांनी प्राणायामाच्या अभ्यासाचे ज्ञान प्राप्त केल्यास आसने करणे सुलभ होईल.

0: योग आणि आसन यातील फरक ही माहिती आपण ऐकलीत तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत. कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.
1: आणि हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो अवश्य ऐका आजचे प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 7:25 दिलखुलास, 7:40 अनुरूप विवाह संस्था, 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद, 8:15 आयुर्विश्व हेल्थ केअर, 8:40 चिंतन हाच चिंतामणी आणि 9:30 उमंग NCERT. हे सर्व आजचे प्रायोजित कार्यक्रम ऐकण्यासाठी ट्यून करा 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIRF वर आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 6:50 झाली आहेत.
1: परिसर.
2: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
3: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, नैसर्गिक पर्यावरणात बदल घडवण्याची क्षमता केवळ मानवाकडे आहे, त्यामुळे पर्यावरणातील प्रत्येक घटकांचे संरक्षण करणे, त्याचा काळजीपूर्वक वापर करणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे. पाऊस पडला नाही तर आपण हवालदिल होतो. जगात अशी काही ठिकाणे आहेत जिथे कधीच पाऊस पडत नाही. पावसाशिवाय तिथलं जग कसं असेल आणि त्याचा तिथल्या लोकांना किती त्रास होत असेल, हा विचारच गंभीर आणि चिंताजनक आहे. जर अशी वेळ आपल्यावर आली तर, असे व्हायला नको असेल तर पर्यावरणाचे संवर्धनाचे नुसते संकल्प न करता पर्यावरणाचे संरक्षण करायला हवे. चला तर मग आपण सर्वजण संकल्प करूया की मी यावर्षी नक्की एकतरी झाड लावेल आणि त्याची वर्षभर जोपासना करेल. आपण सर्वांनी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करावे. वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन करण्यासाठी इतरांनाही प्रोत्साहित करावे. पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा, देश वाचवा या उक्तीप्रमाणे पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज झाली आहे.

0: पाऊस थांबल्यानंतर परिसर एकदम बदललेला दिसतो. आकाशातले ढग दूर गेले की उन्हाची थोडी किरणे मिळतात आणि सर्वत्र ताजेतवाने वारे वाहू लागतात. पावसापासून बचावलेली हवा थोडीशी ओलसर आणि थंड असते, त्यामुळे श्वास घेताना एक सुखद ताजेपणा जाणवतो. पाणी जमिनीवरून साखळी स्वरूपात खाली वाहत असते. रस्त्यांवर गल्ल्यांमध्ये पाणी एका दिशेने पळताना दिसते. त्या पाण्यामुळे धुळीचे कण वाहून जातात, हवा स्वच्छ होते, त्यामुळे परिसरातील हवा निखळ झाली की मनही प्रसन्न होते. बगीचे आणि मोकळ्या जागा हिरव्यागार दिसू लागतात. गवताच्या पानावर थेंब चकाकतात. पानावरील थेंब सूर्यकिरणांनी चकाकणाऱ्या मोत्यांसारखे दिसतात. झाडाच्या पानावरून पावसाचे थेंब हळूहळू खाली पडतात. हे निसर्गाचे वादळानंतरचे शांत आणि आकर्षक रूप असते. माती ओलसर असल्याने ती नरम आणि काळी दिसते. ओलसर मातीतून उगवणाऱ्या पिकांचे रंग अधिक ताजेतवाने असतात. बागेत किंवा शेतात नवीन फुलं उमलतात किंवा आधीच्या फुलांचा रंग उजळून येतो. फुलांचे केवळ रंग नाही तर सुगंधही अधिक तीव्र होतो. पक्षीही पावसानंतर अधिक उत्साही दिसतात. पाखरांची गुजीरवाणी गाणी पुन्हा सुरू होतात. पक्ष्यांचं झाडावर बसणं आणि भुर्रकन उडून जाणं हा सुंदर नजारा वातावरणात आनंदाची लहर निर्माण करतो. कधी कधी आकाशात इतर पक्षीही उंच उडान करताना दिसतात, त्यामुळे परिसर जणू जागरूक होतो. नद्यात, नाल्यात आणि धरणात पाणी वाढल्यामुळे पाण्याचा प्रवाह वेगाने वाहताना दिसतो. निसर्गात जीवनप्रवाह चालू राहिल्याचं दर्शन होतं. नद्यांचा आवाज, पाण्याच्या इतर छोट्या मोठ्या प्रवाहांचा आवाज वातावरणात निसर्गाची सजीव गाणी म्हणून ऐकायला मिळतो. काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे छोटे छोटे तलाव तयार होतात, ज्यात कीटक, बेडूक आणि इतर जलीय जीव दिसतात. लोकही या बदलांचा अनुभव घेताना दिसतात. शाळाकरी मुलं खेळायला बाहेर पडतात. वयोवृद्ध विश्रांतीसाठी ओसरीवर किंवा ओट्यावर बसून हे सारं निसर्गचक्र पाहत असतात. पावसाळ्यानंतरची गर्दी आणि शांततेचा एकत्रित मिलाप पाहायला मिळतो. लोक घराबाहेर निघून बाहेर बसतात, गप्पा मारतात. काही जण फक्त निसर्ग बघून शांत होतात. याबद्दल अधिक माहिती उद्याच्या भागात जाणून घेऊया. नमस्कार
1: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती. परिसर.
2: आपण ऐकतात 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIRF वर आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
3: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
4: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस.
4: संगीत, व्हिडिओ, ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये. टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा.
3: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
3: फोन 940-440-8000.
5: दादा, अधिक महिन्यात अधिक काय आहे का? नाही
6: हाय की तर बाळे, माधव मिशन आता लय म्हणजे अधिक डिजिटल झालंय.
5: नवा कोरा सीबीसी स्कॅन, दाताचा AI रिपोर्ट, तो भी फास्ट.
6: दातासाठी एक नंबर.
7: माधव मिशन, डेबल क्लब, तळमजला.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र श्रोते हो आता आजचे काही दिनविशेष जाणून घेऊया. लक्ष्मीबाई उर्फ मनकर्णिका गंगाधरराव नेवाळकर 19व्या शतकातल्या झाशी राज्याच्या राणी. 1857च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातल्या त्या अग्रणी सेनानी होत्या. त्यांच्या शौर्यानं त्यांनी क्रांतिकारकांची स्फूर्ती देवता म्हणून जनमानसात अढळ असं स्थान प्राप्त केलं. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा आज स्मृतिदिन.

मराठी ग्रंथकार संपादक रामचंद्र गुंजीकर तसंच कादंबरीकार श्रीनिवास सरदेसाई यांचा स्मृतिदिन, कथाकार श्रीपाद रामकृष्ण काळे यांचाही आज स्मृतिदिन, सामाजिक कार्यकर्त्या इंदुमती परीख यांचा आज स्मृतिदिन आहे. हे होते आजचे काही दिनविशेष. आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र

श्रोते हो, इंद्रधनु या कार्यक्रमात या शुक्रवारी आपण ऐकणार आहोत 21 जून या जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं योग प्रशिक्षक सुनील कुलकर्णी आणि योगोपचार तज्ञ प्राजक्त कुलकर्णी यांनी दिलेली माहिती। तेव्हा अवश्य ऐका शुक्रवारी 19 जून रोजी सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।

श्रोते हो, आम्ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. वेळ झाली आहे साहित्य विषयक कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमाची. तर आजच्या या कार्यक्रमात संपदा संत यांचा वैचारिक बंध ऐकूया, घर असावे खरा सारखे.

पूर्वी वाडा संस्कृती होती, त्यात अनेक बिराड असायची. सकाळी सडारंगोळी करायला लागलं की ख्याली खुशाली चेष्टा मस्करी सुरू व्हायची. एकमेकांच्या बद्दलची काळजी आपुलकीही असायची. एकमेकांना आधार वाटायचा, विचारांचे आदानप्रदान, एकमेकाकडे जाणं येणं, यातून मुलांच्यावर सुद्धा न कळत संस्कार व्हायचे. अर्थात त्या काळी आजच्या एवढं घड्याळी बंधन नव्हतं. काळानुसार बदल झाला. वाड्याची जागा कौलारू घरांनी घेतली, नंतर फ्लॅट संस्कृती, रो बंगले, स्वतंत्र आलिशान बंगले निर्माण झाले आणि संस्कृतीतही बदल झाला. फ्लॅटमध्ये प्रत्येकजण स्वतंत्र, सर्वांची दारं सदैव बंद, एकमेकाकडे जाणं येणं नाही, याला काय म्हणावं? बंगल्याच्या बाबतीत तर बोलायलाच नको. एखादी समस्या निर्माण झाली आणि मदतीची सहकार्याची अपेक्षा केली तर ती सफल होईलच असं नाही, कारण बंगल्याला 3 दरवाजे, कडी, कुलप हे सर्व पाहिल्यावर मला तर ती अलीबाबाची गुहाच वाटते. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, तिची जागा विभक्त कुटुंबानं घेतली. आता तर चौकोनी कुटुंबही गेलं आणि त्रिकोणी कुटुंब आलं. हम दो हमारा एक अशी परिस्थिती, मग नात्याचा संबंध येतोच कुठं? जवळजवळ नाती तुटल्यासारखी अवस्था झाली आहे. पूर्वी आजी आजोबांच्यामुळे घराला घर पण असायचं, वडीलधाऱ्या माणसांचा थोडा धाकही असायचा, पण आता या सर्व गोष्टी कालबाह्य होऊ लागल्या आहेत. पूर्वी सण समारंभ अशा निमित्तानं का होईना एकमेकाकडे जाणं येणं असायचं, नकळत मनोरंजनही व्हायचं. आजचा काळ पाहिला तर फ्लॅट असो वा बंगला, भौतिक सुविधा भरपूर आहेत. गाडी, फर्निचर, अद्ययावत सर्व वस्तूंची रेलचेल, पण घरात कुणाचं येणं जाणं नाही. आर्थिक निकषावर सर्व गोष्टी तोलल्या जातात. आजूबाजूला काही घडलं तर मला काय त्याचं, माझा काय संबंध, अशी तुटक वृत्ती दिसून येते. चौकोनी किंवा त्रिकोणी कुटुंबात बहुतेक ठिकाणी आई वडील दोघेही नोकरी करणारे. बालपणी काही मुलं पाळणा घरात वाढलेली, मोठी मुलं शाळेतून घरी आली की काही वेळाला घराला कुलूप, मग दार उघडायचं, घरात जे काही ठेवलं असेल ते खायचं आणि टीव्ही किंवा मोबाईल यांच्या स्वाधीन व्हायचं. याच्या अतिरिक्त वापरामुळे आज त्यांच्या मनोवृत्तीवर परिणाम होत आहेत. ऑनलाईन शिक्षणाच्या जमान्यात तर ते एक खेळणंच बनलं. दृष्टीवर तर परिणाम झालाच,

0: सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही मुलं वाचन संस्कृतीपासून दूर होत चालली आहेत. मोबाईलवर ज्ञानाचा खजिना आहे, पण योग्य काय अयोग्य काय याची सांगड घालणं गरजेचं आहे. पुस्तक वाचन हे आपल्या संस्कृतीचं प्रतीक आहे, त्याची गोडी पालकांनीच लावली पाहिजे. सध्याच्या काळात आईवडील नोकरीतून दमून आल्यामुळे एकमेकांशी बोलणं, विचारपूस ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. नोकरी हे कारण कितीही खरं असलं तरी रात्री तरी एकमेकाशी गप्पा मारणं, जेवणं, शाळेत दिवसभर काय झालं, त्यांच्या मित्रमैत्रिणी कोण याची चौकशी करणं गरजेचं आहे. माझ्या मते घराला घरपण आणण्याची जबाबदारी पालकांचीच आहे. काही ठिकाणी घरात माणसं आहेत पण चार दिशेला चार तोंड, हेही उपयोग नाही. यासाठी सुट्टीच्या दिवशी का होईना कुटुंबानं एकत्र वेळ घालवण्याचं नियोजन केलं पाहिजे. एखाद्या सहलीचं नियोजन केलं पाहिजे. एकमेकांची सुखदुःख जाणून घ्यावीत, मन मोकळं करावं, आपुलकीचा मायेचा सल्ला द्यावा घ्यावा, जेणेकरून घरातील अपार माया, उदंड प्रेम बाहेरच्या जगाशी झुंजायला सोसायला बळ देईल. कुटुंबातील नातं अपार प्रेमाच्या धाग्यानं गुंफलेलं असावं. एकाला काटा टोचला तर त्याचा सल इतरांना जाणवावा.
1: वैचारिक बंध आपण ऐकलात घर असावे घरासारखे. लेखन आणि वाचक स्वर होता संपदा संत यांचा. हा होता कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

श्रोते हो, ही आहे आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची प्रसारण सेवा. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्यांसाठी आकाश

0: चिकुनगुन्याच्या डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते.
1: चिकुनगुन्याच्या प्रतिबंधासाठी आठवड्यातून एकदा
0: घरातल्या पाण्याची सर्व भांडी, रांजण, सिमेंटच्या टाक्या, फुलदाण्या, कूलर, जुने टायर्स आणि ड्रम्स घासून पुसून कोरडे करून झाकून ठेवा.
1: ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि तीव्र सांधेदुखीचा त्रास झाला तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा.
0: शासकीय दवाखाने, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये चिकुनगुन्यावर विनामूल्य उपचार उपलब्ध आहेत.
1: आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा आणि चिकुनगुन्या टाळा.
0: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
2: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
0: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी प्यावं.
2: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
0: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
2: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
3: नमस्कार, एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
4: माता भगिनींच्या जीवनाला पंख नवे, पंखांना नाते नवे हे ब्रीद कोथरूडच्या वस्त्यांवर पोहोचवणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्व, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी साकारलेल्या मानसी प्रेरणा या संस्थेच्या संचालिका मुग्धा भागवत यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा.
5: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा माने कृत जय हो ही मालिका गुरुवार दिनांक 18 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 19 जून रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
6: आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. G7 बैठकींच्या दरम्यान फ्रान्समधील एव्हियॉन इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा. जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हॉर्मुझची सामुद्रध्वनी खुली ठेवणं महत्वाचं, पंतप्रधानांचं आग्रही प्रतिपादन. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ आणि पायाभरणी. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी राज्यात आज मतदान आणि 50 षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारतीय पुरुष संघाचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय तर महिलांच्या T20 विश्वचषक सामन्यामध्ये भारताचा नेदरलँड्सवर 95 धावांनी विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले. यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होतील. विवाटेक हा युरोपमधल्या तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रातला सर्वात मोठा कार्यक्रम आहे. तत्पूर्वी जागतिक अर्थव्यवस्था

0: व्यवस्थेसाठी हॉर्मोझची समुद्रधुनी खुली ठेवणं अत्यंत महत्वाचं असल्याचं आग्रही प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर काल फ्रान्समधील एव्हियॉन इथं झालेल्या चर्चेदरम्यान केलं. जगाच्या विविध भागांमध्ये लाखो भारतीय खलाशी आपली सेवा बजावत आहेत आणि त्यांच्या सुरक्षिततेला आपलं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं मोदी यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार विषयक चर्चा सुरळीतपणे पुढे जात असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधान मोदी आणि जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांच्यामध्ये पश्चिम आशियातील परिस्थिती आणि रशिया युक्रेन संघर्ष यासह प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर द्विपक्षीय चर्चा झाली. भारत आणि जर्मनी यांच्यातील राजनैतिक संबंधांना यावर्षी 75 वर्ष पूर्ण होत असताना दोन्ही नेत्यांनी व्यापार, संरक्षण, शाश्वत विकास, तंत्रज्ञान, शिक्षण यासारख्या विविध क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. केंद्रीय रेल्वे तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते काल पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ आणि पायाभरणी करण्यात आली. यावेळी पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डिजिटल माध्यमातून सहभागी झाले. हडपसर स्थानकावर चौथा फलाट उभारण्यात आला असून यामुळे दररोज अतिरिक्त 5 रेल्वेगाड्या चालवणं शक्य होणार आहे. आळंदी इथं अत्याधुनिक मेगा कोचिंग टर्मिनल उभारण्यात येणार आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून 6 नवीन फलाट उभारले जातील. त्यामुळे स्थानकावरील फलाटांची संख्या 12 होईल. तसंच जुन्या RRI प्रणालीऐवजी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. पुढील 3 वर्षात पुणे रेल्वे विभागाची क्षमता दुप्पट होऊन पुण्यातून सुमारे 20 अतिरिक्त रेल्वेगाड्या सुरू होतील असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला. मुंबई पुणे मार्गावर तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका उभारण्याचं काम वेगानं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गांमुळे पुणे मुंबई प्रवास अवघ्या 48 मिनिटात तर पुणे हैदराबाद प्रवास सुमारे 2 तास 8 मिनिटात पूर्ण होऊ शकेल असं त्यांनी नमूद केलं. त्यानंतर मंत्र्यांनी हडपसर रेल्वे स्थानकावरून नवीन पुणे हडपसर पाटणा दानापूर अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुण्याजवळ रांजणगाव इथं बोलताना सांगितलं की भारत जगातील 6व्या क्रमांकाचा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार देश बनला आहे. रांजणगाव MIDC इथं अमेरिकन कंपनी जाबिलच्या नवीन उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर वैष्णव म्हणाले,
1: कुछ वर्षों पहले किसी ने सोचा भी था कि इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट करेंगे इंडिया से. इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट वॉज कंसिडर्ड अनथिंकेबल. शुरू में टॉप 10 में आना एक टारगेट था. लास्ट ईयर 2025 इलेक्ट्रॉनिक्स एज एन एक्सपोर्ट कैटेगरी बिकेम 3rd लार्जेस्ट एक्सपोर्ट कैटेगरी इन दी कंट्री. 2nd लार्जेस्ट एक्सपोर्टेड कैटेगरी बनना है. जो सपोर्ट चाहिएगा गवर्नमेंट की तरफ से पूरा सपोर्ट मिलेगा. स्टेट गवर्नमेंट का सपोर्ट आपने देखा, सेंट्रल गवर्नमेंट का सपोर्ट रहेगा. आज मैं आने से पहले टैलेंट डेवलपमेंट की बात कर रहा था. टैलेंट के लिए व्हाट एवर इन्वेस्टमेंट इज रिक्वायर्ड वी विल मेक दोज इन्वेस्टमेंट.
0: देशातील डिजिटल पायाभूत सुविधांच्या विकासात महाराष्ट्र आघाडीवर आहे आणि भारतातील एकंदर डाटा सेंटर क्षमतेपैकी सुमारे 60% क्षमता राज्यात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. राज्यातील आकाशवाणीची यंत्रणा अधिक बळकट करण्याचा विचार असून कोणतंही केंद्र बंद केलं जाणार नाही असं आश्वासन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना दिलं. मोहोळ यांनी यासंदर्भात एक निवेदन वैष्णव यांना दिल्यानंतर त्यांनी हे आश्वासन दिलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. महाराष्ट्र देशामध्ये सर्वात जास्त सामाजिक उत्तरदायित्व निधी मिळवणारं राज्य आहे. या निधीच्या योग्य विनियोगासाठी स्टेट CSR कक्षाची निर्मिती करून त्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळवता येण्यासारख्या निधीचा विनियोग करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल वर्षा निवासस्थानी आयोजित 6व्या वित्त आयोगासंदर्भात करण्यात आलेल्या सादरीकरण बैठकीत दिले. ते म्हणाले की केंद्र शासनाच्या बिनव्याजी कर्ज योजनेच्या धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी बिनव्याजी कर्जाची योजना तयार करावी आणि त्यातून विकास कामांसाठी अशा स्वरूपाचं कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत पडताळणी करावी. बैठकीत 6व्या वित्त आयोगाच्या 42 शिफारशींवर विस्तृत चर्चा करण्यात आली. राज्यात मध्य रेल्वेच्या सुमारे 3.5 किलोमीटर लांबीच्या सोमाटणे चिखली कॉर्डलाईन या

0: 172 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. नव्या कॉर्ड लाईनमुळे चिखली आणि सोमाटणे यांना थेट जोडणी मिळणार असून पनवेल स्थानकावरचा ताण कमी होणार आहे. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना अशा या 11 जागा आहेत. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकसभेतले खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई तसंच राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी काल लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची नवी दिल्लीत भेट घेतली आणि पक्षबदल विरोधी कायद्यातील तरतुदींकडे लक्ष वेधणारं निवेदन सादर केलं. देसाई यांनी पत्रकारांना या भेटीची माहिती दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत असल्याचं वृत्त आहे. मात्र राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो, त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती सभापती बिर्ला यांना करण्यात आल्याचं देसाई यांनी सांगितलं. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या 50 षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 धावांनी दणदणीत विजय मिळवला. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजी दिली. शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 धावांच्या जोरावर भारतानं 402 धावांचा डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 धावाच करू शकला. शुभमन गिलला सामनावीर घोषित करण्यात आलं. महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धांमध्ये काल लीड्स इथं भारतीय महिलांनी नेदरलँड संघाचा 95 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून नेदरलँड संघानं क्षेत्ररक्षण निवडलं. भारतीय संघाच्या 209 धावांना प्रत्युत्तर देताना नेदरलँडचा संघ सर्वबाद 114 धावा करू शकला. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी विजा आणि जोराच्या वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. G7 बैठकींच्या दरम्यान फ्रान्समधील एव्हियॉन इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा. जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हॉर्मुझची समुद्रधुनी खुली ठेवणं महत्वाचं, पंतप्रधानांचं आग्रही प्रतिपादन. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ आणि पायाभरणी. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी राज्यात आज मतदान आणि 50 षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारतीय पुरुष संघाचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय तर महिलांच्या T20 विश्वचषक सामन्यामध्ये भारताचा नेदरलँड्सवर 95 धावांनी विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. मिले
1: सुरू मेरा तुम्हारा. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
2: अहो, आपल्या नातवंडांची शाळेची फी भरायची आहे.
3: त्यांच्या बापाला मोठं पॅकेज आहे ना. काय रे विजय?
4: हो बाबा, पण मार्केट कोसळल्यामुळे लॉस झालाय.
3: अरे पण तुला विचारलं की नेहमी म्हणायचं की तुमच्यापेक्षा माझं प्लॅनिंग सही आहे म्हणून.
4: चूक झाली बाबा. अहो, बँकेपेक्षा चौपट परतावा मिळतोय म्हणून गुंतवले आणि फसलो.
3: तुला त्याच वेळी सांगत होतो आपल्या विश्वासाच्या पंचगंगा बँकेत पैसे ठेव म्हणून.
4: अहो बाबा, पण तिथेही मार्केट रिस्क आहेच ना.
3: अरे तुझं मार्केट चढू दे नाही तर पडू दे. पंचगंगा बँकेतल्या ठेवींना 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण असतं.
2: अरे विजू, अडचणी काळात आपली पंचगंगा बँकच मदतीला येते. अहो, पंचगंगा बँकेतून पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करा बरं त्याला आपल्या नातवाची फी भरायला. पंचगंगा बँक, आपली पंचगंगा
1: बँक. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, अवश्य ऐका आमचे आजचे प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 7:25 दिलखुलास, 7:40 अनुरूप विवाह संस्था, 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद, 7:15 आयुर्विश्व हेल्थ केअर, 8:40 चिंतन हास चिंतामणी आणि 9:30 उमंग NCERT. हे सर्व प्रायोजित कार्यक्रम अवश्य ऐका

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून
1: ही यादी ब्यार्गी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
2: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही
1: काय
2: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी
3: नुटेलाची एवन चटणी
4: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी
0: श्रुते हो आज सकाळी 10 वाजता जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं मेंदूची कार्यक्षमता आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी योग याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल आज सकाळी 10 वाजता.
5: श्रोते हो अवश्य ऐका युववाणी हा कार्यक्रम. ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयी डॉक्टर गणपती कमळकर यांच्याशी डॉक्टर दीपक ठमके यांनी केलेली बातचीत. येत्या रविवारी म्हणजे 21 जूनला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
6: या नवीन तंत्रज्ञानाचा आत्मसात आता करणं ही काळाची गरज आहे आणि ते एक मोठं आव्हान देखील आहे आणि तशा पद्धतीने त्यांनी वाटचाल केली तरच या नवीन युगामध्ये एक सक्षम विद्यार्थी तयार होईल आणि त्यांना शिकवणारे एक सक्षम शिक्षक देखील तयार होईल असं.
5: तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 21 जूनला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

आम्ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो 7:25 होत आहे. यानंतरचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते.

0: शेतकरी बांधवांनो, खरीप हंगामासाठीची तयारी आपण सुरू केली असेलच. खरीप हंगाम म्हटलं की शेतीची मशागत, बियाण्यांची निवड, खतांचं नियोजन अशा अनेक गोष्टी महत्वाच्या असतात. बदलत्या हवामानाचा विचार करून खरीप हंगामाच्या तयारीच्या अनुषंगानं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट. सर, सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सर, राज्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणत्या गोष्टींवर विशेष भर द्यायला हवा?
1: भारतीय हवामान विभागानं दूरगामी जो काही हवामानाचा अंदाज व्यक्त केलेला आहे त्यामध्ये साधारण 92% पर्जन्यमान होईल अशा स्वरूपाचा अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यामध्ये मध्य भारत आणि महाराष्ट्रामध्ये साधारण थोडस पर्जन्यमानामध्ये तूट येण्याची शक्यता आहे. तर ह्या पार्श्वभूमीवर आपल्याला सामोरं जाताना शेतकरी बंधूंसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे उत्पादकता वाढवणं, आणि ती वाढवताना उत्पादन खर्च कमी करणं आणि जे

0: भारताने महाराष्ट्रामध्ये साधारण थोडंसं पर्जन्यमानामध्ये तूट येण्याची शक्यता आहे. तर ह्या पार्श्वभूमीवर आपल्याला सामोरं जाताना शेतकरी बंधूंसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे उत्पादकता वाढवणं, आणि ती वाढवताना उत्पादन खर्च कमी करणं, आणि जे काही उत्पादनाची एकूण जी प्रक्रिया आहे ही जोखीम ज्या वेगळ्या प्रकारच्या आहेत त्या जोखीमीचे संरक्षण करणं, ह्या तिन्ही बाबीवरती आपल्याला काम करणं आवश्यक आहे. शेतकरी बंधू अनेक समस्यांमध्ये वेगळ्या प्रकारच्या शेती करत असतो आणि ह्या यामध्ये चालू वर्षी जे काही दरवर्षी जे काही वाढता उत्पादन खर्च असू दे किंवा घटणारं उत्पादन, वाढणारा खर्च आणि याच मजुरांची टंचाई आणि ह्याच बरोबर आता ह्या वर्षीचं हवामान बदलाच्या अनुषंगानं एल निनो फॅक्टर जो आहे त्या अनुषंगानं जो काही हवामान विभागानं जो काही अंदाज वर्तवलेला आहे त्यामध्ये साधारणपणे 92% पर्जन्यमान होईल अशा प्रकारचा अंदाज दूरगामी व्यक्त केलेला आहे. मध्य भारत आणि महाराष्ट्र यामध्ये साधारणपणे पर्जन्यमानाची तूट येण्या शक्यता आहे. शेतकरी बंधूंना विनंती आहे की ह्या पूर्ण परिस्थितीमध्ये आपल्याला काम करताना एक आहे की उत्पादन खर्च कमी करणं आणि तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करून उच्चतम उत्पादकता गाठणं, आणि हे करताना जी काही आपण उत्पादनाची प्रक्रिया आहे ती जोखीम संरक्षण ही जोखमीपासून संरक्षण करणं अशा तिन्ही पातळीवरती काम करण्याची आवश्यकता वाटते. तर ह्यासाठी आपल्याला उत्पादनाची शासनानं आता कृषी विभागामार्फत विविध प्रकारच्या मोहिमा सुरू आहेत. तर ह्यामध्ये शेतीला जे काही जसं बियाणं खतं कीटकनाशक जरी किंवा अवजार आहेत मजूर आहेत ह्या गोष्टी आपण भागभांडवल जे काय आहे जे काही भांडवल आहे हे आपण कमी अधिक फरकानं पूर्ण राज्यातला सर्व शेतकरी प्रत्येक पिकासाठी वापरत असतो. पण हे वापरताना जे काही ज्ञान आहे माहिती आहे कौशल्य आहे ह्या गोष्टीचा जर त्यामध्ये अंतर्भाव केला तर निश्चितपणे आपण प्रत्येक गोष्टीचा कार्यक्षम वापर करू शकतो आणि हा वापर केल्यामुळं कार्यक्षम वापर झाल्याशिवाय आपल्याला उच्चतम उत्पादकता गाठणं, उत्पादन कमीत कमी खर्च ठेवणं आणि जे काही उत्पादन आहे ते दर्जेदारपणे येईल अशा स्वरूपामध्ये काम करता येईल.
1: हो खरंय सर. सर शेतीची मशागत, बियाणं आणि खतांची निवड करताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यायला हवी?
0: मशागत ही गोष्ट बघितली तर पिकांच्या गरजेनुसार आपल्याला मशागत आपण शेतकरी बंधू करतच असतो. तर यामध्ये प्रामुख्यानं जे काही पिकं बेबेप आहे, रुंद सरी वापा जो आहे ह्या पद्धतीनं किंवा सरी वरंबा ह्या दोन पद्धतीनं प्रामुख्यानं ह्या जे काही आता हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवरती किंवा एल निनोच्या फॅक्टरच्या पार्श्वभूमीवरती कृषी विभागानं विशेष चळवळ घेतलेली आहे. याचं कारण असं की यामध्ये जर पाऊस अतिरिक्त जादा झाला तर त्यामध्ये निचऱ्याची पाणी सोय असते, त्याचबरोबर जर कमी पाऊस पडला तर अशा सरी वरंबाच्या पद्धतीमधून किंवा रुंद गादी वाफा ह्या दोन्ही पद्धतीमध्ये पाणी जलसंधारण करण्याची किंवा पाणी साठवण्याची क्षमता असते. त्यामुळे जे काही सलग लागवड केल्यानंतर साध्या सलग वाफ्यामध्ये जे आपण लागवड करतो किंवा पारंपरिक लागवड करतो यापेक्षा दोन्ही तंत्रज्ञानाचा जर लागवड केली तर आपल्याला जे काही पर्जन्यमानामधले काही जे चढ उतार आहेत ह्यापासून काही अंश आपल्याला संरक्षण मिळण्यामध्ये मदत होऊ शकते. दुसरा भाग आहे तो बियाणं खताच्या बाबतीतलं. बियाणं खता खतं आणि कीटकनाशक हे तिन्ही गोष्टीचे वेगळ्या टप्प्यामध्ये शेतकरी खरेदी करत असतो. राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत सर्व निविष्ठांचा सुरळीत पुरेसा पुरवठा होईल आणि तो गुणवत्तापूर्ण होईल आवश्यक खबरदारी यापूर्वीच घेतलेली आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची तालुका पातळीवर असू दे किंवा जिल्हा पातळीवर भराची पथक असू देत, दुकानांची तपासणी असू दे, ह्या सर्वच गोष्टीवरती गुणवत्ता नियंत्रणाचं काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याचं काम सुरू आहे. याचबरोबर प्रत्येक ठिकाणी जे काही शेतकऱ्यांना कुठल्याही शेतकऱ्यांना अडचण कुठल्या पद्धतीची आली त्यामध्ये आपल्याला त्याचं संकेत निरसन करण्यासाठी आपल्याला तिथं पथक देखील नेमलेलं आहे. तक्रार निवारण कक्ष पण आहेत तालुका लेवल आणि जिल्हा लेवलला. तिथं शेतकरी संपर्क साधून आपल्या तक्रारीचं निवारण करू शकतो. दुसरी गोष्ट आहे की बियाणं खतं करताना खरेदी करताना किंवा कीटकनाशक खरेदी करताना सर्व शेतकरी बंधूंना नम्र विनंती आहे की आपल्याला वाटेल की त्या पद्धतीनं आपल्या मर्यादित ज्ञानावरती आपण काम न करता किंवा अज्ञानपोटी काम न करता खरेदी न करता तज्ज्ञांच्या सल्ल्यानं आपल्या हवामान जमीन आणि त्याचबरोबर जी काही आपल्याकडे पाण्याची उपलब्ध आहे आणि ही अशा प्रकारचे जे हवामान बदल आहे या पार्श्वभूमीवरती जे काय आपल्याला स्थानिक परिस्थितीनुसार जे काही वाहन आहे ते पटेलने शिफारस केलेलं संशोधन संस्थांनी शिफारस केलेलं अशाच प्रकारच्या वाहनाची निवड करावी. दुसरी गोष्ट आहे की आणि हे खतं रासायनिक खतं जे आहेत ती देखील तज्ञांच्या सल्ल्यानंच खरेदी करावी. दुसरा महत्वाचा भाग आहे जर स्वतःच्याकडचं बियाणं वापरत असू तर ती साधारण 3 वर्षानंतर बियाणं बदल करावा आणि आपण बियाणं स्वतःचं घरातलं जर बियाणं वापरत असेल तर तिची बियाणं पेरणीपूर्वी तिची उगवण क्षमता तपासणी करावी आणि उगवणीच्या प्रमाणात उगवण क्षमतेच्या प्रमाणामध्ये बियाणाचं जे प्रमाण आहे ते कमी अधिक करून बियाणाची नासाडीही थांबवेल आणि रोपांची पुरेशी संख्या देखील शेतामध्ये मेंटेन होईल आणि उत्पादकता अपेक्षित आहे ती गाठली जाईल. यासाठी आपल्याला काम करता येईल. ज्या काही निविष्ट आपण खरेदी करू बियाणं असू दे किंवा खत असू दे किंवा कीटकनाशक हे तर एकतर अधिकृत दुकानातून खरेदी करावं आणि दुकानातून खरेदी करताना ती जी पावती जी आहे ते आपण पूर्ण हंगामामध्ये जपून ठेवणं आवश्यक आहे.
1: सर हवामानात सातत्याने बदल

0: होताना दिसत आहेत, तर अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पिकांचं नियोजन कसं करावं?
1: फार महत्वाचा प्रश्न आहे. आज सध्या आपण एरवी नेहमीच येतो पावसाळा, ही आपण पावसाळ्याला सहज गृहित धरणारं आपण वाक्य किंवा वाक्प्रचार वापरतो. पण आज आपण रोजच्या जी काही जीवनशैली आहे त्यातून जे काही हवामानाचा दूरगामी बदल झाला आहे त्याला आपण हवामानावरती विपरीत परिणाम होतो आणि त्याचा परिणाम पाऊस जे काही नेहमीचं पर्जन्यमान आहे त्यावर देखील होत आहे. तर ह्यातलाच एक भाग आता एल निनो जो आहे तर तो देखील एक हवामान बदलाचा एक भाग आहे. तर अशा परिस्थितीमध्ये काम करताना शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पीक पद्धती जी आहे एक पीक पद्धतीच्यावरची पीक पद्धतीमध्ये विविधता आवश्यक आहे. तर त्यामध्ये वेगवेगळी पिकं आपल्या शेतावरती वेगवेगळी पिकं वेगवेगळ्या प्लॉटमध्ये घेणं हा एक महत्वाचा भाग आहे. किंवा क्षेत्र कमी असेल तर आपल्याला आंतरपिकाच्या माध्यमातून किंवा मिसर पिकाच्या माध्यमातून देखील पिकाची विविधता मेंटेन करता येईल. दुसरी गोष्ट आहे की आपल्याला हंगामी पिकाबरोबर बहुवार्षिक पिकं जसं की फळपिकांच्या माध्यमातून देखील आपल्याला काही अंशी जोखीम कमी करता येऊ शकेल. त्यासाठी आपल्याला बांधावर किंवा सलग फळबाग लागवड आपली जी काही पडीक जमीन असेल किंवा बांधावरती देखील वृक्ष फळबाग लागवड करून यामध्ये आपण काही प्रमाणात जोखीम व्यवस्थापन करू शकतो, उत्पादनाची खात्रीशीर साधन निर्माण करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला जी काही पिकं आहेत पीक फळपिक असू दे किंवा हंगामी पिकं असू देत ह्यासाठी शासनानं पीक विमा योजनांचं अंतर्भाव केलेला आहे. तर यामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणात हवामान आधारित फळपीक विमा योजना असू दे किंवा हंगामी पीक विमा योजना असू दे तर या दोन्हीच्या माध्यमातून देखील आपल्याला जोखीम मोठ्या प्रमाणात व्यवस्थापन करता येते. तर याबाबतीत येणाऱ्या हंगामामध्ये जर एकूणच हवामानाचा जो काही बदल आहे किंवा येल्यानोच्या अनुषंगानं होणारा परिणाम आहे याचा विचार करता प्रत्येक शेतकऱ्यांना हवामान पीक विमा योजनांमध्ये सहभागी होणं आवश्यक आहे. आणि नुसतं शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसाय जे आहेत त्यावर देखील भर देणं आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला पर्यायी उत्पादन साधन होऊ शकतं. आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी नैसर्गिक शेतीचा जो भाग आहे किंवा सेंद्रिय शेतीचा शक्यतो चार बांधाच्या आत जे काही आपल्याला साधन सामुग्री आहे ती मी कुठल्या प्रकारचं जे काही पिकांचे अवशेष आहेत ते न जळता पिकांमध्ये त्या जमिनीमध्येच पुनर्रिसायकल करणं किंवा आच्छादन करणं, सेंद्रिय पद्धतीनं जीवामृत बीजामृत जनावरांचं शेण मलमूत्राचा वापर करणं, सेंद्रिय खत असू दे किंवा गांडूळ खत असू दे याचा देखील आपल्याला वापर करून मी स्वयंपूर्ण शेतीच्या माध्यमातून आपल्याला कमीत कमी खर्च ठेवता येऊ शकेल. आणि तंत्रज्ञानाचा उच्चतम वापर करून जे बाकीच्या गोष्टी आहेत त्याचा वापर करून उच्चतम उत्पादकता गाठली तर निश्चितपणे आपल्या परिस्थितीला आपण सामोरं जाणं सहशक्य होईल.
0: हो खरं आहे सर.
1: आणि मर्यादित पाऊस जो आहे पाणी जे आहे ते पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी आपण जमिनीमध्ये अचानक जमिनीवर आच्छादन करणं त्याचबरोबर ठिबक सिंचन आणि क्षेत्राच्या माध्यमातून पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी देखील आपल्याला मदत होऊ शकेल.
0: सर, राज्य शासनाच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना आणि मार्गदर्शनपर उपक्रमांबद्दल आपण माहिती द्याल का श्रोत्यांना?
1: निश्चितपणे. शासन अनेक विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्याला कृषी उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देत असतं किंवा उभारी देण्यासाठी प्रयत्न करत असतं. तर यामध्ये अनेक योजना आहेत. आता खरीपच्या पार्श्वभूमीवर जर विचार केला तर अनेक जी काही पिकं आहेत सोयाबीन असू दे, कापूस असू दे, भात असू दे, कडधान्य असू दे, तेलबी असू दे, अशा वेगवेगळ्या पिकांचे किंवा भात पीक असू दे या प्रत्येक पिकाच्या बाबतीत प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून असेल किंवा प्रमाणित बियाणाच्या वाटपाच्या अनुषंगानं जे काही मोठ्या प्रमाणात मदत करत असतं त्याचबरोबर त्यासाठी जो काही प्रशिक्षण असेल किंवा तंत्रज्ञान विस्तारासाठी अशा पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी जे काही आवश्यक तंत्रज्ञान मिळावं शेतकऱ्यांना यासाठी शेतीशाळा आहेत किंवा प्रशिक्षणाचा देखील अंतर्भाव करत असतो. हंगामी पिकांच्या योजनांच्या बरोबरच फळबाग लागवडीची देखील मोठ्या प्रमाणात नरेगाच्या माध्यमातून असेल किंवा मान्य भाऊसाहेब फोंडकर किंवा फळबाग लागवड योजना आहे त्याचबरोबर यांत्रिकरणा देखील जी का राज्यभराची किंवा देशभरातची मोठ्या प्रमाणात मजूर टंचाईवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात यांत्रिकरणाच्या माध्यमातून शासनानं गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात पाठबळ दिलेलं आहे. त्याचबरोबर जलसंधारणाच्या अनुषंगानं शेततळ्याची योजना आहे. तर अशा विविध योजना आहेत. तर या सर्व योजनांचा त्याचबरोबर जे काही फलोत्पादन आहे त्यासाठी देखील चांगल्या प्रकारचं शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशानं शासनानं राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि महाराष्ट्र राज्य फलोत्पादन अभियान या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात मोहीम स्वरूपामध्ये काम घेतलेलं आहे. तर त्यात देखील आपल्याला फळांची लागवड असू दे किंवा क्षेत्र विस्ताराचा कार्यक्रम असू दे किंवा प्रक्रिया असू दे, टिश्यू कचऱ्याची लॅब असू दे, तर अशा विविध प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून देखील शासन त्यांना शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून मदत करत असतं. आता अर्थात हे सर्वांना ही सर्व योजना ज्या शासनाच्या थेट प्रत्यक्ष लाभ जसं की डीबीटी पोर्टल म्हणतो त्या माध्यमातूनच होत असल्या कारणानं तर सर्व शेतकऱ्यांना आपल्या गावातल्या सीएससी सेंटरच्या माध्यमातून जर आपण ह्याला अर्ज केला तर आपण सर्व गोष्टीचा फायदा घेण्यासाठी आपण अर्ज दाखल करू शकतो. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की यावर्षी शासनानं प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी महाकृषी अॅग्रीस्टॅक

0: जसं की शेतकरी फार्मर आय डी जो आहे तो बंधनकारक केलेला आहे, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपला जो ॲग्रीस्टॅक नंबर आहे की जसं की आपला प्रत्येकाचा आधार नंबर आहे त्याच धर्तीवर ते शेतकऱ्याचं देखील एक फार्मर आय डी शासनानं एक वेगळ्या पोर्टलवरती तयार केलेलं आहे. आपण जवळपास 72% शेतकऱ्यांनी 70-80% शेतकऱ्यांनी राज्यातल्या यावरती नंबर आपला तयार केलेला आहे. जो बाकीचे शेतकरी ज्यांना लाभ घ्यायचा आहे तर त्यांनी आपला नंबर फार्मर आय डी काढावा जेणेकरून आपल्याला लाभ घेण्यास सोयीस होईल.
1: अच्छा श्रोते हो, आजच्या भागात आपण यंदाच्या खरीप हंगामाची तयारी कशी करावी, शेतीची मशागत, बियाणं आणि खतांची निवड करताना कोणती काळजी घ्यावी, त्याचबरोबर बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पिकांचं नियोजन कसं करावं याविषयी कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट सरांकडून अत्यंत उपयुक्त अशी माहिती जाणून घेतली. धन्यवाद सर. शेतकरी बांधवांनो, आजच्या भागातील ही माहिती आपल्याला खरीप हंगामाचं नियोजन करण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरेल, परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढील भागात सुद्धा असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. 7:40 झाली आहेत. ऐकवित आहोत प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे, कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
3: नमस्कार.
2: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
3: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 मध्ये माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली, आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
2: ओके.
3: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली येथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालय कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
2: अच्छा.
3: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2-4 करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 आमची वेबसाईट www.anurupvivaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
3: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळं सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन

0: काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
1: अच्छा,
0: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100 पेक्षा जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 पासून आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
1: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
0: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 मध्ये आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
1: अच्छा,
0: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
1: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
0: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7,000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. 7:45 होत आहेत. अजून एक प्रायोजित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार याविषयीची माहिती देत असतात. आजच्या भागात आपण डोळ्याच्या पडद्याला वारंवार येणारी सूज आणि ती सूज कशामुळे येते, त्याची कारणं काय आहेत याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी सर्वात प्रथम आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांचं स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर, आपलं कार्यक्रमात स्वागत.
6: नमस्कार मॅडम.
5: डॉक्टर, गेल्या भागामध्ये आपण सूज याच विषयीची माहिती दिली होती, आता डोळ्याच्या पडद्याला ही जी सूज येते त्याबद्दलची माहिती सांगू शकाल का?
6: खरं तर डोळ्याच्या पडद्याच्या सूजेबद्दलच बोलतोय, पण इन जनरल ती मूळ सूज काय येते ह्याचा आपला खरं तर विषय आहे. जसं मागच्या भागात सांगितलं की ज्या वेळेला ते टॉक्झिन्स शरीरात साठायला लागतात आणि पर्यायानं म्हणजे घाम, लघवी, स्टूल याच्यातून ते बाहेर पडत नाहीत, तेव्हा ते सॅच्युरेट होऊन सूजीच्या स्वरूपात आपल्याला दिसायला लागतात. मुळात हे असं का होत असावं? बरं, जनरली पडद्याची सूज येण्याची कारण खूप आहेत. म्हणजे त्यातलं एक प्रमुख कारण आपण डायबिटीस किंवा मधुमेह पकडला तर त्याच्या बाबतीत आपल्याला बोलता येईल. कसं होतं, मधुमेह हा सर्व शरीर बाधा करणारा, बऱ्याचदा आपल्या रेडिओच्याच ह्या वेगळ्या मुलाखतींमध्ये हे मी वारंवार सांगतोय, मधुमेह हा सर्व शरीर बाधा करणारा विकार आहे. आणि मग जे खूप दिवस राहायला लागला ह्या विकार शरीरात, त्याचं निदान केलं गेलं नाही. निदान या अर्थे म्हणतोय, निदान म्हणजे रक्ताच्या लघवीच्या तपासण्या, रक्त शर्करा, मूत्र शर्करा तपासणं, 3 महिन्याची शुगर चेक करणं म्हणजे तपासण्या नाही, त्या तर महत्वाच्या आहेत, त्या केल्याच गेल्या पाहिजेत. पण आयुर्वेदाच्या पद्धतीनं त्याचं निदान नाही केलं गेलं, आयुर्वेदिक पद्धतीनं मूत्रपरीक्षण नाही केलं गेलं, आयुर्वेदिक पद्धतीनं केस टेकिंग नाही केली आणि त्याचा हेतू काय आहे तो शोधला नाही गेला, तर मग मात्र त्या आजारांचं निदान होत नाही आणि आपण सततची औषधं घ्यायला लागतो. ह्याच्यात गंमत अशी होते, ज्या वेळेला कोणतं आहे, मधुमेह आहे, हायपरटेन्शन आहे, थायरॉइड आहे, किडनीचे आजार पण आहेत, पोटाचे आजार पण आहेत, त्वचा विकार आहेत, कोणत्याही विकारांची औषधं घेताना ज्या वेळेला आपण त्याचं निदान करत नाही आणि आधुनिक शास्त्राची औषधं घ्यायला लागतो त्यावेळेला त्या गोष्टी सप्रेस करायला लागतो. गंमत अशी आहे.

0: शरीरानं तुम्हाला सिमटम दाखवले, ते सिमटम एका आजाराचं आहे. शरीर सांगते ते मूळ आजाराचं जे कारण आहे ते शोधा आणि ते बरं करा. जर तुम्ही त्याचे लक्षण बघत बसलात तर शरीराला ते कळतं आणि मग शरीर दुसरी लक्षणं वेगवेगळ्या ठिकाणी उत्पन्न करतं. म्हणजे सपोज आता सुरुवातीला आपण शुगरचं घेऊ, शुगरची लक्षणं तुम्हाला रक्त शर्करा वाढली, मूत्र शर्करा वाढली, तुम्ही त्याचा उपचार येतोच ना. तर त्याचा उपचार करताना तुम्ही फक्त रक्त शर्करेची वेळ जर आपण ट्रीटमेंट करायला लागला तर मग त्या औषधाचा परिणाम शरीरावरती सूजेच्या हिशोबाने भविष्यात होऊ शकतो. तो कसा थोड्या वेळाने सांगतो.
1: तर डॉक्टर, आता तुम्ही डोळ्याच्या पडद्याची सूज सांगता सांगता इतरही सगळ्या अवयवांना सूज का येते त्याच्याबद्दलची कारण सांगताय. अजूनही ती कारण जाणून घ्यायची आहेत, पण एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225-261-99. तर डॉक्टर, मग आता तुम्ही डायबिटीस किंवा मधुमेहामुळे येणारी सूज सांगत होता, ती पण बऱ्याच लोकांना माहिती असते कारण हा आजार इतका कॉमन झालाय, तर त्याविषयी अजून काही सांगतो.
0: जसं मी सांगितलं, फॉर एक्झाम्पल एखाद्याला स्ट्रेस शुगर आहे. स्ट्रेस शुगर म्हणजे काय? खर तर ही ताणतणावातून येणारी शुगर असते. बऱ्याचदा आयुर्वेद त्याला शुगर किंवा मधुमेह प्रमेह असं मानत नाही.
1: अच्छा.
0: तणावामुळे बऱ्याचदा तुमच्या शरीरात म्हणजे रक्त शर्करा ही वाढलेली दिसते ताणाच्या स्वरूपामुळे. ताणात बऱ्याचदा लोक कॉफी पितात, प्रचंड ताण असताना सततचे खातात, त्यांची लाईफस्टाईल खराब असते, त्यांची झोप व्यवस्थित नसते, त्यांचं दुपारचं बऱ्याचदा झोप होतं, त्यांची पूर्ण दिनचर्या खराब असते. आणि अशा वेळेला एखाद्या व्यक्तीचं सततचं ताणतणाव आहे, एखाद्या व्यक्तीचे सततचं पोट खराब झालेलं आहे, एखाद्या व्यक्ती सतत वर्षानुवर्ष तुम्ही रात्री जागरण करताय, तर तुमचं लिव्हर फंक्शन कमी व्हायला लागतं. तर लिव्हर फंक्शन म्हणजे काय? लिव्हर नेमकं काय काम करतं? तर लिव्हर हे आयुर्वेदानुसार चेकपोस्ट आहे. आणि लिव्हरला एवढं का महत्व आहे? लिव्हरला महत्व असण्यामागचं कारण आयुर्वेदात रक्ताला जीवन म्हटले. जीवन म्हणजे तुमचं जे आयुष्य आहे, तुमचं जे श्वास चालतोय तो रक्तामुळे चालतोय हे लक्षात घ्या. आणि ते रक्त तयार करायचं काम कोण करत असेल तर ते लिव्हर आहे. जोपर्यंत लिव्हर आहे तोपर्यंत बाकीच्या शरीरातल्या कुठल्या अवयवावरती एखाद्या फंक्शन व्हायटल ऑर्गनवरती परिणाम जरी झाला असला तरी तो रिव्हर्स करायची शक्यता जास्त असते, किंबहुना बऱ्याचदा करता येते. लिव्हरच तुमचं डॅमेज झालं तर मग मात्र फार अवघड होऊन बसतं. तर सांगायचं कारण की लिव्हर ज्या वेळेला ह्या कारणाने म्हणजे कुठल्या तर सततच लाईफस्टाईल खराब झाल्यामुळं शरीरानं पहिले सिमटम दाखवले, फॉर एक्झाम्पल शुगर आहे किंवा हायपर टेन्शन आहे, त्याच्या वेळेला काय होतं? अशा वेळेला काही लोकांना चक्कर येते, चेहऱ्याला सूज आहे, पायाला सूज आहे, किंवा लघवी वारंवार होते, भूक वारंवार लागते, किंवा बीपीच्या पेशंटमध्ये चक्कर यायला लागते. ही सगळी लक्षणं दिसताना त्या त्यावेळेला तपासण्या आधुनिक शास्त्राच्या केल्या गेल्या की मग त्याचं काहीतरी हायपर टेन्शन किंवा मधुमेह असं डायग्नोस होतं आणि त्याची औषधं लगेच चालू होतात. औषधं लगेच चालू व्हायला पाहिजेत ते चुकीचं आहे असं अजिबात म्हणणं नाही, पण ती औषधं चालू करायच्या अगोदर त्याचं निदान व्हायला पाहिजे. त्याचं निदान आपण ज्यावेळेस हायपर टेन्शन करतो, ज्यावेळेस शुगर करतो, त्यावेळेस ती सगळ्यात मोठी चूक असते. कारण आपण हे निदान करून आपण ती औषधं घेऊन भविष्यात मोठ्या आजाराला आमंत्रण देत असतो.
1: त्यामुळे नीट चिकित्सा होणं सुद्धा खूप गरजेचं आहे. उपचार
0: अगदी बरोबर.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225-261-99. तर डॉक्टर, आता तुम्ही लिव्हरच्या सुजेबद्दल सांगत होतात आणि लिव्हरचं किती महत्व आहे आपल्या शरीरामध्ये त्याबद्दलची माहिती देत होतात, तर अजूनही या सुजेविषयी काही वेगळी माहिती?
0: नाही, जसं मी आता सांगितलं की रक्ताचा रोल हा फार महत्वाचा आहे. ज्या वेळेला हे निदान नाही झालं, म्हणजे जसं मी सांगितलं हायपर टेन्शन आणि मधुमेह केले, मग तुम्ही आपण काय करतो, तुम्ही आम्ही जी कोणी हायपर टेन्शन, थायरॉइड, शुगर आहे ते लगेच औषध चालू करतो. मग ही ट्रीटमेंट म्हणजे ही लाक्षणिक चिकित्सा झाली. लाक्षणिक म्हणजे काय? शरीरानं एखादा पार्ट, एखादा अवयव, एखादा दोष, एखादा

0: धातू एखादा मल कुठला तर खराब झाला ते शरीर काही ते सिम्पटम दाखवतं. खरी ट्रीटमेंट काय ती लक्षण का दाखवलंय तो दोष काढणं आणि तो दोष काढून टाकणं. आधुनिक शास्त्रानुसार त्या लक्षणाची चिकित्सा केली जाते म्हणजे शुगर वाढली त्या शुगरची चिकित्सा, बीपी वाढली ती बीपीची चिकित्सा, त्याच्या मूळ कारणाची चिकित्सा होत नाही. मग अशा वेळेला एका बाजूला आपण लक्षणाची चिकित्सा करताना जो मूळ कारण आहे ते तसंच राहतं आणि ते निबीड व्हायला लागतं, ते जुनं व्हायला लागतं आणि मग एखादा दोष तसाच पडून राहायला लागल्यानंतर ज्या अवयवाशी निगडीत तो दोष आहे ते अवयव त्याचं फंक्शन कमी करायला लागतं किंवा त्याच्यावरती मोठा परिणाम व्हायला लागतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल घ्या, एखाद्याचा पायाला जखम झाली आणि त्याचे उपचार नाही केले, तुम्ही त्याच्याकडे सोडून दिलं आणि पाय ठणकतो म्हणून पेन किलर घ्यायला लागला तर चालेल का? तुम्हाला त्या जखमीची ट्रीटमेंट करायला लागेल ना, नाही तर पाय सडून जाईल, नुसती पेन किलर घेऊन कशी चालेल? हेच मर्म आयुर्वेदिक चिकित्सेचं आहे. खरं तर ह्या गोष्टींच्या ज्यावेळी आपण बीपी शुगरची औषधं घेतोय आधुनिक शास्त्राची घ्यायला अजिबात हरकत नाही. मूळ न निदान केल्यामुळं फक्त लाक्षणिक चिकित्सा करताना मूळ दोषाची चिकित्सा न झाल्यामुळं ते पण धातू परिपोषण ते चयापचय त्या अवयवाशी त्या धातूशी निगडीत कमी व्हायला लागते. मग अशा वेळेला मग वेगवेगळ्या पद्धतीने शरीरात दोष उत्पन्न होतात आणि वेगवेगळ्या अवयवांशी निगडीत आपल्याला सूज दिसायला लागते. म्हणून मूळ आजाराचं निदान करणं तितकंच महत्वाचं आहे जे फक्त आणि फक्त आयुर्वेदाच्या माध्यमातून करता येतं.
1: बरोबर आहे. डोळ्याच्या पडद्याच्या सूजेपासून म्हणजे आपण सुरुवात केली पण आपण इतरही सूज त्यानिमित्ताने जाणून घेतली कारण त्याचा पण परिणाम डोळ्याच्या पडद्यावर होत असतो. त्यामुळे सूजेविषयीची खूप चांगली माहिती गेल्या दोन भागात डॉक्टर आपण दिली. आता आपल्याला डोळ्याच्या पडद्याच्या सूजेबद्दलही बोलायचंय पण ते आपण पुढच्या भागात ऐकूया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
2: श्रुती हो, आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम. हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रुती हो, मराठी रंगभूमीवरील संगीत नाटक परंपरेला सुवर्णकार मिळवून देणाऱ्या नाट्यकर्मींमध्ये अग्रणी असलेले प्रख्यात गायक नट प्रसाद सावकार हे काल या जगातून आपल्याला सोडून निघून गेलेले आहेत. ते 98 वर्षांचे होते. संगीत रंगभूमीवरील देखणे आणि अलौकिक सुरांची देणगी लाभलेले गायक नट म्हणून प्रसाद सावकार यांनी एक काळ गाजवला होता. तर त्यांनी गायलेलं हे नाट्यपद.

घनश्याम नयने आला या नाटकातली ही पदरचना आणि संगीत होतं यशवंत देव यांचं. गायक प्रसाद सावकार. आकाशवाणीच्या एफ एम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. सकाळचे 8 वाजतायत. यानंतर समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: 25 जून रोजी गुरुवारी सांगलीमध्ये रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या अॅलर्जीज, डायबिटीस, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क 8444-8492-60 8444-8492-60 8444-9260. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 24 जून रोजी बुधवारी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर आणि 25 जून रोजी गुरुवारी सांगलीमध्ये.
1: सर, तुम्ही सांगताय सांधेदुखीच्या आजाराबद्दल, म्हणजे विविध कारणानं विविध ठिकाणी सांधे दुखत असतात.
2: बेसिकली याच्यात काय होतं मॅडम की नाडी परीक्षेद्वारे दोषस्थिती समजली जाते. म्हणजे काही व्यक्तींमध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे धातुक्षय झालेला असतो आणि काही व्यक्तींमध्ये अपतर्पणजन्य आणि संतर्पणजन्य असे दोन प्रकार आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये पचनातल्या बदलांमुळे आणि शरीरात साम्यावस्था निर्माण झाल्यामुळे सांधेदुखी उत्पन्न झालेली असते. त्याच्याबरोबर सांध्यांना सूज आणि अवघडणे अशा प्रकारची लक्षणं उत्पन्न असतात. तर याचं संपूर्ण निदान हे फक्त नाडी परीक्षेद्वारे करता येतं की अमुक व्यक्तीमध्ये हाडांची जीत झाली आहे किंवा शरीरातील बिघाडांमुळे त्याचं लक्षण उत्पन्न झाले आहेत, ज्याला आपण अमवात म्हणतो. हे पर्टिक्युलरली संपूर्ण निदान हे नाडी परीक्षेवरच करतात आणि त्या अनुषंगाने ट्रीटमेंट करतात. कारण आयुर्वेदामध्ये असंख्य औषधे आहेत जी सांधेदुखीवर उपयोगी पडू शकतात, पण प्रत्येकाला प्रत्येकच औषध अगदी आपण प्रयोग करतो त्याप्रमाणे देऊन चालत नाही. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती समजून घेऊन त्या अनुषंगाने ट्रीटमेंट केली जाते. त्यामुळे डेफिनेटली नाडी परीक्षेद्वारे आपण या रुग्णांच्या बाबतीमध्ये त्यांच्या शरीरातील दोषस्थिती म्हणजे सांधेदुखी मागील मूळ कारण समजून घेऊन त्या अनुषंगाने ट्रीटमेंट जर केली तर डेफिनेटली कोणत्याही वेदनाशामक औषध न घेता किंवा वेळप्रसंगी कोणत्याही ऑपरेशनची आवश्यकता न ठेवता आपण औषधांनी त्यांना बरं करू शकतो, त्यांच्या सांधेदुखी संपूर्ण बरं करू शकतो.
0: अच्छा, श्रोते हो, आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर 24 जून रोजी बुधवारी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथे आणि 25 जून रोजी गुरुवारी सांगलीमध्ये रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या अॅलर्जीज, डायबिटीस, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क 8444-8492-60 8444-8492-60 8444-9260. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 24 जून रोजी बुधवारी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर आणि 25 जून रोजी गुरुवारी सांगलीमध्ये.
1: वेळ झाली इथंच थांबण्याची. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात वैद्य विश्वास घाडगे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.

श्रोते हो नमस्कार, कोल्हापूर दर्पणमध्ये आपलं स्वागत आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या मोहरमच्या पर्वाला आता प्रारंभ झालेला आहे. शहरातील विविध तालीम संस्थांच्या माध्यमातून कालपासून पंजे प्रतिष्ठापनेला प्रारंभ झालाय. लक्ष्मीपुरीतील गरीब शहा पंजाची प्रतिष्ठापना काल झाली, तसंच रात्री उशिरा बाबूजमाल दर्ग्यातील नाल्या हैदर पंजाची प्रतिष्ठापना झाली. आणखी 2 ते 3 दिवस ठिकठिकाणी पंजे प्रतिष्ठापना होणार असून शहर आणि परिसरात 150 अधिक पंजांची प्रतिष्ठापना होणार आहे. 7 दिवशीपासून पंजे भेटीला प्रारंभ होणार असून काही पंजे प्रदीर्घ कालावधीनंतर पंजे भेटीसाठी बाहेर पडणार आहेत. 25 जूनला खत्तल रात्र असून 26 जूनला पंजे विसर्जन होणार आहे.

बाधित राखण्यासाठी अपर जिल्हा दंडाधिकारी गजानन गुरव यांनी संपूर्ण जिल्ह्यात 18 जून रोजी म्हणजे आजपासून ते 30 जूनच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत बंदी आदेश जारी केलेला आहे. हा हुकूम ज्या सरकारी अधिकारी कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य अधिकार बजावण्यासंदर्भात कामकाज करताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावं लागतं आणि ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी किंवा संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे अशा व्यक्तींना तसंच सर्व जातीधर्माचे सण उत्सव जयंती यात्रा इत्यादी शांततामय मार्गानं साजरे करण्याकरता जमा होणारा जनसमुदाय यांना तसंच लग्न आणि इतर धार्मिक समारंभ यात्रा सण प्रेतयात्रा आदींना लागू असणार नाही.

0: श्रोतेहो अवश्य ऐका युववाणी हा कार्यक्रम ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयी डॉक्टर गणपती कमळकर यांच्याशी डॉक्टर दीपक ठमके यांनी केलेली बातचीत. येत्या रविवारी म्हणजे 21 जूनला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
1: या नवीन तंत्रज्ञानाचा आत्मसात आता करणं ही काळाची गरज आहे आणि ते एक मोठं आव्हान देखील आहे आणि तशा पद्धतीनं त्यांनी वाटचाल केली तरच या नवीन युगामध्ये एक सक्षम विद्यार्थी तयार होईल आणि त्यांना शिकवणारे एक सक्षम शिक्षक देखील तयार होईल असं.
0: तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 21 जूनला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: आपण ऐकतात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.

श्रोते हो, कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. अनोळखी पुरुष जातीचे मयत, वय 55 वर्ष, 2 जून 2026 रोजी दुपारी तीन वाजता रेल्वे स्टेशन कोल्हापूर इथं जखमी अवस्थेत एक इसम आढळून आलेला होता. त्यांना उपचाराकरता सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर येथे दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळेस उपचार चालू असताना 4 जून 2026 रोजी 12:15 दुपारी ते मरण पावले. तर मयत व्यक्तीची

ही माहिती आहे. अनोळखी पुरुष, जातीचं वय अंदाजे 55 वर्ष, अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट, त्यावर काळ्या रंगाचे ठिपके असलेला हाफ वायांचा शर्ट त्यांनी वापरलेला होता. काळ्या रंगाची पॅन्ट होती. उंची 5 फूट 5 इंच. काळी आणि पांढरी दाढी, मिशा असलेला हा पुरुष मयत झालेला आहे. तर अशा वर्ण

पांढरी दाढी, मिशा असलेला हा पुरुष मयत झालेला आहे, तर अशा वर्णनाची व्यक्ती कुणाच्या माहितीतली असेल तर शाहूपुरी पोलीस ठाणे कोल्हापूर यांच्याशी संपर्क साधावा. शाहूपुरी पोलीस ठाणे संपर्क क्रमांक 02-231-266-17-33. फोन नंबर शाहूपुरी पोलीस ठाणे संपर्क क्रमांक 02-231-266-17-33. निवेदन संपलं. आपण ऐकतात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.

कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, आज सकाळी 10 वाजता जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं मेंदूची कार्यक्षमता आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी योग याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. आणि त्यानंतर 10:30 वाजता मराठी चित्रपट संगीत प्रसारित केलं जाईल. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. 8:30 वाजता यानंतर मराठीतलं राष्ट्रीय बातमीपत्र.

आकाशवाणी मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांच्या दरम्यान 14 कलमी सामंजस्य करारामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळण्यास सुरुवात. खनिज तेलाच्या किमतीत घट. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान. आणि संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक अभिनेते पंडित प्रसाद सावकार यांचं वृद्धापकाळानं निधन. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले. यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्यासोबत विवाटेक या शिखर परिषदेत सहभागी होतील. विवाटेक हा युरोपमधल्या तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रातला सर्वात मोठा कार्यक्रम आहे. तत्पूर्वी जागतिक अर्थव्यवस्थेसाठी होर्मुझची समुद्रधुनी खुली ठेवणं अत्यंत महत्वाचं असल्याचं आग्रही प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर काल फ्रान्समधील एव्हियॉन इथं झालेल्या चर्चेदरम्यान केलं. जगाच्या विविध भागांमध्ये लाखो भारतीय खलाशी आपली सेवा बजावत आहेत आणि त्यांच्या सुरक्षिततेला आपलं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं मोदी यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारविषयक चर्चा सुरळीतपणे पुढे जात असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी आणि जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांच्यामध्ये पश्चिम आशियातील परिस्थिती आणि रशिया युक्रेन संघर्ष यासह प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर द्विपक्षीय चर्चा झाली. भारत आणि जर्मनी यांच्यातील राजनैतिक संबंधांना यावर्षी 75 वर्ष पूर्ण होत असताना दोन्ही नेत्यांनी व्यापार, संरक्षण, शाश्वत विकास, तंत्रज्ञान, शिक्षण यासारख्या विविध क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारामुळे भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या द्विपक्षीय व्यापार आणि

0: गुंतवणुकीला मोठी चालना मिळेल असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. या करारामुळे भारतीय शेतकरी, कामगार तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र आणि स्टार्टअपसाठी अनेक संधी उपलब्ध होतील. त्यामुळे विकसित भारत 2047 उद्दिष्ट साध्य करण्यात मोलाची मदत होईल असं पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात नमूद केलं आहे. केंद्रीय रेल्वे तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते काल पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ आणि पायाभरणी करण्यात आली. यावेळी पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डिजिटल माध्यमातून सहभागी झाले. हडपसर स्थानकावर चौथा फलाट उभारण्यात आला असून त्यामुळे दररोज अतिरिक्त 5 रेल्वेगाड्या चालवणं शक्य होणार आहे. आळंदी इथं अत्याधुनिक मेगा कोचिंग टर्मिनल उभारण्यात येणार आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून 6 नवीन फलाट उभारले जातील. त्यामुळे स्थानकावरील फलाटांची संख्या 12 होईल. पुढील 3 वर्षात पुणे रेल्वे विभागाची क्षमता दुप्पट होऊन पुण्यातून सुमारे 20 अतिरिक्त रेल्वेगाड्या सुरू करता येतील असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला. मुंबई पुणे मार्गावर तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका उभारण्याचं काम वेगानं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गांमुळे पुणे मुंबई प्रवास अवघ्या 48 मिनिटात तर पुणे हैदराबाद प्रवास सुमारे 2 तास 8 मिनिटात पूर्ण होऊ शकेल असं त्यांनी नमूद केलं. त्यानंतर मंत्र्यांनी नवीन पुणे हडपसर पाटणा दानापूर अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. भारत जगातील 6व्या क्रमांकाचा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार देश बनला आहे असं मत केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलं. ते काल पुण्याजवळ रांजणगाव इथं अमेरिकन कंपनी जाबिलच्या नवीन उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. यावेळी वैष्णव म्हणाले,
1: कुछ वर्षों पहले किसी ने सोचा भी था कि इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट करेंगे इंडिया से. इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट वॉज कंसिडर्ड अनथिंकेबल. शुरू में टॉप 10 में आना एक टारगेट था. लास्ट ईयर 2025 इलेक्ट्रॉनिक्स एज एन एक्सपोर्ट कैटेगरी बिकेम 3rd लार्जेस्ट एक्सपोर्ट कैटेगरी इन दी कंट्री. 2nd लार्जेस्ट एक्सपोर्टेड कैटेगरी बनना है. जो सपोर्ट चाहिएगा गवर्नमेंट की तरफ से पूरा सपोर्ट मिलेगा. स्टेट गवर्नमेंट का सपोर्ट आपने देखा, सेंट्रल गवर्नमेंट का सपोर्ट रहेगा. आज मैं आने से पहले टैलेंट डेवलपमेंट की बात कर रहा था. टैलेंट के लिए व्हाट एवर इन्वेस्टमेंट इज रिक्वायर्ड वी विल मेक दोज इन्वेस्टमेंट.
0: देशातील डिजिटल पायाभूत सुविधांच्या विकासात महाराष्ट्र आघाडीवर असून देशातील एकंदर डाटा सेंटर क्षमतेपैकी सुमारे 60% क्षमता राज्यात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी 14 कलमी सामंजस्य करारावर दूरस्थ पद्धतीनं स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळू लागला आहे. खनिज तेलांच्या किमतींमध्येही लगेच घट झाली आहे. दोन्ही देशांमधील शत्रुत्व संपवणं, हुरमुजची सामुद्रधुनी पुन्हा खुली करणं आणि निर्बंध तसंच इराणच्या अणू कार्यक्रमाबाबत अंतिम करारासाठी 60 दिवसांची वाटाघाटी प्रक्रिया सुरू करणं हा या कराराचा उद्देश आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी दुजोरा दिला की या सामंजस्य कराराचा मसुदा अंतिम करण्यात आला असून दोन्ही बाजूंनी त्यावर स्वाक्षरी केली आहे. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना अशा या 11 जागा आहेत. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. झारखंडमध्ये राज्यसभेच्या 2 जागांसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाचे बैद्यनाथ राम, काँग्रेसचे उमेदवार प्रणव झा आणि अपक्ष उमेदवार परिमल नथवाणी रिंगणात आहेत. सध्या सत्ताधारी आघाडीला 56 आमदारांचा पाठिंबा आहे. 24 आमदारांचा पाठिंबा असलेल्या विरोधी पक्षानं अपक्ष उमेदवार परिमल नथवाणी यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. मिझोरममधून राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी आज मतदान होणार असून सत्ताधारी झोरम पीपल्स मुव्हमेंट आणि विरोधी मिझो नॅशनल फ्रंट यांच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसनं मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 21 जूनला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं 1,70,000+ आयोजकांनी योग संगम पोर्टलवर आपल्या

0: कार्यक्रमांची नोंदणी केली असल्याचं केंद्रीय आयुष मंत्रालयानं सांगितलं आहे. देशभरात योगाचा संदेश पोहोचवण्यात विविध संस्था, संघटना आणि समुदाय यांचा वाढता सहभाग या उत्साही प्रतिसादातून दिसून येतो असं मंत्रालयानं म्हटलं आहे. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक अभिनेते पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित पंडित प्रसाद सावकार यांचं काल गोव्यात राहत्या घरी निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. मराठी संगीत नाट्यसृष्टीतील एक सुवर्णयुग पंडित प्रसाद सावकार यांच्या जाण्यानं संपल्याची भावना नाट्यसृष्टीतून व्यक्त होत आहे. प्रसाद सावकार यांनी आपले वडील रघुवीर सावकार यांच्या नाट्यसंस्थेतून संशय कल्लोळ या संगीत नाटकाद्वारे रंगभूमीवरील कारकिर्दीला सुरुवात केली. पंडितराज जगन्नाथ, कट्यार काळजात घुसली, जय जय गौरीशंकर, मंदारमाला, सुवर्णतुला, अमृत मोहिनी, लग्नाची बेडी यासारख्या अजरामर संगीत नाटकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. रंगभूमीवरील त्यांचा दमदार अभिनय आणि सुरेल गायकी यांचा अनोखा संगम त्यांनी साधला होता, तो रसिकांच्या सदैव स्मरणात राहील. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 धावांनी दणदणीत विजय मिळवला. शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 धावांच्या जोरावर भारतानं 402 धावांचा डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 धावाच करू शकला. शुभमन गिलला सामनावीर घोषित करण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांच्या दरम्यान 14 कलमी सामंजस्य करारामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळला. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक अभिनेते पंडित प्रसाद सावकार यांचं वृद्धापकाळानं निधन. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍप. 8:40 झालीत. ऐकवित आहोत प्रायोजित कार्यक्रम.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे। संस्कृतीचं जे महत्व आहे, धर्माचं जे महत्व आहे, किंबहुना प्रत्येक गोष्टीचं

जे महत्व आहे ते माणसातील दिव्यत्व जागृत करण्यासाठी आहे. पण होतं असं की त्याचा उद्देश राहतो बाजूला आणि माणूस तिसरंच काहीतरी करत बसतो. आज अशी परिस्थिती आहे की देवाधर्माच्या नावाखाली लोक लुबाडले जात आहेत. देवाधर्माच्या नावाखाली लोकांना अनिष्ट शिक्षण दिलं जात आहे. देवाधर्माच्या नावाखाली दंगेधोपे होतात. अनेक प्रकारच्या नको त्या गोष्टी देवाधर्माच्या नावाखाली होत असतात आणि नको त्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सांगायचा मुद्दा असा की खरा देव राहतो बाजूला, खरा धर्म राहतो बाजूला आणि देवाधर्माच्या नावाखाली तिसरंच चालतं. असं सर्वत्र आपल्याला दिसून येतं. जीवनविद्येला हे मान्य नाही. जीवनविद्या सांगते की माणसातलं दिव्यत्व, माणसातलं देवत्व जागृत करण्यासाठी धर्म आहे. माणसातलं देवत्व जागृत करण्यासाठीच उपासना आहे आणि हेच आपण जर विसरलो तर देवाधर्माला काय अर्थ आहे? त्या देवाधर्माला काहीही अर्थ नाही. आणि म्हणून मी हे नेहमी सांगत असतो की देवाधर्माच्या नावाखाली जगातील सर्व लोक सर्व काही करत असतात, परंतु त्यांच्या त्या करण्यामध्ये देवही नसतो आणि धर्मही नसतो. मी हे का सांगतो आहे की माणसातच सर्व आहे, माणसातच सर्व आहे, देवही माणसात आहे आणि दैत्यही माणसामध्ये आहे. आता हे देवत्व माणसामध्ये कधी निर्माण होणार? आपल्या ठिकाणी देवत्व कधी निर्माण होणार? जीवनविद्या सांगते की तुम्ही देवत्व पाहायला शिका म्हणजे मग देवत्व निर्माण होईल. खेडेगावात बघा की फुंकणी जी असते त्या फुंकणीनं आपण फुंकरतो त्यावेळेला अग्नी प्रज्वलित होतो. तसं पाहणं हा जो प्रकार आहे, स्मरण हा जो प्रकार आहे, त्या स्मरणानं, त्या पाहण्यानं आपल्या ठिकाणी असणारं जे देवत्व आहे ते देवत्व आपण जागृत करत असतो. याच्या उलट देवाला जर आपण विसरलो, धर्माला आपण जर विसरलो, खऱ्या देवाला आणि खऱ्या धर्माला, तर आपल्या ठिकाणी दैत्य जागृत होतो. अगोदर झालेलाच आहे, त्याचं प्रगतीकरण अधिक प्रमाणामध्ये होतं. वाईट माणूस हा अधिक वाईट बनतो, अनिष्ट गोष्टी करणारा अधिक अनिष्ट गोष्टी करू लागतो. आधीच जो मनुष्य क्रूर असतो तो अधिक क्रूर बनतो. ज्याची माणुसकी आधीच गेलेली असते तो अमानुष बनतो. हे असं सर्व का घडतं? याचं कारण एकच आहे आणि ते म्हणजे खरा देव, खरा धर्म याला आज आपण हरवून बसलेलो आहोत. आणि त्यामुळे देवाधर्माच्या नावाखाली भलतंच काहीतरी करून राहिलेले आहोत. जी गोष्ट देवाधर्माची तीच गोष्ट संस्कृतीची. जीवनविद्या सांगते की संस्कृती आम्ही तिलाच म्हणतो की जी तुम्हाला सुखाकडे नेईल, जी तुम्हाला शांती देईल, समाधानाकडे नेईल, आनंदाकडे नेईल, समृद्धीकडे नेईल, नाहीतर ती विकृती ठरेल. संस्कृती ही मानवी जीवनामध्ये निर्णायक फॅक्टर आहे. देवाधर्माच्या नावाखाली ज्याप्रमाणे दंगेधोपे होतात त्याप्रमाणे संस्कृतीच्या नावाखाली देखील दंगेधोपे होतात. आमची संस्कृती श्रेष्ठ, तुमची संस्कृती कनिष्ठ, आमचा धर्म श्रेष्ठ, तुमचा धर्म कनिष्ठ, आमचा देव खरा, तुमचा देव खोटा, आमच्या धर्मात या म्हणजे तुम्हाला स्वर्ग मिळेल आणि तुमच्या धर्मामध्ये राहाल तर तुम्हाला नरक मिळेल, या असल्या आणि कसल्या तरी फालतू गोष्टी देवाधर्माच्या नावाखाली जेव्हा सांगितल्या जातात तेव्हा अतिशय खेद होतो, अतिशय दुःख होतं. हे सर्व देवाधर्माच्या नावाखाली होतं आणि देवाधर्माच्या नावाखाली चालतं याचा अधिक वाईट वाटतं. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की आपलं जे शरीर आहे हे दिव्य आहे. या शरीराच्या ठिकाणी आपण किती निरनिराळ्या प्रकारानं पाहतो आणि पाहू शकतो हे जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. आता मला तुम्ही सांगा, कॉम्प्युटर ज्याला आपण म्हणतो तो कोणी निर्माण केला? कॉम्प्युटर हा माणसानं निर्माण केला. लक्षात घ्या की कॉम्प्युटर हा माणसानं निर्माण केलेला आहे, पण शरीर हा जो

0: दिव्य कॉम्प्युटर आहे हा कोणी निर्माण केला? शरीर हा जो दिव्य कॉम्प्युटर आहे हा त्या विधात्यानं निर्माण केला. अहो, हा देवानं निर्माण केलेला कॉम्प्युटर आहे. आणि आपण जो कॉम्प्युटर हातानं हाताळतो तो माणसानं निर्माण केलेला आहे, म्हणून तो मानवी कॉम्प्युटर आहे. तर शरीर हा त्या विधात्यानं निर्माण केलेला दिव्य कॉम्प्युटर आहे, डिव्हाइन आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. या कॉम्प्युटरला तुम्ही जे काही फीडिंग कराल त्या फीडिंगप्रमाणे तुम्हाला रिझल्ट्स मिळतील. मानवी कॉम्प्युटरला ज्याप्रमाणे फीडिंग कराल, रॉंग ऑर राईट, त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट्स मिळतात. त्याप्रमाणे मानवी शरीराला तुम्ही जे फीडिंग कराल, विचार, उच्चार आणि आचार या माध्यमातून तुम्ही जे फीडिंग कराल त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट्स मिळतात. शेतकरी ज्याप्रमाणे शेतात पेरणी करतो आणि त्या पेरणीप्रमाणे उगवतं, तसं या शरीररूपी कॉम्प्युटरला आपण जे फीडिंग करतो त्याप्रमाणे हा कॉम्प्युटर तुम्हाला रिझल्ट्स देतो. आणि म्हणून तुम्ही अनिष्ट गोष्टी जर केल्यात तर तुमच्या जीवनामध्ये अरिष्ट निर्माण होईल, आणि चांगल्या गोष्टींचं जर फीडिंग केलं तर तुमच्या जीवनामध्ये सर्व चांगलं होईल, हे आपण लक्षात ठेवायचं. आणि म्हणून सत्कर्माला पर्याय नाही, सत्कर्माला पर्याय नाही, हे आपण नेहमी लक्षात ठेवायचं. जीवनविद्या काय सांगते पहा. जीवनविद्या सांगते सत्कर्म म्हणजेच धर्म, सत्कर्म म्हणजेच उपासना, सत्कर्म म्हणजेच आराधना, सत्कर्म म्हणजेच भक्ती, सत्कर्म म्हणजेच तप आहे. आणि म्हणून सत्कर्माला पर्याय नाही, सत्कर्माला पर्याय नाही. माणसानं सतत सत्कर्म केलं पाहिजे असं जीवनविद्या सांगते. आता सत्कर्म म्हणजे काय? सत्स्वरूपाच्या स्मरणात कर्म करणं म्हणजे सत्कर्म. सत्कर्म म्हणजे सत्स्वरूपाच्या स्मरणात कर्म करणं. आणि म्हणून माम अनुस्मर युद्धच हे सांगितलेलं आहे की तुझं जे अनुष्ठान आहे ते अधिष्ठानाच्या स्मरणात झालं पाहिजे. तुझं जे अनुष्ठान आहे म्हणजे जीवन आहे, जीवनामध्ये तू जे काही करतो आहेस ती प्रत्येक गोष्ट, प्रत्येक गोष्ट देवाच्या स्मरणात झाली पाहिजे. आणि म्हणून देवाचं स्मरण ही गोष्ट महत्वाची आहे. देवाच्या स्मरणात, अधिष्ठानाच्या स्मरणात तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सर्व काही करणं याला महत्व आहे. आणि तुम्ही त्या स्मरणात जे कराल तो परमार्थ असेल, ती भक्ती असेल, ती उपासना असेल, ती आराधना असेल आणि ती खरी पूजा असेल. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी एके ठिकाणी काही ओव्या घातलेल्या आहेत. त्याच्यामध्ये असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की देवाच्या स्मरणामध्ये तू जे करशील ना ते करणं ही पूजा असेल. देवाच्या स्मरणात तू जे करशील ती पूजा असेल. देवाच्या स्मरणामध्ये तू जे पाहशील ते देवदर्शन असेल. देवाच्या स्मरणात तू बोलशील तर ते देवाचं स्तवन असेल. आणि देवाच्या स्मरणात तू झोपलास तरी ती समाधी असेल. गंमत अशी आहे की देवाच्या स्मरणात तुम्ही जे कराल ती पूजा, देवाच्या स्मरणामध्ये तुम्ही जे कराल ते सत्कर्म. सांगायचा मुद्दा असा की देवाच्या स्मरणात कर्म म्हणजे सत्कर्म. आणि हे सत्कर्म आपण ज्या वेळेला करतो तेव्हा या सत्कर्माची वाटचाल नेहमी सुखाच्या दिशेनं असते. या सत्कर्माची वाटचाल नेहमी देवाच्या दिशेनं असते. या सत्कर्माची वाटचाल नेहमी धर्माच्या दिशेनं असते. म्हणून सत्कर्मामध्ये सर्व काही जे चांगलं आहे ते भरलेलं आहे हा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. आणि म्हणून आपल्या या शरीररूपी कॉम्प्युटरला तुम्हाला फीडिंग करायचं असेल तर हे फीडिंग सत्कर्माचं असलं पाहिजे. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शनि रात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून आपण ऐकलात.
1: ही यादी ब्याडगी संगेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
2: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
1: काय
2: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी.
3: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
4: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
5: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
6: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
7: अहो आपल्या नातवंडांची शाळेची फी भरायची आहे.
8: त्यांच्या बापाला मोठं पॅकेज आहे ना. काय रे विजय?
9: हो बाबा, पण मार्केट कोसळल्यामुळे लॉस झालाय.
8: अरे पण तुला विचारलं की नेहमी म्हणायचंस की तुमच्यापेक्षा माझं प्लॅनिंग सही आहे म्हणून.
9: चूक झाली बाबा. अहो बँकेपेक्षा चौपट परतावा मिळतोय म्हणून गुंतवले आणि फसलो.
8: तुला त्याच वेळी सांगत होतो आपल्या विश्वासाच्या पंचगंगा बँकेत पैसे ठेव म्हणून.
9: अहो बाबा, पण तिथेही मार्केट रिस्क आहेच ना.
8: अरे तुझं मार्केट चढू दे नाही तर पडू दे. पंचगंगा बँकेतल्या ठेवींना 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण असतं.
7: अरे विजू, अडचणीच्या काळात आपली पंचगंगा बँकच मदतीला येते. अहो पंचगंगा बँकेतून पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करा बरं त्याला आपल्या नातवाची फी भरायला.
0: आपण ऐकतात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळमध्ये गृहकर्ज घेण्यापूर्वी CM मानसी भालेराव यांची मुलाखत. याशिवाय आरोग्य संवादमध्ये केसांच्या आरोग्यासाठी डॉक्टर श्रद्धा महल्ले यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. आज दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ.
10: भात पिकावरील कीड आणि रोग व्यवस्थापन याविषयी शेतकरी बांधवांच्या मनातल्या प्रश्नांना डॉक्टर पराग तुरखडे यांनी फोनवरनं दिलेली उत्तरं नक्की ऐका हॅलो किसान या कार्यक्रमात.
11: कोल्हापूर जर आपण भाग बघितला तर याच्यामध्ये काही 5-6 प्रकारचे जे महत्वाचे रोग येत असतात त्याच्यामध्ये 2-3 ही अति जास्त महत्वाची जे नियमित येणारे रोग आहेत.
10: हॅलो किसान, आज संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी या कार्यक्रमात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
12: श्रोते हो, इंद्रधनू या कार्यक्रमात या शुक्रवारी आपण ऐकणार आहोत 21 जून या जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं योग प्रशिक्षक सुनील कुलकर्णी आणि योगोपचार तज्ज्ञ प्राजक्त कुलकर्णी यांनी दिलेली माहिती. तेव्हा अवश्य ऐका शुक्रवारी 19 जून रोजी 10:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनू आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: श्रोते हो, आज सायंकाळी 6:35 कामगार सभा या कार्यक्रमात शारीरिक आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी योग याविषयी डॉक्टर सोनल कुलकर्णी यांची स्मिता नामदे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. कामगार सभा हा कार्यक्रम सायंकाळी 6:35.
1: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
0: श्रुते हो, आज रात्री 10:30 नभोनाट्य आपण ऐकू शकाल. एक सायंकाळ हरवलेली या नाटकाचा नभोनाट्याचा भाग दुसरा आज रात्री 10:30. लेखन सुंदर कुमार भुरण आणि सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत. आपण ऐकतात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र, 9:00 आहेत.
2: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: नमस्कार श्रोते हो, गीत बहार या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करते, सीमा मकोटे.

श्रोतेहो, महमद रफी यांच्या आवाजातलं हे गीत हसरत जयपुरी यांचं होतं, ज्याला संगीत सचिनदेव बर्मन यांनी दिलं होतं आणि चित्रपटाचं नाव होतं तेरे घर के सामने. आपण ऐकतात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि कार्यक्रम गीत बहार. यानंतर युगुलस्वर आहे लता मंगेशकर आणि मन्नाडे यांचा, शैलेंद्र यांचे बोल, शंकर जयकिशन यांची संगीत धून, चित्रपट श्री 420.

श्री 420 चित्रपटातलं हे गीत शैलेंद्र यांचं होतं, संगीत धुन होती शंकर जयकिशन यांची आणि आवाज लता मंगेशकर मन्नाडे यांचा. आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.

0: तर श्रुती हो चोरी चोरी फिल्म मधलं हे गीत हसरत जयपुरी यांचं होतं, जे गायलं होतं लता मंगेशकर आणि मन्नाडे यांनी. संगीत नियोजन शंकर जयकिशन यांचं होतं. आपण ऐकता आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
3: भात पिकावरील कीड आणि रोग व्यवस्थापन या विषयी शेतकरी बांधवांच्या मनातल्या प्रश्नांना डॉक्टर पराग तुरखडे यांनी फोनवरनं दिलेली उत्तरं नक्की ऐका हॅलो किसान या कार्यक्रमात.
4: कोल्हापूर जर आपण भाग बघितला तर याच्यामध्ये काही 5-6 प्रकारचे जे महत्वाचे रोग येत असतात, त्याच्यामध्ये 2-3 ही अति जास्त महत्वाची जे नियमित येणारे रोग आहेत.
3: हॅलो किसान, आज संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी या कार्यक्रमात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
0: श्रुती हो आता पुन्हा वळूया गीत बहारकडे.

श्रोते हो, मास्टर दत्ताराम यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत हसरत जयपुरी यांचं होतं. चित्रपट परवरिश. आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. कार्यक्रम गीत बहार.

आवाज होता लता मंगेशकर आणि मुकेश यांचा चित्रपट संयोग. राजेंद्र किशन यांची ही गीतरचना, त्याला संगीत दिलं होतं मदन मोहन यांनी. आपण ऐकता आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोते हो अवश्य ऐका उमंग, NCERT प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30. त्यासाठी ऐकत राहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. आणि आता गीत बहार मधलं हे अंतिम गीत. गायक कलाकार सुमन कल्याणपूर आणि मुकेश मजरूह सुलतानपुरी यांचे बोल, नौशाद यांचं संगीत आणि चित्रपट साथी.

0: श्रोते हो, या गीतासोबतच आजच्या गीत बहारमध्ये मी सीमा मकोटे आपली रजा घेते. पुन्हा भेटूस, नमस्कार.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: गीत बहार हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, पुन्हा एकदा आम्ही आपल्याला आठवण करून देतोय. आज सकाळी 10 वाजता जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं मेंदूची कार्यक्षमता आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी योग, याविषयी प्राजक्ता कुलकर्णी यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल आज सकाळी 10 वाजता. आपण देऊन गेले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र सकाळचे 9:30 आहेत. ऐकवित आहोत प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: भाई जरा देख के चलो।
1: श्रोते हो, आम्ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत। सकाळचे 10 वाजत आहेत। जागतिक योग दिनाच्या अनुषंगाने मेंदूची कार्यक्षमता आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी योग याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांनी दिलेली माहिती आता आम्ही प्रसारित करत आहोत।
2: श्रोते हो, आपल्याला माहिती आहे का की आपल्या शरीराचा राजा कोण आहे किंवा आपलं हे शरीर कोणाच्या इशाऱ्यावर चाललेलं आहे? आपल्या शरीरामध्ये कोणकोणत्या अवयव, कोणकोणत्या संस्था काम करत आहे आणि त्या सगळ्या संस्थांच्या वरती सिंहासनावर कोण बसलेलं आहे? तर आपल्याला हे माहीतच आहे की आपल्या मानवी शरीरामध्ये मुख्यतः 9 प्रकारच्या संस्था किंवा सिस्टीम्स काम करत असतात। आता या कुठल्या कुठल्या आहेत? तर अभिसरण संस्था म्हणजे आपलं हृदय किंवा रक्त आपल्या शरीरात जे काही काम करत असतं ते। त्याच्यानंतर आहे प्रजनन संस्था म्हणजे आपल्याला जे मूल आपल्या शरीरामध्ये निर्माण होतं ती संस्था। त्याच्यानंतर श्वसन ज्याच्यामध्ये हृदय आहे, फुफ्फुस आहेत, श्वास घेण्याची सोडण्याची क्रिया होते ती संस्था। यानंतर आहे पचन संस्था, यामध्ये आपण अगदी तोंडात घास घातल्यापासून ते आपल्या शरीरातून तो बाहेर पडेपर्यंत जे जे अवयव काम करतात ते पचन संस्थेमध्ये येतात। त्यानंतर उत्सर्जन नावाची एक संस्था असते। उत्सर्जन संस्था काय काम करतं? तर आपल्या शरीरातील सर्व टाकाऊ पदार्थ आपल्या शरीराच्या बाहेर टाकायला काम करतं। मग यामध्ये किडनीसारखे वेगवेगळे अवयव काम करत असतात। त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये स्नायू संस्था पण असते, म्हणजे आपल्या शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आकाराचे ताकदीचे स्नायू असतात जे आपल्या हालचाली सुलभ करण्यासाठी काम करत असतात। तसंच आपल्या शरीरामध्ये अजून काय आहे? तर आपल्या शरीरामध्ये हाड हा खूप महत्वाचा भाग आहे। हाडांची एक वेगळी संस्था असते। आता बघा, आपलं कवटीचं हाड वेगळं आहे, हातापायांची हाड वेगळी आहेत, आपल्या बोटांची हाड वेगळी आहेत। त्यामुळे सांगाडा किंवा हाडांची संस्था वेगळ्या पद्धतीचं काम करत असते। तसंच आपल्या शरीरामध्ये अंतःस्रावी ग्रंथी पण काम करत असतात, बरं का। आता आपल्या शरीरामधून बघा, वेगळे वेगळे हॉर्मोन्स, तुम्ही हल्ली हॉर्मोनल इम्बॅलन्स किंवा हा हॉर्मोन कमी झाला तो जास्त झाला असं तुमच्या कानावर पडत असेल, तर ही एक पूर्णपणे वेगळी संस्था आहे। अगदी मेंदूपासून ते आपल्या पोटामध्ये विविध ठिकाणी विविध प्रकारचे हॉर्मोन्स किंवा स्त्राव आहे ते बाहेर पडत असतात आणि आपल्या शारीरिक मानसिक वाढीसाठी ते खूप चांगलं काम करत असतात। आता ह्या सगळ्या ज्या संस्था आहेत ना, ह्या कसं आहे, एखाद्या राज्यामध्ये बघा, राजा असतो, त्याच्या हाताखाली प्रधान असतो, मग सेनापती असतो आणि मग इतर जे पण काही सैनिक आहेत, अशा पद्धतीनं तो राज्यकारभार जसा चाललेला असतो ना, तशा ह्या सगळ्या संस्था। पण ह्या सगळ्याचा राजा जो असतो तो असतो मेंदू, आणि मेंदू जी संस्था चालवतो त्याला मज्जा संस्था किंवा त्याला सेंट्रल नर्वस सिस्टीम असं म्हटलं जातं। मला या सगळ्या संस्था सांगण्याच्या मागचं एकच कारण आहे।

की आपल्याला मेंदूचं महत्व कळावं. मेंदू हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा आणि सर्वात जास्त काम करणारा असा एक अवयव आहे, त्यामुळंच त्याला अतिशय सुरक्षित ठेवलंय. बघा, आपल्या शरीरामध्ये ना कवटी ही सगळ्यात जास्त टणक मानली जाते. कारण काय आहे? आपल्या मेंदूला सर्व बाजूंनी संरक्षण मिळावं म्हणून त्या कडक अशा कवटीमध्ये आपल्या मेंदूला ठेवलेला आहे. श्रोते हो, मेंदूच्या कामात जर बिघाड झाला तर आपण रोजची नेहमीची कामं पण नीट करू शकत नाही. मेंदूची मुख्य कामं काय काय आहेत बरं? तर अगदी साध्या शब्दात सांगायचं झालं तर आपण जे लक्षात ठेवतो, आपण लहानपणी पाढेपाठ केलेले असतात किंवा आपण मोबाईलचा नंबर लक्षात ठेवतो, हे काम कोण करतं? आपल्याला मोबाईलचा नंबर एकदा वाचला आणि लक्षात ठेवलं असं होतं का? तर नाही, त्याला वारंवार आपल्याला तो पाठ करायला लागतो. मग हे पाठ करायचं जे काम आहे ते कोण करतं? तर मेंदू करत असतो. आता आपण जन्माला येतो तर आपण काय सगळं शिकून येत नाही ना. आपल्याला सायकल चालवायला येत नसते, आपल्याला अंक येत नसतात, आपल्याला कुठली शब्द अक्षर ओळखता येत नसतात. तर नवीन गोष्टी शिकण्याची जी पण काही कला आहे, ही कला मेंदूकडून केली जाते. कोणत्याही गोष्टीवर विचार करणे, निर्णय घेणे, स्मरणशक्ती किंवा आपल्याला ज्या पण काही भावना आपल्या मनात उत्पन्न होत असतात, या भावनांचं नियंत्रण करणे, नवीन गोष्टी जन्माला घालणे किंवा शोध लावणे, इतर सर्व अवयवांवर नियंत्रण ठेवून त्यांच्याकडून वेगळी वेगळी कामं करून घेणे, ही मेंदूची मुख्य कामं आहेत. आता आपल्या मेंदूपर्यंत ना सेन्सरी नर्व्स कडून संदेश येतात की अगदी आपल्याला गार स्पर्श झाला, गरम स्पर्श झाला, आपल्याला कुठे काही टोचलं, काही लागलं, तर हजारो लाखो सेन्सरी नर्व्स हा संदेश मेंदूपर्यंत पोहोचवतात आणि मग मेंदू त्याच्यावर विचार करतो की अरे आता चटका बसलाय तर हात मागं घेतला पाहिजे, किंवा जी पण काही आपल्याला स्पर्शानं, कानानी, डोळ्यांनी जी पण काही संवेदना आपल्याला झालेली आहे त्याच्यावर मेंदू विचार करतो आणि मग आपल्या शरीरामध्ये जे मोटर नर्व्स असतात ना त्यांना मेंदू संदेश देतो की आता तुम्ही अमुक अमुक प्रतिक्रिया द्या. आणि हे सर्व काम मेंदू अतिशय कमी म्हणजे सेकंदाच्या अगदी 100व्या भागामध्ये करत असतो. एवढं जबाबदारीचं काम मेंदू आपल्या शरीरात करत असतो. श्रोते हो, आत्तापर्यंतच्या बोलण्यातून आपल्याला हे कळलंच असेल की मेंदू आपल्यासाठी किती महत्वाचा आहे. अशा या मेंदूची कार्यक्षमता आपल्याला चांगली ठेवायचा असेल तर काय काय केलं पाहिजे? मेंदूचं काम उत्तम ठेवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे सलग 7 ते 8 तास गाढ झोप घेणं, त्याच्यानंतर सकस आहार खाणं, योग्य पद्धतीनं व्यायाम करणं. ह्या गोष्टी तर अगदी आहेतच, पण योगामध्ये काय काय सांगितलेलं आहे मेंदूच्या आरोग्यासाठी हे मी तुम्हाला आता इथं मुख्य करून सांगणार आहे. तर श्रोते हो, तुम्ही अतिशय लक्षपूर्वक हे ऐका. योगामध्ये अशी बरीच सारी आसनं आहेत ज्यामध्ये मेंदूला भरपूर प्रमाणात रक्तपुरवठा होतो. जेव्हा जेव्हा योगातल्या आसनांमध्ये डोकं खाली आणि बाकीचं धड थोडंसं वर अशा पद्धतीची आसनं येतात, जसं की अधोमुख श्वानासन किंवा विपरीत करणी, भूनमनासन, योग मुद्रा, शीर्षासन तर सगळ्यांनाच माहिती आहे, खाली डोकं वर पाय, किंवा सर्वांगासन, सगळीच आसनं काय अवघड नाही आहेत, अशी छोटी छोटी आसनं पण आहेत ज्याच्यामध्ये आपलं डोकं थोडं खालच्या साईडला आणि बाकीचं शरीर थोडंसं वरच्या साईडला राहतं. ह्या आसनांमुळं काय होतं की गुरुत्वाकर्षणामुळे आपला सर्व रक्ताचा फ्लो, प्रवाह हा मेंदूकडे जायला सुरुवात होते. आणि मेंदूला त्याचं काम करण्यासाठी 2 गोष्टी महत्वाच्या असतात. एक म्हणजे प्राणवायू, ऑक्सिजन, आणि दुसरं म्हणजे ग्लुकोज. ग्लुकोज हे आपल्याला खाण्यातून मिळतं, पण प्राणवायू हा आपल्याला रक्तातून मिळत असतो. त्याच्यामुळे जेवढं रक्त आपल्या मेंदूकडे जातं तेवढा जास्तीत जास्त प्राणवायू मेंदूच्या सगळ्या पेशी आतमध्ये शोषून घेतात आणि मेंदू त्याचं काम जास्त चांगल्या पद्धतीनं करायला सुरुवात करतो. तसंच अजून काय होतं तर वेगवेगळ्या आसनांच्या सरावामुळे मज्जास्नायविक संतुलन, ज्याला न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन असं इंग्लिशमध्ये म्हणतात, म्हणजेच काय की मेंदूनं आदेश दिल्या दिल्या आपले मसल्स त्या पद्धतीनं काम करायला लागतात. तर हे कोऑर्डिनेशन किंवा हे संतुलन सुधारतं, ह्याच्यामुळे आपल्या शरीराचा तोल सांभाळणं सुधारतं किंवा आपल्या शरीरातील स्नायूंचं कार्य सुधारतं,

सर्व मज्जा पेशींचं काम सुधारतं आणि त्यामुळं ब्रेन अजून जास्त डेव्हलप व्हायला देखील मदत होते. योगामध्ये अजून काय काय आहे बरं? तर प्राणायाम ही योगातली अजून एक अत्यंत महत्वाची अशी क्रिया आहे. तर श्रोते हो, प्राणायाम करताना आपण काय करतो? श्वासावर लक्ष देतो, श्वासावर काही प्रमाणात ऐच्छिक नियंत्रण सुद्धा मिळवतो. हे करत असताना मोठ्या मेंदूचा सहभाग आवश्यक असतो. जेव्हा आपण श्वासावर नियंत्रण मिळवतो ना, तेव्हा मोठ्या मेंदूला लक्ष घालून ती गोष्ट, ती क्रिया पूर्ण करायला लागते. मग जेव्हा मोठा मेंदू त्याच्यात इन्वॉल्व्ह होतो, तेव्हा एकाग्रता वाढायला मदत होते. अनावश्यक विचार, आपल्या मेंदूचं काम काय आहे? बिनकामाचे अनावश्यक फालतूचे विचार करत राहणं. पण जेव्हा आपण खूप लक्ष देऊन एखादं काम करत असतो ना, तेव्हा हे सगळे विचार बाजूला पडतात. तसंच जेव्हा आपण श्वासावर लक्ष देतो, तेव्हा मनातले अतिरिक्त नको असलेले त्रासदायक विचार हळूहळू कमी व्हायला लागतात आणि त्यामुळे मनाला एक वेगळ्या प्रकारची शांती मिळते. आपलं डोकं पण शांत व्हायला मदत होतं. तर श्रोते हो, प्राणायामामध्ये फक्त काही आपण श्वासाची सजगता बघत नाही. 8 प्रकारचे प्राणायाम आहेत. त्यातला भ्रामरी नावाचा प्राणायाम तुम्हाला कदाचित ऐकून माहिती असेल, ज्याच्यामध्ये भुंग्यासारखा आवाज केला जातो. आता भ्रामरीमुळे काय होतं की मेंदूमधील तरंग बदलतात. आता मेंदूमध्ये तरंग म्हणजे काय? काही लाटा किंवा पाणी नसतं मेंदूमध्ये. मेंदूमध्ये अल्फा, बीटा, गॅमा, थीटा अशा विद्युत लहरी असतात, म्हणजे इलेक्ट्रिक करंट असतात. मेंदूचं कार्यच सगळं त्या करंटच्या अनुसार चालत असतं. या लहरींचा वेग जेवढा जास्त असतो ना, किंवा जेवढा त्याचा स्पाईक किंवा आवेग चित्रविचित्र असतो, तेवढा स्ट्रेस जास्त असतो. किंवा आपण उलटं म्हणूयात, जेवढा स्ट्रेस वाढतो शरीरावरचा आणि मनावरचा, तेवढा मेंदूचे हे आवेग किंवा विद्युत लहरी बदलतात. प्रयोगातनं सुद्धा हे सिद्ध झालेलं आहे आता की भ्रामरी किंवा ओंकार याच्या 4 ते 5 आवर्तनं किंवा गुंजनांमुळं हा वेग लगेचच बदलतो आणि तो नॉर्मलला येतो, कमी येतो. म्हणजे आपण कितीही स्ट्रेसमध्ये असलो, ताणात असलो, आणि तेव्हा जर आपण भ्रामरी केला तर मेंदूमधील हे विद्युत आवेग, हे तरंग आपण बदलू शकतो. श्रोते हो, अजून काय होतं योगामुळे? तर नियमित योग साधनेमुळे ताणतणाव व्यवस्थापन अतिशय चांगलं होतं. त्यातून अनुकंपी मज्जा संस्था, जी आपल्या शरीरामध्ये स्ट्रेस उत्पन्न करते, तिचा प्रभाव कमी होतो आणि परानुकंपी मज्जा संस्था कार्यरत होते. परानुकंपी मज्जा संस्था काय करते? तर ती आपल्या शरीरामध्ये हार्मनी निर्माण करते, किंवा आपल्या शरीरामध्ये ती एकदम शांत संथ सगळं कामं व्यवस्थित करायला मदत करत असते. यातून काय होतं? तर आपल्या हृदयावरचा ताण कमी होतो, श्वसन संस्थेवरचा पण ताण कमी होतो. तसंच ध्यान, धारणा, त्राटक यासारख्या योगातल्या क्रियांमुळे काय होतं? तर आपलं ज्ञानग्रहण चांगलं होतं, एकाग्रता वाढते, आपली आकलन क्षमता काय असते बरं? तर समजून घेण्याची क्षमता, समोरची व्यक्ती काय बोलतेय हे नेमकेपणानं समजून घ्यायचं. त्यामुळे आकलन क्षमता सुधारण्यासाठी आपण ध्यान, धारणा, त्राटक यांचा खूप छान वापर करून घेऊ शकतो. मघाशी आपण म्हटलं तसं स्मरणशक्ती किंवा कल्पनाशक्ती सुधारण्यासाठी सुद्धा आपल्याला योगातील विविध क्रियांचा फायदा होत असतो. श्रोते हो, योगा म्हणजे शिथिलीकरण हे तुम्हाला कुठेतरी माहितीच असेल. शिथिलीकरण म्हणजे काय? रिलॅक्सेशन, आपल्या शरीराला मनाला एकदम रिलॅक्स निवांत सोडून देणे. याच्यामुळे काय होतं? तर मेंदूला विश्रांती मिळते. तुम्ही बघा, जेव्हा जेव्हा कोणत्याही गोष्टीचा ताण येतो, तेव्हा आपोआपच आपले खांदे, हाताच्या मुठी किंवा आपला जबडा आवळला जातो. आणि मग जेव्हा आपण शिथिलीकरणातून जबडा, खांदे, हातापायची बोटं, पोट एकदम ढिलं सोडतो, तेव्हा काय होतं? आपला ताण कमी होतो, मेंदूवरचा भार कमी होतो. जेव्हा जेव्हा आपल्या शरीरातील मनातील ताण वाढतो, तेव्हा मेंदूचं काम अतिरिक्त प्रमाणात वाढतं, हे कायम लक्षात ठेवायचं. परीक्षेच्या काळात जर विद्यार्थ्यांनी अधूनमधून शिथिलीकरण केलं, तर मेंदू परत लगेचच पुढच्या अभ्यासासाठी एकदम तरतरीत होतो. आपण अभ्यास करताना काय करतो? काहीतरी गोड खातो किंवा चहा पितो. हा चहा पिण्याच्या ऐवजी आपण जर भ्रामरी किंवा भस्त्रिकेसारखा प्राणायाम केला, तर मेंदूला लगेचच उत्तेजना मिळते. आणि ह्या गोष्टी आपण फक्त ऐकायच्याच नाहीयेत बरं का, तर चांगल्या योग शिक्षकाकडनं तुम्ही हे शिकून घ्या आणि तुम्ही हे वापरून बघा किंवा हा प्रकार करून बघा, आणि मग तुमचं तुम्हाला जाणवेल की चहापेक्षा मी एखादा

0: प्राणायाम जर 2-3 वेळा जास्त केला तर परीक्षेच्या काळात माझा मेंदू जास्त चांगल्या पद्धतीनं गोष्टी शिकतो आहे. योगामध्ये सजगता ही अत्यंत महत्वाची सांगितली आहे बरं का श्रोते हो. सजगतेमुळे काय होतं, मेंदू हा आपला अलर्ट मोडवर राहतो, सजग मोडवर राहतो. आणि मेंदूला एकदा अलर्ट आणि सजग मोडवर राहायची सवय झाली ना तर मग छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना की आपण किल्ली कुठं ठेवली बोलता बोलता ते विसरून जातो किंवा एखादं महत्वाची गोष्ट आपण कपाटात वेगळ्या ठिकाणी ठेवलेली असते आणि ती दुसरीकडे शोधतो. हे कशामुळं होतं, जेव्हा सजगता कमी होते तेव्हा आपल्याला लक्षात येत नाही आणि मग दैनंदिन आपल्या सगळ्या कामांमध्ये प्रचंड गोंधळ व्हायला लागतात आणि मग आपण म्हणतो की ती व्यक्ती फार विसराळू आहे. ती विसराळू नसते तर त्याच्यामध्ये सजगतेचा अभाव असतो. मग ही सजगता आपल्याला योगातून शिकता येते. श्रोते हो, सगळ्यात शेवटी मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की आपल्या मेंदूची कार्यक्षमता इतकी प्रचंड आहे ना, पण आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण त्याचा वापर फक्त 2% करत असतो. अत्यंत बुद्धिमान व्यक्ती जास्तीत जास्त 5-10% पर्यंत मेंदूचा वापर करतात आणि बाकी भाग हा कायम सुप्तावस्थेत असतो. योगाचे ध्येयच मूळ हे आहे की मेंदूची क्षमता 100% उपयोगात आणणे. आणि तसे जर प्रत्यक्षात झाले ना तर आज ज्या गोष्टी आपल्याला चमत्कार वाटतात ना त्या उद्या आपल्याला अतिशय सर्वसामान्य आणि नेहमीच्या वाटू लागतील.
1: श्रोते हो, आत्ताच आपण जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं मेंदूची कार्यक्षमता आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी योग याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: अधिक महिन्यात अधिक काय हाय का नाही
3: हाय की तर बाळे, माधव मिशन आता लय म्हणजे अधिक डिजिटल झालंय.
2: नवा कोरा सीबीसीटी स्कॅन, दाताचा AI रिपोर्ट, तो भी फास्ट.
3: दातासाठी एक नंबर
4: माधव मिशन डेवल क्लब तळमजला.
5: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
6: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
5: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
6: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
5: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा. यासाठी
6: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजारामरोड, कोल्हापूर.
5: फोन 940-440-8000.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 102.7 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन AIR ऍप. श्रुते हो, आता ऐकूया मिश्र संगीत. सुरुवातीला बेला शेंडे यांनी गायलेलं हे भावगीत.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोते हो, ही होती कट्यार काळजात घुसली या नाटकातली पुरुषोत्तम दारव्हेकर यांची पदरचना. संगीतकार होते पंडित जितेंद्र अभिषेकी आणि गायक प्रसाद सावकार. मिश्र संगीत आपण ऐकलं आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 10:30 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत.

भिंगरी चित्रपटातलं हे गीत जगदीश खेबुडकर यांचं होतं. संगीत दिलं होतं बाळ पळसुले यांनी. मिश्र संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, आज आहे जागतिक सहल दिवस, तर त्यानिमित्तानं हे गीत नवरा माझा नवसाचा या चित्रपटातलं.

0: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत। तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून।
1: कधी सुरात कधी शब्दात फुलणारी साद प्रतिसादाची लोभस गाणी, तुमची आमची सर्वांची जिव्हाळ्याची कोल्हापूर आकाशवाणी।
2: श्रुती हो, आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र। आज शब्दांचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ कवी गीतकार डॉक्टर मुरलीधर गोडे यांचा जन्मदिन आहे। तर त्यांनी बनया बापू या चित्रपटातली गीतं लिहिलेली आहेत आणि या गीतांना संगीत दिलंय ऋषिराज यांनी। तर बनया बापू चित्रपटातली 2-3 गाणी आता आपण ऐकूया। ही गीतं डॉक्टर मुरलीधर गोडे यांची आहेत। त्यांचा आज आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे जन्मदिन।

0: श्रोते हो, आत्ताचे गीत आपण ऐकलं ते होतं बन्या बापू चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि विनय कुमार यांनी गायलेलं हे गीत. डॉक्टर मुरलीधर गोडे यांचं होतं. आज आहे त्यांचा जन्मदिन. अजून बन्या बापू चित्रपटातली गीतं आपण ऐकणारच आहोत.
1: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व या विषयी योगोपचार तज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

श्रुते हो उषा मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांनी हे गीत गायलं होतं. मराठी चित्रपट संगीत आपण ऐकता आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.

0: भात पिकावरील कीड आणि रोग व्यवस्थापन याविषयी शेतकरी बांधवांच्या मनातल्या प्रश्नांना डॉक्टर पराग तुरखडे यांनी फोनवरनं दिलेली उत्तरं नक्की ऐका हॅलो किसान या कार्यक्रमात.
1: कोल्हापूर जर आपण भाग बघितला तर याच्यामध्ये काही 5-6 प्रकारचे जे महत्वाचे रोग येत असतात त्याच्यामध्ये 2-3 ही अति जास्त महत्वाचे जे नियमित येणारे रोग आहेत.
0: हॅलो किसान, आज संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी या कार्यक्रमात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
2: श्रोते हो, मिश्र संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून कार्यक्रमात शेवटी. श्रुते हो माफ करा, हा कार्यक्रम आहे मराठी चित्रपट संगीताचा.

श्रोते हो, हा स्वर होता मन्नाडे यांचा. चित्रपट दाम करी काम आणि ही रचना जगदीश खेबुडकर यांची होती. संगीतकार होते प्रभाकर जोग. मराठी चित्रपट संगीत प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.

श्रोते हो, ही आहे आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची प्रसारण सेवा. सकाळचे 11 वाजतायत. आता रामचरित मानस गान हा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. रचनाकार आहेत संत तुलसीदास, संगीतकार सतीश भाटिया आणि गायिका अनुराधा पौडवाल. रामचरित मानस गान.

रामचरितमानस गान या कार्यक्रमातल्या या रचनेला संगीत दिलं होतं सतीश भाटिया यांनी. रचनाकार होते संत तुलसीदास आणि आवाज होता अनुराधा पौडवाल यांचा. रामचरितमानस गान हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 11:11 आणि 20 सेकंद झालेत. आता गाता रहे मेरा दिल.

श्रोते हो नमस्कार. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी आहे आपल्या सोबत सीमा मगोडे. आपण सर्वांचं मनापासून स्वागत.

श्रोते हो, हे होतं मैं हूं ना या चित्रपटातलं श्रेया घोषाल आणि अभिजित यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत. संगीतकार होते अनु मलिक. आपण एक तास आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर

0: ज्ञान माहिती आणि मनोरंजनानं भरपूर ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: लोकात माझा दर्रा राहाय
2: गंभीरची कोल्हापूरची हे घुंगरू हे घुंगरू.
0: आपली वाणी कोल्हापूर आकाशवाणी.

गर्व चित्रपटातलं हे गीत उदित नारायण आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजात आपण ऐकलं. शब्बीर अहमद यांची ही गीतरचना संगीत दिलं होतं साजिद यांनी. श्रोतेहो, आमच्या स्टुडिओच्या घड्याळात सकाळचे 11:30 होत आहेत. आपण ऐकतात गाता रहे मेरा दिल, हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून। श्रोते हो, हे गीत खास आपल्यासाठी आज आम्ही घेऊन आलेलो आहोत। आजच्याच दिवशी 1999 साली हम दिल दीजिए कोई सनम हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, तर हे गीत खास आपल्यासाठी आजच्या दिवशी।

श्रुती हो ही आहे मेहबूब यांची गीतरचना, इस्माईल दरबार यांचं संगीत. चित्रपट हम दिल दे चुके सनम 18 जून 1999 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

आपण ऐकता आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण ठीक 12 वाजता. वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही समर्पित करणार आहोत आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून थोड्याच वेळात.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी राखी पाटील आपलं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमातून आपण नेहमीच दिनविशेषावर प्रकाश टाकत असतो. आजचा दिवस असाच महत्वाचा आहे. जागतिक शाश्वत गॅस्ट्रॉनॉमी दिवस दरवर्षी 18 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. मैत्रिणींनो, दरवर्षी जगभरात आणि भारतात कितीतरी टन अन्न वाया जातं. हा दिवस अन्नाची नासाडी थांबवण्याबाबत जनजागृती करतो. गॅस्ट्रॉनॉमी हा कोणत्याही विशिष्ट प्रदेशातील संस्कृती आणि स्वयंपाक कलेचा आरसाच आहे आणि स्थानिक खाद्य संस्कृती टिकवून ठेवण्यास हा दिवस प्रोत्साहन देतो. मैत्रिणींनो, आपण जे अन्न खातो ते कुठून येतं, ते कसं पिकवलं जातं आणि आपल्या ताटापर्यंत कसं हे पोहोचतं हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं आणि या संपूर्ण प्रक्रियेत पर्यावरणाचाही समतोल राखणं महत्वाचं ठरतं. मैत्रिणींनो, आपण आपल्या परीनं या दिवसानिमित्त हातभार लावू शकतो. जसं की गरजेपेक्षा जास्त अन्नधान्य खरेदी करू नये, अन्न उरल्यास गरजू व्यक्तीला देणं, आपल्या भागात पिकवल्या जाणाऱ्या भाज्या आणि फळांना प्राधान्य देणं, अशा बाबी विचारात घेतल्या तर नक्कीच हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश पूर्ण होईल, हो ना? चला मैत्रिणींनो, वळूया आता आपल्या मालिकेकडे. मैत्रिणींनो, या तंत्रज्ञानाच्या युगात दैनंदिन व्यवहार करणं सोपं झालेलं आहे. अनेक बँकेचे व्यवहार आपण आपल्या मोबाईलने देखील सहज करू शकतो. हे व्यवहार करताना त्याबाबत माहिती मात्र आपल्याला असायला हवी. एखादा व्यवहार करण्यापूर्वी त्याबाबतचे कोणते मुद्दे लक्षात घ्यायला हवेत, किती कसं सजग राहायला हवं याबाबत प्रकाश टाकते आपली जागर आर्थिक साक्षरतेचा ही मालिका. आज एक महत्वपूर्ण विषयावर आपण जाणून घेणार आहोत. विषय आहे गृहकर्ज घेण्यापूर्वी आणि याविषयी मार्गदर्शन लाभणार आहे सीए मानसी भालेराव यांचं. त्यांच्याशी संवाद साधला आहे राखी पाटील यांनी. ऐकूया ही मुलाखत.

मैत्रिणींनो, जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेअंतर्गत आपलं मनापासून स्वागत. या मालिकेअंतर्गत या विषयाशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो. आज देखील असाच एक महत्वपूर्ण विषय आपण चर्चेला घेतला आहे. विषय आहे गृहकर्ज घेण्यापूर्वी. आणि याविषयी माहिती देण्यासाठी स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेला आहे सीए मानसी भालेराव यांना. मानसीताई अनेक वर्षांपासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. बऱ्याच वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. गृहकर्ज घेण्यापूर्वी काय गोष्टी महत्वाच्या आहेत ते आपल्याला सविस्तर सांगतील. स्वागत करूया. नमस्कार मानसीताई.

0: नमस्कार
1: आणि कार्यक्रमात अगदी मनापासून आपलं स्वागत आहे.
0: धन्यवाद.
1: मानसीताई, प्रत्येकाचं स्वप्न असतं की छोटंसं का होईना स्वतःचं घर असावं, कारण भाड्याच्या घरात राहणं म्हणजे दर महिना भाडं देणं आहे. अनेक लोक विचार करतात की भाड्यात पैसा देण्याऐवजी आपण स्वतःचं घर घ्यावं, पण तेच घर घेण्यासाठी आजकाल किमती पण वाढत चाललेल्या आहेत. मुद्दा हा आहे की पैसे कुठून आणायचे. मग आपण गृहकर्ज घेऊनही घर घेऊ शकतो. आता हे गृहकर्ज कशा पद्धतीने घ्यावं, गृहकर्ज कोण घेऊ शकतं?
0: बरं, सर्वप्रथम तर गृहकर्ज हे सगळेजण घेऊ शकतात. इंडिव्हिज्युअल मध्ये जसं आपण म्हणतो, फर्मच्या नावावर पण गृहकर्ज घेऊ शकतो, पण फर्म किंवा कंपनीच्या नावावर जर घर घ्यायचं म्हटलं तर बँकेमध्ये दोन कॅटेगरी असतात, एक रेसिडेन्शियल गृहकर्ज आणि कमर्शियल.
1: बरं,
0: तर जर आपण बिझनेसच्या एंटिटीच्या नावावर घेतो आहे तर ते कमर्शियल गृहकर्ज जनरली घेतल्या जातं. आज आपण माझ्या हिशोबाने आपण रेसिडेन्शियल म्हणजे इंडिव्हिज्युअल लोकांसाठी जे गृहकर्ज घेतल्या जातं,
1: बरं,
0: त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
1: बरोबर. गृहकर्जाचे प्रकार कोणते आहेत?
0: गृहकर्जाचे भरपूर प्रकार आहे. पहिला प्रकार आपण जो मोस्टली यूज होतो तो आहे नवीन घर घेण्यासाठीचं गृहकर्ज. नवीन घर घेण्यातही दोन प्रकार राहू शकतात. एक रेडी टू मूव्ह घर आहे, म्हणजे जे कम्प्लिटेड आहे पूर्ण बांधकाम करून, तर त्यासाठी घेतलेलं गृहकर्ज.
1: बरं,
0: दुसरा प्रकार यातलाच असू शकतो की आपण अंडर कन्स्ट्रक्शन जर घर घेणार आहे. खूप लोक या ऑप्शनचा पण विचार करतात की सध्या एवढे पैसे एकदम गुंतवण्यापेक्षा जी अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी आहे ती घेऊया.
1: बरं,
0: तर ते एक प्रकारचं गृहकर्ज आहे. तिसरं गृहकर्ज म्हणजे घराच्या नूतनीकरणासाठी घेतलेलं, जे आपण म्हणतो घर तर आहे माझं पण आता मला रिनोव्हेशन करायचं आहे काही वर्षांनंतर, तर त्यासाठी पण गृहकर्ज मिळतं. आणि अजून एक म्हणजे प्लॉट पण घ्यायचा आहे प्लस त्याच्यावर मला स्वतःचं घर बांधायचं आहे.
1: बरं,
0: तर त्याला प्लॉट प्लस कन्स्ट्रक्शन असं गृहकर्ज म्हणतो आपण.
1: गृहकर्जाचे हे प्रकार झाले. पुढे यावर चर्चा करूया. आता नवीन नोकरी असते खास करून युवा पिढींची आणि बचतही म्हणावं तेवढी नसते, भाड्यात पैसे द्यायचे नसतात त्यांना.
0: बरोबर.
1: अशा वेळी या लोकांनी गृहकर्ज घेताना कशी काळजी घ्यायला हवी किंवा कोणते मुद्दे लक्षात घेणं गरजेचं ठरेल?
0: नवीन पिढीच्या दृष्टिकोनातून जर विचार करायचा म्हटलं तर सर्वप्रथम त्यांनी हे अनालिसिस करायला हवं की खरंच स्वतःचं घर घेण्याची आवश्यकता आहे का.
1: बरं,
0: ऍट प्रेझेंट, कारण की आपल्या समाजात आपण जर म्हटलं तर स्वतःचं घर घेणं ही एक इमोशनल बाब पण आहे.
1: हो,
0: की स्वतःचं घर असावं, जे पिढ्यानपिढ्या आपल्याला शिकवलं जातं की एक घर स्वतःचं असावं, पण ते घर असं नको की त्याच्यामुळे आपला फायनान्शियल स्ट्रेस वाढेल किंवा काही, तर ते एक अनालिसिस म्हणजे इमोशनल डिसिजन न घेता एक प्रॅक्टिकल डिसिजन घ्यावं. घर घेण्याचं डिसिजन घेण्याआधी पहिले तर आपल्याला हा रेशो असतो की अंदाजे 20% अमाऊंट आपल्याला डाऊन पेमेंट मध्ये टाकायची असते.
1: हो,
0: तेवढे आपले सेव्हिंग झाले आहेत का. रॅदर दॅन 20% जास्त सेव्हिंग हवे, आणि मग आपण हे डिसिजन घ्यायला पाहिजे की भाड्याच्या घरात राहणं कंटिन्यू करायचं आहे की स्वतःचं घर घ्यायचं आहे.
1: बरं,
0: कारण नवीन पिढीने हा विचार करायला हवा की आज आपण हा टेंटेटिव्ह वरवरचा विचार करतो की अरे मी तर 20-25 हजार रुपये भाडं भरतोच आहे, मग मी ईएमआय का नाही भरावं स्वतःचं. पण जर खरंच गरज नसेल आणि गोष्टी मॅनेज होत असतील तर फायनान्शियल प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून मी असं म्हणेल की डाऊन पेमेंटची जेवढी मोठी अमाऊंट तुमची घरात एकरकमी इन्व्हेस्ट होणार, ती ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट तुमची लॉस, एक तुम्ही जर चुकीचं डिसिजन चुकीच्या वेळी घर घेण्याचं डिसिजन घेतलं तर ती होऊ शकते.
1: बरं,
0: तर त्यामुळे पहिले तर ते अनालिसिस करायला पाहिजे. आणि जर इफ देअर इज अ नीड ऑर वॉन्ट तर मग डेफिनेटली स्वतःचं घर घेण्यासाठी काही पहिले तर बजेट ठरवायला हवं त्यांनी.
1: बरं,
0: तर बजेट कसं ठरवावं हा पण एक विषय आहे. तर त्याच्यासाठी काही बेसिक रूल्स आहे जे आमच्या हिशोबाने, आमच्या अभ्यासाच्या हिशोबाने आपण लक्षात घ्यायला हव्या. 5-20-40 असं आम्ही त्याला रूल म्हणतो. तर 5 म्हणजे आपलं जे अॅन्युअल इन्कम आहे, तर अॅन्युअल इन्कम तुम्ही स्वतःचं एकट्याचं पण कन्सिडर करू शकता, पण आजकालच्या पिढीमध्ये दोघही जण कमावते असतात तर दोघांचं पण अॅन्युअल इन्कम तुम्ही कन्सिडर करू शकता. त्याच्या अंदाजे 5 टाइम्सपेक्षा जास्ती किमतीचं तुम्ही लोन घ्यायला नको.
1: बरं,
0: म्हणजे फॉर एक्झाम्पल माझं अॅन्युअल इन्कम जर 20 लाख रुपये आहे तर माझी मॅक्सिमम लिमिट 1 कोटीची पाहिजे.
1: बरं,
0: बजेट असं ठरवायला पाहिजे. त्याच्यानंतर 20 हा रूल म्हणजे

0: जे गृहकर्जाचं टेन्युअर असतं, जनरली अंदाजे 5 वर्ष ते 25 ते 30 वर्ष हे तुमच्या जो कोणी व्यक्ती गृहकर्ज घेणार आहे त्याच्या वयावर पण अवलंबून असतं. तर 5 वर्ष ते 30 वर्ष असा कालावधीमध्ये पण बँका आपल्याला गृहकर्ज देतात, तर अंदाजे 20 वर्षाच्या वरचं टेन्युअर आपण नाही घ्यायला पाहिजे. आणि 40 म्हणजे तुमचं जे मंथली इन्कम आहे, जी सॅलरी म्हणा किंवा जे इन्कम बिझनेसवाल्यांचं तुमच्या हातात येतं, त्याच्या 40% वर तुमचं ईएमआय नको.
1: बरं,
0: हा रूल आहे, थंब रूल.
1: बरं,
0: तर हे गणित बसवून तुम्ही पहिले तर बजेट ठरवायला हवं की मला किती रुपयाचं घर घ्यायचं आहे, आणि मगच नवीन पिढीने पुढे जायला हवं.
1: बरोबर, कारण नवीन पिढीची स्वप्न जरा पुढची
0: वेगळी आहेत.
1: मी करून घेईल, मी करू शकतो या भावनेत न जाता आर्थिक बजेट आधी ठरवावं, आणि सांगितलेले मुद्दे आहेत त्याचाही पहिले विचार करणं गरजेचं आहे. भावनेच्या भरात वाहून न जाता.
0: बरोबर,
1: याच बाबतीतला एक प्रश्न आहे की सिबिल म्हणजे काय, क्रेडिट स्कोर म्हणजे काय, आमच्या मैत्रिणींना सांगाना.
0: बऱ्याच जणांना गृहकर्ज घेताना सगळ्यात पहिले आपण जेव्हा बँकेकडे जातो किंवा कोणत्याही संस्थेकडे जातो गृहकर्ज घेण्यासाठी, किंवा मी तर म्हणेल कोणत्याही प्रकारचं कर्ज घेण्यासाठी, हा सिबिल स्कोर महत्वाचा आहे.
1: बरं,
0: सिबिल म्हणजे क्रेडिट ब्युरोद्वारे आपला राखला जाणारा स्कोर, तर हा प्रत्येक बँक पडताळून पाहते. सिबिल स्कोरवरून तुमची रिपेमेंटची शिस्त बँक अनालाइज करते. तुम्ही पूर्वी घेतलेले कर्ज त्याच्यात दिसतात, त्याचं रिपेमेंट तुम्ही कसं केलं आहे, त्याच्यात काही डिफॉल्ट आहे का, किंवा इव्हन याच्यात क्रेडिट कार्डने केलेले खर्च, क्रेडिट कार्डचं रिपेमेंट, असे सगळे मुद्दे बँकेला दिसतात. तर अंदाजे 750 वर जो सिबिल स्कोर असतो तो आपण उत्तम मानतो.
1: बरं,
0: तर याच्या कॅटेगरी आहे 750 वर म्हणजे अतिउत्तम स्कोर, 700 ते 750 म्हणजे चांगला स्कोर, त्याच्यानंतर 650 ते 699 मध्यम, आणि त्याच्या खाली जो स्कोर असतो तो चांगला नाही मानत आपण.
1: बरं,
0: तर याचा परिणाम असा होऊ शकतो की जर कमी स्कोर असेल तर बँक तुम्हाला जास्ती व्याजदर भरायला म्हणेल. म्हणजे अंदाजे जर एक नॉर्मल बॉरोअरसाठी 7.5% जर व्याजदर आहे गृहकर्जाचा, तर तुम्हाला बँक म्हणेल 8% आम्ही तुम्हाला देऊ.
1: बरं,
0: तुम्ही याच्यावरच ऍक्सेप्ट करा. किंवा काही बँका कर्ज सरळ नाकारू पण शकतात, कारण की सिबिल स्कोरवरून तुमचं कपॅसिटी असते किंवा तुमची नियत कळते की तुम्ही डिफॉल्ट करताय का लोन भरताना, एक ईएमआय भरताय, दोन नाही भरताय, परत एक भरता आहे, अशा काही इरेग्युलॅरिटी आहेत का.
1: बरं,
0: याचं अंदाज बांधून देणारा स्कोर म्हणजे सिबिल स्कोर.
1: सिबिल म्हणजे नेमकं काय हे आता आम्ही जाणून घेतलंय. मानसीताई, गृहकर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी सिबिल कसा सुधारावा?
0: ठीक आहे, हा खूपच चांगला प्रश्न आहे. सर्वप्रथम तर एक अजून याच्यात गोष्ट मला सांगायची आहे की वारंवार सिबिल इन्क्वायरी केल्याने सुद्धा आपला स्कोर कमी होतो.
1: बरं,
0: तर जेव्हा तुमचं फायनल डिसिजन आहे की तुम्ही कर्ज घ्यायला जाणार, तेव्हाच तुम्ही सिबिलची इन्क्वायरी टाकायला पाहिजे. किंवा मल्टिपल बँकांकडे एकत्र तुम्ही जर इन्क्वायरी केली तरी पण सिबिल स्कोर थोडासा कमी होतो. तर आता एक आपण हे करू शकतो की आपण स्वतः इन्क्वायरी केली आणि आपल्याला जर लक्षात आलं की आपला सिबिल स्कोर थोडा कमी आहे, तर पहिले तर त्या स्कोरचा अभ्यास करणे, त्याच्यात काय त्रुटी आहे या जाणून त्याच्यावर ऍक्शन घेणे.
1: बरं,
0: उदाहरणार्थ अशा केसेस होतात की माझ्याजवळ समजा एखादं क्रेडिट कार्ड आहे, मी त्याचे पैसे भरले होते हे मला माहिती आहे, माझ्याकडे प्रूफ पण आहे, पण काही टेक्निकल गोष्टींमुळे म्हणा किंवा बँकेकडून किंवा क्रेडिट कार्डची जी कंपनी असते त्यांनी गव्हर्नमेंटकडे प्रॉपर रिपोर्टिंग न केल्याने जर हा डिफॉल्ट आला असेल तर मला त्यांच्याकडे जाऊन ते सुधारून घेणे हे माझं काम आहे, त्यांनी सिबिल इम्प्रूव्ह होतो. दुसरा मुद्दा म्हणजे जेव्हा क्रेडिट कार्डचं ईएमआय ड्यू आहे, आपल्याला माहिती आहे की हे आहे, तर फुल अँड फायनल सेटलमेंट किंवा ते माफच करून द्या अशा याच्यात जर ते सेटलमेंट झालं, त्यांनी पण सिबिल स्कोर खराब होतो.
1: बरं,
0: तर ही गोष्ट अवॉइड करणे जितकं आपल्याला शक्य असेल तेवढं. दुसरं तेच आहे की जुनं कुठलं माझं लोन असेल तर त्याचं ईएमआय रेग्युलरली भरणे, यांनी स्कोर इम्प्रूव्ह होतो. अगदी 20-30 पॉइंटने सुद्धा जर सिबिल स्कोर आपला वाढला तर व्याज दरात खूप फरक पडतो.
1: बरोबर, आता आपण आर्थिक बजेटनुसारही गृहकर्जासाठी अर्ज कसा करावा ही पण

0: आपण गोष्ट जाणून घेतली.
1: बरं,
0: सिबिल म्हणजे काय, कसा तो सुधारायला हवा याही बाबतीत जाणून घेतलं. आता गृहकर्जासाठी आपल्याला बँक निवडायची आहे, अर्ज करायचा आहे बँकेत जाऊन, तर बँकेची निवड कशी करायची?
1: हा महत्वाचा मुद्दा आहे. सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊ की बँकांचे प्रकार. तर एक राष्ट्रीयकृत बँका म्हणजे नॅशनलाइज बँक, दुसरा आहे प्रायव्हेट बँक म्हणजे खाजगी बँक, आणि तिसरा प्रकार जो आपण म्हणू शकतो तो एनबीएफसी किंवा एचएफसी म्हणतो म्हणजे हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन. या तीन प्रकारात मेजरली गृहकर्जासाठी आपण कॅटेगरीज करू शकतो. तर प्रत्येक बँकेचे आपले आपले पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट्स आहे. जर तुम्ही नॅशनलाइज बँकेकडे गेला तर व्याजदर कमी असतो, प्रायव्हेटमध्ये थोडा जास्ती असतो, आणि कोऑपरेटिव्हमध्ये किंवा एनबीएफसी जो आपण प्रकार म्हटला तिसरा, त्याच्यात तर अति जास्ती असतो. डॉक्युमेंटेशनमध्ये नॅशनलाइज बँका आणि प्रायव्हेट बँका जनरली खूप स्ट्रिक्ट असतात की हे डॉक्युमेंट आम्हाला हवंय म्हणजे हवंय, त्याच्याशिवाय
0: पुढे जाणार
1: फाईल नाही जाणार. कस्टमर सर्व्हिस हा एक मुद्दा तुम्ही लक्षात आणून घेतला पाहिजे की कस्टमर सर्व्हिस आपल्याला कशी मिळते समोरच्या बँकेकडून. आजकालची तू आपण जसं नवीन पिढीची गोष्ट करतो आहे तर नवीन पिढीला बँकेत जाणे हा खूप मोठा विषय आहे.
0: हो,
1: तर ते लोक प्रेफर करतात की बँकवाले माझ्याकडे यावे किंवा ऑनलाईन सगळं प्रोसेसिंग होऊन जावं. तर हा एक महत्वाचा मुद्दा सध्याच्या जनरेशनला पकडून ठरतो.
0: बरं,
1: बँकेच्या निवडीसाठी आणि गृहकर्ज घेताना हिडन चार्जेस असतात काही बँकांचे जे आपल्याला वरवर माहिती नसतात, तर ते नॅशनलाइज बँकेत जनरली नसतात, प्रायव्हेट बँकेत एखाद वेळेस असू शकतात, पण एनबीएफसीमध्ये असतात. तर हे सगळे पॅरामीटर्स आपण अनालिसिस करून बँकेची निवड केली पाहिजे. माझं ओपिनियन घ्यायचं म्हटलं तर लॉंग टर्म म्हणजे मोठ्या कालावधीसाठी नॅशनलाइज बँक हे बेस्ट सोल्युशन आहे.
0: बरं, गृहकर्ज घेण्यापूर्वी सगळी माहिती त्याचा अभ्यास स्वतः करणं खूप गरजेचं ठरेल. आता व्याजदराचाही अभ्यास करणं गरजेचं ठरेल का?
1: व्याजदराचा बेसिक अभ्यास करणं गरजेचं राहू शकतं. ऍक्च्युली व्याजदर आपल्याकडे दोन प्रकारचे असतात, एक फिक्स्ड इंटरेस्ट रेट आणि एक फ्लोटिंग असं आपण म्हणतो. तर आताच्या काळानुसार फिक्स्ड इंटरेस्ट रेट तर मॅक्झिमम ठिकाणी बंदच झालेला आहे. फ्लोटिंग इंटरेस्ट रेट म्हणजे हा प्रकार असा असतो की आरबीआय एक रेपो रेट डिसाईड करते. तुम्ही जर कधी ऐकलं असेल तर अरे आज रेपो रेट वाढला, आज रेपो रेट कमी झाला, तर हा रेपो रेट या व्याजदराशी लिंक्ड असतो. जसं फॉर एक्झाम्पल रेपो रेट वाढला तर आपलं लोनचा पण व्याजदर वाढतो आणि डिपॉझिटचा पण व्याजदर वाढतो. किंवा रेपो रेट कमी झाला तर लोनचा व्याजदर कमी होतो. हा फ्लोटिंग रेट ऑफ इंटरेस्टची गोष्ट आहे व्याजदराची. फिक्स्ड मध्ये असं असतं की 20 वर्षासाठी मी गृहकर्ज घेतलं आहे समजा 7%, 20 वर्ष पूर्ण तो 7%च रेट राहील. पण या केसमध्ये काय होतं की जर आरबीआयनी रेपो रेट कमी केला तर माझं नुकसान होऊ शकतं, कारण की माझा रेट तर फिक्स्ड आहे, तो नाही चेंज होणार. तर म्हणून शक्यतोवर सगळे लोक फ्लोटिंगच प्रेफर करतात. तो रेट असा ठरतो की रेपो रेट आरबीआयने ठरवलेला प्लस ज्या बँक्स आहेत जिथून तुम्ही गृहकर्ज घेणार त्यांचा एक स्प्रेड असतो त्याच्यामध्ये. तर ते स्प्रेड बँक स्वतःची स्वतः ठरवते. तो बँक टू बँक डिफर होऊ शकतो. म्हणजे समजा आपण म्हटलं की आरबीआयचा रेपो रेट समजा 6% आहे उदाहरणार्थ, आणि एका बँकेत स्प्रेड आहे समजा गृहकर्जावरती 0.50% किंवा दुसरीकडे अजून गेले थोडा जास्ती असू शकतो. अजून याच्यात एक रिस्क प्रीमियम नावाची गोष्ट ऍड होते. रिस्क प्रीमियम म्हणजे बॉरोवर जो कोणी इंडिव्हिज्युअल गृहकर्ज घ्यायला गेला आहे बँकेकडे त्याचं अनालिसिस करून बँक ते प्रीमियम ठरवेल. रिस्क प्रीमियम की मला या व्यक्तीला गृहकर्ज देण्यात किती रिस्क आहे. तर असा हा टोटल रेट ऑफ इंटरेस्ट, टोटल व्याजदर बँक ठरवते. तर ही बेसिक माहिती थोडीशी आपल्याला असणं गरजेचं आहे.
0: बरोबर, खूप छान पद्धतीने तुम्ही सविस्तर अशी माहिती मॅडम देत आहात. मैत्रिणींनो, जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिके अंतर्गत गृहकर्ज घेण्यापूर्वी या विषयावर सविस्तर माहिती आपण जाणून घेत आहोत आणि ही माहिती देत आहेत मानसी भालेराव. पुढेही महत्वपूर्ण मुद्दे त्यांच्याकडून जाणून घेऊया. आता ईएमआय नियोजनाबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. हाही एक महत्वाचा प्रश्न आहे.
1: हो,
0: काय सांगाल?
1: सर्वप्रथम आपण म्हणू की घर घ्यायचं आहे, गृहकर्ज घ्यायचं आहे, तर ईएमआय नियोजन, ईएमआय हे बँक जे ठरवते ते आपल्या अॅन्युअल इन्कमवर ठरवते. ईएमआय म्हणजे थोडक्यात काय, आपली रिपेईंग कपॅसिटी लोनची.

0: तर ती जनरली आपलं जे इन्कम आहे त्याच्या 40 ते 50% वर नको. 50 खूप जास्ती झालं. आपल्याला जर रिस्क कपॅसिटी कमी करायची असेल तर 40% वर नको. ही झाली टोटल ईएमआय. म्हणजे मी फक्त गृहकर्जाचं नाही सांगत आहे, तुमचं जर एक्झिस्टिंग एखादं लोन आहे, समजा पूर्वी तुम्ही अजून एखादं घर घेतलं आहे त्याचं लोन सुरू आहे, किंवा कार आहे कारचं कर्ज सुरू आहे, तर हे टोटल सगळे ईएमआय मिळून तुमचं मंथली इन्कमच्या 40% वर नको जायला.
1: हो,
0: अदरवाईज आपण फायनान्शियल स्ट्रेस मधून नक्कीच जाऊ.
1: बरोबर.
0: तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे. कधी कधी काय गडबड होते की लोन जर आपल्याला जास्ती जरी बसत असेल पण खरंच तेवढ्या कर्जाची गरज आहे का? मला माहिती आहे की मी आज 50,000 रुपये महिना ईएमआय भरू शकते, पण खरंच मला गरज आहे का तेवढ्या मोठ्या कर्जाची? हा एक मुद्दा आपण कन्सिडर केला पाहिजे. लोन घेण्यापूर्वी सगळ्यात प्रथम काही मुद्दे जे आपण लक्षात घ्यायला पाहिजे ते आहे की आपला भविष्यात वाढणारा खर्च. आज आपले पोरं आहे, त्यांचं एज्युकेशनला लागणारा खर्च, त्याची सोय आपण आहे का आपली, किंवा त्याची सोय होते का मॅनेज? ते ईएमआय भरून आपण तेवढे पैसे जमा करू शकतो आहे,
1: बचतही व्यवस्थित पद्धतीने होते का?
0: 1-6 महिन्याचा इमर्जन्सी फंड आपल्याकडे आहे का? म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा तर हाच आहे की हा 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड असल्याशिवाय आपण गृहकर्ज घेण्याचा विचारच नाही करायला पाहिजे.
1: बरोबर.
0: कारण की उद्या काही मेडिकल इमर्जन्सी आली, जसं आता काही वर्षांपूर्वी कोविड आला होता,
1: हो,
0: सगळ्यांचं इन्कम बंद झालं काय आहे, तर तेव्हा जे इमर्जन्सी फंड ज्या लोकांनी जमा करून ठेवले होते त्यांना ते कामात आले, पण ज्यांचे नव्हते त्यांची सगळी पंचायतच झाली होती. तर हे सगळे मुद्दे आधी आपण ठरवायला पाहिजे.
1: हो, मग तो रेशो पडताळणी आहे, कागदपत्र आहेत, तर त्याचाही कसं पद्धतीने या लोकांनी अभ्यास करायला हवा, किंवा तिथेही व्यवस्थित ते कागदपत्र असायला हवी.
0: बरोबर. गृहकर्ज घेतल्याचा एक सगळ्यात मोठा फायदा तुम्हाला मी हे सांगेन की आपण जे प्रॉपर्टी विकत घेण्याचं ठरवलंय, प्रॉपर्टी म्हणजे घर, आयदर तो फ्लॅटही असू शकतो, इंडिपेंडंट घरही असू शकतं, किंवा अंडर कन्स्ट्रक्शन राहू शकतं. तर जर गृहकर्ज तुम्ही घेता आहे तर जी लीगल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वाली गोष्ट आहे, कागदपत्र पडताळणी, ही बँकच आपल्याला करून देते. तर आपण खूप निश्चिंत त्या बाबतीत. म्हणजे आम्ही तर रिकमेंड करतो की जर बँक तुम्ही कर्ज नसाल घेणार तरी सुद्धा थोडे पैसे खर्च करून लीगल डॉक्युमेंट पडताळणी आपण करूनच घ्यायला पाहिजे,
1: हो,
0: पुढच्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी.
1: हो.
0: तर मेन असतं की ओनरशिप डॉक्युमेंट व्हेरीफाय करणं की खरंच त्या बिल्डरच्या नावावरती प्रॉपर्टी व्यवस्थित झाली आहे का, किंवा जर आपण रिसेलचं घर घेतोय तर जुन्या ओनरचे कागदपत्र सगळे व्यवस्थित आहे का, तर त्यासाठी लागणारं सगळं लीगल व्हेरिफिकेशन आपण आधी करायला पाहिजे.
1: बरोबर. तुम्ही गृहकर्जाचे प्रकार जेव्हा सुरुवातीला सांगितले,
0: बरोबर,
1: एक प्रकार होता नूतनीकरणासाठी पण कर्ज आपण घेऊ शकतो.
0: हो.
1: आता अनेक लोकांचे चांगले फ्लॅट्स असतात किंवा घर असतं, त्यांना ते विकायचं नसतं किंवा नवीनही घ्यायचं नसतं, त्या जुन्या घराला थोडंसं नवीन लुक द्यायचा असतो, तर अशा वेळी तो व्यक्ती कर्ज घेऊ शकतो.
0: हो हो, 100% घेऊ शकतो. पण त्याची प्रक्रिया थोडी वेगळी आहे या कर्जापेक्षा, की त्याच्यामध्ये तुम्ही काय नूतनीकरण करणार आहे त्याचं एक एस्टिमेट बँकेला द्यावं लागतं. ते जनरली आर्किटेक्ट लोक किंवा असं काढून देतात, आणि त्या बेसिसवरती प्लस परत तुमचं रिपेईंग कपॅसिटी अनालिसिस होईलच, तिथे पण सिबिल बघितला जाईलच तुमचा, आणि त्यानुसार मग ते कर्जाचं ईएमआय वगैरे सगळं ठरतं.
1: मग अशा वेळी त्या व्यक्तीने कशी काळजी घ्यायला हवी? इथे
0: बेसिक काळजी तीच आहे की तुमचा सिबिल व्यवस्थित आहे का बघणे, नसेल तर तो करणे. आणि नूतनीकरणाच्या केसमध्ये तशी खूप लीगल व्हेरिफिकेशनची गरज नाही, कारण आपलं स्वतःचंच घर असतं ते, तर लीगल डॉक्युमेंटेशन हा पार्ट इथून म्हणजे आपण गाळू शकतो म्हणू शकतो. फक्त बँक ते व्हेरीफाय करते, कारण की जर त्या बँकेमध्ये तुमचं एक्झिस्टिंग काहीच कर्ज नाहीये तर मग बँक ते व्हेरीफाय करेल त्यांच्या प्रोसेसनी, आणि मग तुम्हाला त्या बेसिसवरती नूतनीकरणासाठी गृहकर्ज मिळेल.
1: बरं. आता इन्कम टॅक्स मध्ये या होम लोनचे काय फायदे आहेत?
0: हा एक महत्वाचा मुद्दा आहे. सर्वप्रथम तर आता इन्कम टॅक्स मध्ये ओल्ड टॅक्स रिजाईम आणि न्यू टॅक्स रिजाईम अशा दोन स्कीम आलेल्या आहे. सध्या दोन्ही सुरू आहे. तर इन्कम टॅक्स मध्ये आपण पहिल्यांदा ओल्ड टॅक्स स्कीमचं जर म्हटलं, तर गृहकर्ज जर पहिलं घर असेल तुमचं आणि स्वतःचं आहे, तर एक ईएमआय मध्ये दोन गोष्टी असतात. एक

0: प्रिन्सिपल असतं म्हणजे मुद्दल तुमची आणि व्याज अशा दोन गोष्टी मिळून ईएमआय बनतं.
1: बरं,
0: समजा माझं उदाहरण द्यायचं झालं तर 50,000 रुपयाचं ईएमआय आहे तर 20,000 रुपये माझ्या मुद्दल मध्ये फेडल्या जातात आहे आणि 30,000 रुपये माझ्या व्याजात जातात आहे. हे याचं बायफर्गेशन आपल्याला बँकेतून मिळतं. तर ऍट द इयर एंड वर्ष संपल्यानंतर बँकेकडून आपल्याला एक इंटरेस्ट सर्टिफिकेट मिळतं किंवा लोन स्टेटमेंट त्यांच्याकडून आपण घेऊन यायचं. त्याच्यामध्ये जी मुद्दलवाली अमाऊंट आहे त्याचं डिडक्शन आपल्याला टॅक्समध्ये सेक्शन 80C मध्ये मिळतं, ओल्ड टॅक्स स्कीम मध्ये.
1: बरं,
0: आणि इंटरेस्टचं डिडक्शन मिळतं सेक्शन 24B मध्ये, त्याच्यातही टॅक्स सेव्हिंग होतो. पण न्यू टॅक्स स्कीम मध्ये 80C डिडक्शन नाही मिळत, फक्त इंटरेस्टचं मिळतं. म्हणजे मुद्दलीचं डिडक्शन नाही मिळत, फक्त व्याजाचं डिडक्शन मिळतं, असा फरक आहे. पण टॅक्स वाचवण्यासाठी गृहकर्ज घेतो आहे हे डिसिजन नाही घ्यायला पाहिजे आपण.
1: बरं, तर जिथे जशी गरज आहे
0: हो
1: तसं डिसिजन घेणं महत्वपूर्ण ठरेल. मानसिकताई, आता या सगळ्या बाबतीमध्ये आपण बारीक बारीक मुद्द्यांचा विचार केलेला आहे. एक महत्वपूर्ण मुद्दा माझ्याकडून सुटून गेला तो म्हणजे रेरा पडताळणी.
0: अगदी बरोबर,
1: याचाही विचार कशा पद्धतीने करायला हवा याचही माहिती आपल्याला असायला हवी का? काय सांगतो,
0: रेराची माहिती आपल्याला 100% असायला हवी. जर आपण फ्लॅट घेतो आहे तर इंडिपेंडंट हाऊस साठी रेरा अप्लिकेबल नाही आहे. रेरा म्हणजे रिअल इस्टेट रेग्युलेशन ऑथॉरिटी जी 2016 मध्ये आली अंदाजे. तर हे बिल्डर लोक, आपण खूप उदाहरण ऐकतो की बिल्डर लोक फसवतात किंवा म्हणतात की 2 वर्षात आम्ही बांधकाम करून देऊ, पण ते होतच नाही आहे. 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, तर त्याचा दुष्परिणाम असा होतो की आपण भाड्याच्या घरात राहतो आणि भाडं पे करत असतो, आपलं स्वतःचं घर आपल्याला मिळत नाही पटकन. तर हे सगळं अवॉइड करण्यासाठी म्हणून रेरा ऍक्ट आली. तर फक्त बिल्डरचं रजिस्ट्रेशन रेरामध्ये असणे किंवा त्या स्कीमचं रजिस्ट्रेशन रेरामध्ये असणे एवढंच सफिशियंट नाही आहे. आपण रेराच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायला पाहिजे. तुम्ही ज्या स्कीम मधला फ्लॅट घेण्यात इंटरेस्टेड आहात तिथे रेराच्या साईटवर बिल्डर लोकांना पूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात त्या स्कीमचे. ते सगळे तुम्ही व्हेरीफाय करायला हवे. म्हणजे बिल्डर आपल्याला ज्या अमेनिटीज सांगतात, अमेनिटीज म्हणजे एक्स्ट्रा ज्या फॅसिलिटीज ते आपल्याला देणार आहे, तर हे सगळं रेरावर पण नमूद केलं आहे का?
1: बरं,
0: जो सँक्शन मॅप आपल्याला दाखवला जातो आहे तोच सँक्शन मॅप रेराच्या साईटवर पण अपलोड झाला आहे का? या सगळ्या गोष्टी आपण आणि हे इंडिव्हिज्युअल लोक पण स्वतः करू शकतात. रेराची ऑफिशियल जी वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची, त्याच्यावर जाऊन आपण हे करायलाच हवं.
1: बरोबर, स्मार्ट बॉरोवरच्या टिप्स तुम्ही या अनुषंगाने काय सांगाल?
0: स्मार्ट बॉरोवरच्या टिप्स मी हे सांगू शकते की सगळ्यात प्रथम निगोशिएट करण्याची कपॅसिटी. जो व्याजदर असतो बँकांकडे, मी तुम्हाला मगाशी एक्सप्लेन केलं की तो कसा ठरतो, रेपो रेट प्लस रिस्क प्रीमियम प्लस समथिंग स्प्रेड. तर काही बँकांच्या हातामध्ये थोडंसं कमी जास्त करण्याची कपॅसिटी असते. तर आपला सिबिल स्कोर समजा उत्तम आहे, आपलं डॉक्युमेंटेशन उत्तम आहे, आपल्याकडून कुठेच काही कमी नाहीये, तर आपण व्याजदर कमी करण्यासाठी बँकेसोबत वाटाघाटी करायला हव्या. दुसरं एक टिप मी सांगेन की नुसतं व्याजदरावर फोकस न करता जेव्हा आपण बँकांमध्ये तुलना करतो तर तेव्हा प्रोसेसिंग फी किती लागणार आहे, लीगल फीस किती लागणार आहे, घराचं इन्शुरन्स घ्यायचं आहे का, मग इन्शुरन्स प्रीमियम एक बँक किती चार्ज करते दुसरी किती चार्ज करते, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे जसं मी म्हटलं, रेपो रेट कमी झाला की व्याजदर कमी होतो, तर व्याजदर कमी झाल्या एका स्मार्ट बोरोवरचं हे काम असायला पाहिजे की माझ्या बँकेकडे मी अप्लिकेशन देईन की माझ्या लोनचा व्याजदर कमी करा.
1: बरं,
0: बँक हे स्वतःहून करणार नाही. तर आपण तेवढी जागरूकता ठेवून आपण अप्लिकेशन केली तर बँकेला बांधील आहे हे करणं.
1: बरं, तेवढं सजग त्या व्यक्तीने राहणं
0: गरजेचं आहे. दरवर्षी आपला रेट ऑफ इंटरेस्ट जो ठराविक आहे तोच लागतो आहे की कमी जास्त लागतो आहे, तर हे थोडंसं वेळ देऊन आपण वेळात वेळ काढून हे पडताळणी करायला हवी.
1: तर मानसिकताई, जाता जाता चांगलं गृहकर्ज कसं असावं यावर काय सांगाल तुम्ही?
0: परवडणारं असावं, ट्रान्सपरंट असावं, त्याच्यात कुठलीही हिडन कॉस्ट किंवा अशा गोष्टी नसाव्या, कायदेशीरदृष्ट्या सुरक्षित राहावं, लवचिक राहावं म्हणजे व्याजदराच्या बाबतीत, आणि कर बचत करणारं असावं.
1: हो, खूप छान. म्हणजे ज्या

0: व्यक्तीला स्वतःचं घर घ्यायचं आहे किंवा फ्लॅट घ्यायचा आहे आणि त्यासाठी तो कर्ज घ्यायला जाणार असेल तर नक्कीच या सगळ्या गोष्टींचा या मुद्द्याचा जर विचार केला तर पुढे त्याला त्रास होणार नाही
1: नक्की.
0: तो एक छान त्याच्या स्वप्नातल्या घरात राहायला तो जाऊ शकेल
1: नक्कीच.
0: आज खूप छान आपला हा विषय होता चर्चेला आणि तुम्ही सविस्तर माहिती या विषयाची दिलेली आहेत तर मानसी भालेराव आपण इथे आलात आणि मनमोकळा संवाद साधलात. आकाशवाणी नागपूरच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार.
1: धन्यवाद.
0: तुम्हाला गाणे ऐकायला आवडतं का मनसीताई?
1: नक्कीच.
0: आता ह्या मुलाखतीच्या शेवटी तुमच्या आवडीचं एखादं गीत आपण ऐकूया.
1: जब वी मेट पिक्चर मधलं तुमसे ही वाला.

गृहकर्ज घेण्यापूर्वी याविषयी सीए मानसी भालेराव यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आणि मैत्रिणींनो मालिका होती जागर आर्थिक साक्षरतेचा. वळूया आपल्या पुढल्या मालिकेकडे. मैत्रिणींनो, उत्तम आहार आणि नियमित व्यायाम करून आपण आपल्या तब्येतीची नेहमीच काळजी घेतो. असं असलं तरी काही छोट्या मोठ्या कुरबुरी डोकं मात्र वर काढतात. अशा संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी आपली एक खास मालिका आहे आरोग्य संवाद. आरोग्याशी निगडीत वेगवेगळ्या विषयांवर आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळवत असतो. आज आपल्या जिव्हाळ्याचा आवडता असा विषय आहे ज्यावर आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळवणार आहोत. विषय आहे केसांच्या आरोग्यासाठी. याविषयी मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर श्रद्धा मोहल्ले. त्यांच्याशी संवाद साधला आहे कविता कोहळे आपल्या या मैत्रिणीनं. ऐकूया ही मुलाखत.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आरोग्य संवाद या मालिकेत आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, आपल्यापैकी प्रत्येकालाच आपले केस हे छान सुंदर, काळेभोर, दाट आणि चमकदार असावेत असं वाटत असतं. पण सध्याची धावपळीची जीवनशैली, प्रदूषण, जेवणातील अनियमितता, बदलते हार्मोन्स, आजारपण यामुळे बरेचदा केस गळतीची समस्या निर्माण होते आणि मग आपण खूपच घाबरायला लागतो की टक्कल तर पडणार नाही ना. चला तर आज याविषयीच आजच्या कार्यक्रमातून अधिक मार्गदर्शन घेऊयात. त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत त्वचा रोगतज्ञ डॉक्टर श्रद्धा महल्ले. श्रद्धाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: श्रद्धाताई, अनेक वेळा आपल्याकडून धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्या केसांची नीट काळजी घेतली जात नाही, बरेचदा इतरही कारण असतात. तर सुरुवातीला या केसांच्या कोणकोणत्या समस्या असतात याबद्दल काय सांगाल?
1: आजकाल केसांच्या समस्या खरंच वाढताना खूप दिसतात आहेत. जसं मी बघते की आधी तेवढ्या समस्या घेऊन लोक यायची नाही, पण आता यंगस्टर स्पेसिफिकली जे कॉलेज गोईंग स्टुडंट्स आहेत ते देखील म्हणजे केस गळतीच्या समस्या घेऊन येतात. म्हणजे ओपीडीमध्ये तुम्ही बघाल तर 30-40% म्हणजे असे पेशंट असतात की त्यांना केसांच्या समस्या असतात. त्याच्यात प्रामुख्याने केस गळती ही सगळ्यात मुख्य समस्या घेऊन येताना पेशंट दिसतात. दुसऱ्या नंबरची समस्या म्हणता येईल की केस पांढरे होणे, हे खूप कॉमन झालं आहे. आणि लहान मुलांची देखील, म्हणजे 8-9 वर्षाचे मुलं असतात त्यांचे देखील केस जे आहे ते पांढरे होताना आजकाल दिसतात आहे. तर ह्या ज्या केसांचे जे पण काही प्रॉब्लेम्स होते ते आजकाल अर्ली एज मध्ये दिसायला सुरुवात झाली आहे. त्यानंतर टक्कल पडणे, काही लोकांना तुम्ही बघाल की हेअर रिसेशन होताना दिसते, म्हणजे जी हेअर लाईन आहे ती मागे जाताना दिसते आणि टक्कल पडताना दिसते. ती पण आधी 30-35 वयात व्हायची, ती पण 20-25 वर्षातच टक्कल पडून पूर्ण केस गेलेले असतात. असे काही पेशंट्स असतात. काही लोकांना डँड्रफ म्हणजे ज्याला आपण कोंडा म्हणतो, काही लोकांना टाळूवर खाज येते, काही ड्रायनेस होतो, अशा सारख्या म्हणजे अशा समस्या वाढताना दिसतात.
0: आणि बरेचदा दुतोंडी केस पण होतात.
1: हो, हे तर फारच कॉमन झालेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही बघाल की

0: काही अशा समस्या असतात की ज्या ताणतणावाशी रिलेटेड राहतात की अचानक हेअरफॉल सुरू झालेला आहे तर असे पण पेशंट्स जास्त करून येतात. काही अशा समस्या असतात की ज्याच्यामध्ये पेशंट आपले स्वतःचे म्हणजे ताणामुळे म्हणा की केस खेचून काढतो तर त्यावेळेस भरपूर वेळा नुसतं डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाऊन होत नाही तर तो ताण कमी करायसाठी म्हणजे सायकॅट्रिस्टची पण गरज असते आणि ट्रीटमेंट घेण्याची गरज पडू शकते. आणि काही असे ज्या समस्या म्हणता येतील की ज्याच्यामध्ये ऑटोइम्युन आजार त्याच्यात हे शिरकाव करतात आणि सडनली आपल्या जे केस जे असतात केसांची मुळं आहे तर त्याच्यावर आपली रोग प्रतिकार शक्ती त्याच्यावर हल्ला करते आणि जे केसांची मुळं आहे ती एकदम कमकुवत होऊन जातात आणि सडनली हेअरफॉल सुरू होतं तर त्याच्यामध्ये चट्ट्यामध्ये केस गेलेले जाणवतात ज्याला आपण उंदरी लागणं असं म्हणतो आणि त्याला मेडिकल टर्म आहे ज्याला आपण ॲलोपेशिया एरियाटा असं म्हणतो. तसे भरपूर सगळे कारणं घेऊन पेशंट आजकाल येताना दिसतात हेअरचे प्रॉब्लेम्स घेऊन.
1: पण श्रद्धा ते कसं असतं ना काही प्रमाणात आपले केस रोजच गळतात म्हणजे सगळ्यांना माहीत असतं की गंगव्यामध्ये एवढे केस साधारणतः येतीलच तर मग आपले केस जास्त गळत आहे आणि आपल्याला तज्ज्ञाची गरज आहे हे आपण घरच्या घरी कसं समजायचं.
0: हो नक्कीच तुम्ही बघाल की आपल्या टाळूवर साधारणतः 1 लाख केस असतात आणि जर 100 पेक्षा हेअरफॉल होत असेल केस गळती होत असेल तर नक्कीच तज्ज्ञाचा सल्ला घ्यायला हवा. त्याचबरोबर जसं तुम्ही म्हटलं थोड्या वेळ आधी की ते त्याला फाटे फुटत असतील केसांना ते निस्तेज दिसत असतील ड्राय दिसत असतील त्याचबरोबर डॅन्ड्रफ झाला असेल कोंडा झाला असेल तर अशा वेळेस तज्ज्ञाचा सल्ला घ्यायला हवा. कारण भरपूर वेळा आपल्याला असं वाटतं की नाही की हा साधा कोंडा आहे मी शॅम्पू करेल किंवा काहीतरी घरगुती उपाय करेल आणि तो ठीक होऊन जाईल तर भरपूर वेळा ते तसा नसून ती सोरायसिसची सुरुवात पण राहू शकते. भरपूर वेळा कुठल्या तरी केमिकलच्या वापरामुळे जसं शॅम्पू झाले सिरम झाले ह्याच्या वापरामुळे देखील ही समस्या उद्भवू शकते तर त्याच्यामुळे तुम्हाला तज्ज्ञाचा सल्ला त्यावेळेस घेण्याची गरज असते.
1: नक्कीच. तर मग याची प्रमुख कारण काय सांगता येतील.
0: त्याची कारण जर आपण बघितली तर मोस्ट कॉमन म्हणजे जे कारण आहे सध्याच्या ते आहे अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया ज्याला आपण म्हणतो हेरिडिटरी पॅटर्न ॲलोपेशिया ज्याच्यामध्ये एक फिमेल पॅटर्न मेल पॅटर्न बॉल्डनेस ज्याच्यात दिसून येतं खूप कमी वयातच म्हणजे जवळपास 15-16 वर्षापासून याची सुरुवात होते आणि वयाच्या 25 वर्षापर्यंत टक्कल पडलेलं राहतं. तर हा हेरिडिटरी पॅटर्न ॲलोपेशिया आहे
1: अनुवंशिकतेमुळे
0: होतं आणि जर आई वडिलांना असेल तर
1: मुलांना
0: ते नक्कीच आवर्जूनच होतं. तर अशा पेशंटला आपण आधी सांगतो की तुम्ही लवकर जर ट्रीटमेंट कराल तर ऍटलिस्ट ह्याच्यापासून बॉल्डनेस पासून तुम्हाला आपण वाचवू शकतो. नाहीतर जितकं लेट तुम्ही औषध घ्यायला सुरुवात कराल तर त्यावेळेस मात्र मग आपल्याकडे कमी पर्याय उपलब्ध राहतात. एकदा मुळापासून केस निघून गेल्यावर आपण जर ट्रीटमेंट घेतली तर तुम्हाला तेवढा चांगला रिझल्ट त्याच्यात मिळणार. दुसरं मुख्य कारण म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स. तुम्ही आजकाल बघाल की मुलींमध्ये देखील वजन वाढ झालेलं आहे त्याच्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स होताना दिसतो आहे. मुलींमध्ये पीसीओडी कॉमन झालेला आहे त्याचबरोबर थायरॉइडचे प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत. तर ह्या सगळ्या हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे देखील हेअरफॉल जो आहे हा कॉमनली आढळून येतो. तिसरं मुख्य कारण म्हणजे ताण. जसं आपण थोड्या वेळ आधीच बघितलं की ताणामुळे देखील हेअरफॉल हा कॉमनली होतो ज्याला आपण टिलोजन इफ्लुएम असं म्हणतो की ज्याच्यात सडनली केस जाण्यास सुरुवात होऊन जाते. ताणाचे पण शारीरिक ताण राहू शकतो मानसिक ताण राहू शकतो. तर तब्येत खराब झाली असेल जसं की आपण म्हणतो टायफॉइड झाला आहे मलेरिया झाला आहे आणि त्याच्या अगदीच 2-3 महिन्यात अचानक हेअरफॉल सुरू होऊन जातो तर हे सगळे शरीरावर आलेल्या ताणामुळे आपली केस गळती सुरू होते आहे. तर हे एक मुख्य कारण आजकाल दिसून येतं. आणि चौथं मुख्य कारण म्हणजे पोषक मूल्यांची कमतरता विटॅमिन्सची डेफिशियन्सी हे देखील एक कॉमन कारण म्हणता येईल. कारण आजकालची जी जीवनशैली आहे त्यात खूप बदल झालेले आहेत. आपण धकाधकीचं जीवन आहे फास्ट झालेलं आहे सगळं काही तर त्यामुळे हेअरफॉल देखील हे सगळ्या कारणांमुळे वाढताना दिसत आहे. आणि अजून एक कारण म्हणता येईल की प्रदूषण आणि खूप सगळ्या रासायनिक किंवा केमिकल पासून बनलेले जे काही प्रॉडक्ट्स आपण वापरताना दिसतात यंगस्टर तर हे पण एक कारण आहे.
1: नक्कीच. म्हणजे जर हेअरफॉल जास्त होत असेल तर डॉक्टरांकडे जाऊन त्याचं योग्य कारण काय आहे याचा शोध घेऊन मग त्यानुसार ट्रीटमेंट केली तर जास्त चांगलं.
0: हो अगदीच.
1: तर मग

0: शरीरातील प्रत्येक गोष्टीचं कार्य नीट व्हावं म्हणून आहार विहार हा खूप महत्वाचा असतो. तसंच केसांचं आरोग्य, सौंदर्य आणि चमक वाढवण्यासाठी आताच तुम्ही म्हणालात की व्हिटॅमिन्सची खूप गरज असते, तर हे व्हिटॅमिन साधारणतः कोणते असतात?
1: व्हिटॅमिन्समध्ये तुम्हाला लक्षात येईल की व्हिटॅमिन B7 ज्याला आपण बायोटीन म्हणतो ह्याची गरज खूप जास्त प्रमाणात असते. त्यानंतर अमायनो ऍसिड म्हणजे प्रोटीन्स, तर ह्याची देखील आपल्याला आपल्या केसांसाठी फार गरज असते. त्याचबरोबर व्हिटॅमिन B12, जर B12ची कमतरता झाली तर पांढरे केस होण्यास सुरुवात होते. व्हिटॅमिन D3 पण तेवढंच आपल्या केसांसाठी आवश्यक असतं. तर हे बेसिक व्हिटॅमिन्स आहे. आणि त्याचबरोबर आयरन, म्हणजे हिमोग्लोबिन जर आपलं कमी असेल, लोह कमी असेल शरीरातलं, तरी पण केस तुटू शकतात, पातळ होऊ शकतात. मॅग्नेशियम आहे, सेलिनियम आहे, तर असे जे भरपूर पोषण तत्व म्हणू, व्हायटामिन्स म्हणू, याची गरज आपल्या शरीराला असते.
0: डॉक्टर, आताच तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे भावनिक ताणतणावामुळे पण केस गळण्याच्या समस्येत वाढ होते, तर मग हे आपण कसं समजायचं?
1: भावनिक ताणतणावामुळे ना तीन प्रकारे आपण म्हणू शकतो की हेअरफॉल होऊ शकतो. पहिलं कारण म्हणजे टिलोजन इफ्लुवियम, ज्याच्यामध्ये शरीरावर ताण येतो, तो एखाद्या आजारामुळे असू शकतो किंवा सडन म्हणजे वेदर काही चेंज झालं असेल किंवा काही औषधं घेतली असतील, तर त्याच्यातून हा ताण निर्माण होऊन अचानक हेअरफॉल सुरू होऊ शकतो. तर हा एक शारीरिक ताणतणाव आपल्याला म्हणता येईल. दुसरा एक कारण आहे ज्याच्यामध्ये जो ॲलोपेशिया जो राहतो तो ऑटोइम्युन कारणांमुळे होतो. शरीरावर रोगप्रतिकार शक्तीवर त्याचा इफेक्ट होतो आणि त्याला आपण ॲलोपेशिया एरियाटा असं नाव देतो, ज्याच्यात आपल्याला पॅची हेअर लॉस दिसतो, म्हणजे चट्ट्यांमध्ये केस निघून गेलेले राहतात, तर ज्याला उंदरी लागणे म्हणतो. तर हा पण एक शरीरावर आलेल्या ताणामुळे होणारा ॲलोपेशिया. आणि तिसरा प्रकार आहे ट्रायकोटिलोमेनिया, ज्याच्यामध्ये जो पेशंट असतो तो आपले केस, शरीरावरचे केस, टाळूवरचे, आयब्रोजचे, सगळे शरीरावरचे केस ओढून काढतो. तो शरीरामध्ये निर्माण झालेला ताणामुळे तो हे करत असतो.
0: अच्छा.
1: तर हा ताणामुळे निर्माण होणारा ॲलोपेशिया, म्हणजे हे तीन प्रकारचे ॲलोपेशियाज आपल्याला म्हणता येईल. तर याची ट्रीटमेंट देखील वेगळी राहते.
0: आजकाल बरेच बाजारात हेअर प्रॉडक्ट पण असतात आणि आजकाल सर्रास ते वापरले जातात, यंगस्टर तर खूप वापरतात, तर याच्यात भरपूर रासायनिक पदार्थही असतात, तर हे वापरणं कितपत योग्य आहे?
1: आता तुम्ही सिरम्स कुठले घेत आहात, म्हणजे एखादं ऍडव्हर्टाईज बघून तुम्ही सिरम निवडत असाल की मला एक कंडिशनिंग सिरम हवं आहे किंवा एखादं सिलिकॉन बेस ऑइल हवं आहे, जेव्हा केस जास्त गुंततात त्यावेळेस असे काही सिरम्स आपण लावण्याचा सल्ला देतो. पण ते जर नुसतंच ऍडव्हर्टाईज बघून जर तुम्ही ते घेत असाल आणि त्याच्यामध्ये जर काही रासायनिक तत्व असतील, जसं की सिलिकॉन जास्त असेल, पॅराबेन जास्त असेल, त्याचे जे साईड इफेक्ट आहे तुमच्या केसांवर नक्की होऊ शकतात. पण भरपूर वेळा जेव्हा तुम्ही त्वचारोग तज्ज्ञाकडे जाता, त्यांना तुमच्या कंप्लेंट सांगता आणि त्यानुसार जर तुम्हाला डॉक्टरांकडून जर काही सिरम्स किंवा काही लोशन मिळत असतील की जे हेअर ग्रोथसाठी दिले जातात, जसं की स्टेम सेल्स आम्ही देतो, स्टेम सेलची सिरम देतो, त्याचबरोबर आम्ही मिनॉक्झिडिल चे सोल्युशन्स देतो केसांना लावायसाठी, जेणेकरून तुमची हेअर ग्रोथ होऊ शकते. पण ह्या मिनॉक्झिडिलचा वापर करत असताना तो कसा वापर करायचा, किती कॉन्सन्ट्रेशन वाले मिनॉक्झिडिलचं पर्सेंटेज तुम्ही किती युज करायचं, त्याचबरोबर बाकी पण एक्झोझोम्स वाले काही सिरम्स आले आहेत, लोशन्स आलेले आहेत, प्रोकॅपिलाय, कॅपॅक्सिल, असे भरपूर सगळे सिरम्स तुम्ही यूज करू शकता. पण मला असं वाटतं की त्याआधी तुम्ही तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा
0: नक्की,
1: आणि नुसतंच ऍडव्हर्टाईजच्या मागे लागून हे सिरम लावा ते सिरम लावा असं करू नये.
0: कारण एकदा का कुठल्या गोष्टीचं चलन आलं की बहुतेक यंगस्टर तरी त्याच्याच मागे धावतात आणि मग बरेचदा त्यांना त्यापासून नुकसानही होतं. केस धुण्याची एक विशिष्ट पद्धत असावी असं म्हटलं जातं, तर याचा पण या केस गळतीवर काही परिणाम होत असतो का? म्हणजे जसं म्हणतात की कंडिशनर लावलंच पाहिजे शॅम्पू नंतर, तर अशी काही पद्धत आहे का?
1: हो, नक्कीच असं आहे. कारण भरपूर सगळ्या समस्या ज्या आहेत त्या केसांपासून निर्माण होतात असं आम्ही म्हणतो. जसं की केसांमध्ये समजा कोंडा असेल तर त्या कोंड्याचं रूपांतर फंगल इन्फेक्शनमध्ये होऊन शरीरावर फंगस होऊ शकतो. त्याच्यामुळे पहिली काळजी तुम्ही केसांची घ्यायला हवी. त्याच्यामुळे जसं आपण म्हणतो की कंडिशनिंग, क्लिन्झिंग आणि व्यवस्थित त्याला मॉइश्चरायझेशन, हे ह्या तिन्ही गोष्टी व्हायला हव्यात. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा केस धुता जो शॅम्पू तुम्ही यूज करत असाल तो माइल्ड असायला हवा. खूप

0: गरम पाण्याचा वापर करू नये किंवा खूप थंड पाणी देखील केस धुताना वापरू नये. कोमट पाण्याने केस धुवायला हवेत. जर तुम्ही खूप गरम पाणी वापरत असाल तर त्याचा जो इफेक्ट आहे तो तुमच्या हेअर फॉलिकल्सवर होतो, हेअर रूट्सवर होतो आणि केस तुटू शकतात, केस पांढरे होऊ शकतात. त्याचबरोबर खूप स्ट्रॉंग केमिकल असणारे शॅम्पूज वापरू नयेत. केस जेव्हा ओले असतील तेव्हा कंगवा त्याच्यात फिरवू नये, कारण ज्यावेळेस ते केस ओले असतात तेव्हा ते खूप नाजूक असतात आणि जेव्हा आपण केसांमधून कंगवा फिरवतो
1: जास्त तुटतात.
0: हा, तर तुटण्याची जी समस्या आहे ती जास्त वाढू शकते. तर ह्या काही बेसिक गोष्टी आहे ज्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. आणि काही पेशंटला सवय असते की खूप अँटी डँड्रफ शॅम्पूज वापरायची, पण असे जर हानिकारक शॅम्पूज म्हणजे गरज नसताना वापरत असाल तर त्यावेळेस देखील पेशंटला केसांच्या समस्या आहे, जसं ड्रायनेस होऊ शकतं, फ्रीझी होऊ शकतात केस, तर ह्या समस्या वाढताना दिसतात.
1: अगदी जुन्या काळापासून तेल मॉलिशची पद्धत खूप परंपरेनं राबवली जाते सगळ्यांकडेच बहुतेक. तर या तेल मॉलिश केसांसाठी किती आवश्यक आहे?
0: नाही, केसांची मालिश तर व्हायलाच पाहिजे. म्हणजे खूप पेशंट्स मला विचारतात करायची की नाही करायची, पण मी प्रत्येक पेशंटला सांगते नाही, तेल हे लावायलाच पाहिजे. कारण जेव्हा आपण केसांना तेल लावतो तर त्याचा इफेक्ट कंडिशनिंग म्हणून होतो, म्हणजे आपले केस चकाकतात असं म्हणता येईल. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण मॉलिश करतो तर त्यावेळेस आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे, आपल्या टाळूचं जे सर्क्युलेशन आहे ते वाढतं. आणि ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे जे पण आपल्या अन्नातून जे पण व्हायटॅमिन्स मिनरल्स आपल्या शरीरात जे उपलब्ध असतात ते केसांपर्यंत, केसांच्या मुळांपर्यंत व्यवस्थित पोहोचतात. तर त्याच्यामुळे मॉलिश तर करायलाच हवी, पण ती किती प्रमाणात करायला हवी, किती तेल वापरायला हवं हे देखील तितकंच महत्वाचं आहे.
1: कोणतं वापरायला हवं,
0: कुठलं तेल वापरायला हवं. तर काही पेशंट काय करतात की खूप तेल लावून घेतात रात्री झोपायच्या आधी, दुसऱ्या दिवशी ते तेल काढण्यासाठी म्हणून खूप शॅम्पू
1: लावतात
0: देखील वापरतात. काही पेशंटला डँड्रफ असतो, सोरियासिस असतं केसांमध्ये, तर त्यावेळेस आम्ही पेशंटला सांगतो की तुम्ही अशी जर कंडिशन असेल तर तेल वापरू नका. तर कुठे तेल वापरायचं आणि कुठे नाही वापरायचं हे देखील तितकंच महत्वाचं आहे, पण केसांना तेल लावायला हवं.
1: अगदी खरं आहे. त्वचेच्या आरोग्यासाठी जशी सीटीएम प्रोसेस असते म्हणजे क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग, तशीच केसांच्या आरोग्यासाठी पण अशी काही प्रोसेस असते का?
0: हो, असते ना. त्याच्यासाठी आपण क्लिन्झिंग करतो, कंडिशनिंग करतो आणि मॉइश्चरायझर म्हणजे इन द फॉर्म ऑफ आपण म्हणतो सीरम लावतो. तर हे जसं स्किनसाठी आपण करतोय तसं केसांसाठी पण ही सेम तशाच प्रकारची एक प्रोसेस म्हणता येईल.
1: श्रद्धा, तर आजकाल सलून मध्ये जाऊन खूप ट्रीटमेंट घेतल्या जातात, म्हणजे अगदी हेअर स्टाईलिंग पण वारंवार केल्या जाते, अगदी केस धुवायला सुद्धा लोक आजकाल सलून मध्ये जायला लागले आहेत, तर याचा काही दुष्परिणाम होतो का? कारण तिथे ते गरम रॉड वगैरे खूप वापरले जातात.
0: हो, हीट स्टाईलिंग आजकाल खूपच प्रचलित आहे आणि त्याचबरोबर भरपूर सगळ्या हेअर ट्रीटमेंट्स पण आहेत, जसं किरॅटिन ट्रीटमेंट आहे, सिस्टीन ट्रीटमेंट आहे, बोटॉक्स ट्रीटमेंट आहे, ह्या सगळ्या ट्रीटमेंट पण आजकाल सर्रास होताना दिसतात. म्हणजे खूप लोक करतातही आणि एक फॅड म्हणता येईल असं झालेलं आहे. पण तुम्ही नॅचरली तुमच्या केसांना जितकं चांगलं ठेवू शकता तितकं तुम्ही चांगलं ठेवायला हवं, नुसतंच ह्या ट्रीटमेंटच्या मागे न लागता. कारण ह्याचे पण स्वतःचे काही साईड इफेक्ट असतात. जसं तुम्ही हीट स्टायलिंग करत असाल तर ऍटलीस्ट काही स्प्रे येतात की ज्यांनी हीट रेझिस्टंट स्प्रे, तर ज्यांनी तुम्ही केसांना त्या हीट ट्रीटमेंट पासून बचाव करू शकता, तर असे काही स्प्रेचा वापर करून तुम्ही ह्या ट्रीटमेंट्स करायला हव्यात. कारण त्यांनी पण केस नाजूक होऊ शकतात, तुटू शकतात, ड्राय होऊ शकतात. आणि ह्या ज्या ट्रीटमेंट्स आहे किरॅटिन वगैरे, सिस्टीन वगैरे, तर ह्या ट्रीटमेंटमध्ये काही हानिकारक केमिकल्सचा वापर करून केसांना सरळ करण्यात येतं. त्याच्यात फॉर्मल्डिहाइड,
1: स्ट्रेटनिंगचं प्रमाण खूप वाढलं,
0: स्ट्रेटनिंगचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि ह्या ट्रीटमेंटमध्ये ते प्रोटीन राहतं की जे तुमच्या केसांमध्ये ते टाकतात आणि थोडे जे केस आहेत ते लांब होतात, लांब होण्यापेक्षा ते स्ट्रेट होतात, ते असे सरळ छान दिसतात. पण जेव्हा त्याचा इफेक्ट कमी होतो ना तर त्याचे साईड इफेक्ट सुरू होतात, तर तुमचे केस तुटायला सुरू होतात, त्याचं जे एक सखाकी असते ती कमी झालेली असते. आणि जर तुमचे हेअरफॉल, म्हणजे हेअरफॉलला सुरुवात झालेलीच असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल केसांमध्ये, डँड्रफ म्हणा किंवा इरिटेशन होत असेल स्कॅल्पमध्ये, खाज येत असेल, तर अशा वेळेस अशा ट्रीटमेंट करू नयेत असा सल्ला मी सगळ्यांनाच देते. आणि त्या व्यतिरिक्त बोटॉक्स ही जी ट्रीटमेंट आहे केसांची, तर ही ट्रीटमेंट थोडीफार बरी असं म्हणता येईल ह्या दोन्ही ट्रीटमेंटपेक्षा.

0: की ज्याच्यामध्ये कंडिशनिंग सिरमचा वापर करून केसांना एक कोटिंग केलं करण्यात येतं, तर ही त्यातल्या त्या थोडी बरी ट्रीटमेंट आहे. पण जर तुमची केसांची कंडिशन चांगली असेल तरच ह्या सगळ्या ट्रीटमेंट करा. जर केस आधीच नाजूक असतील, तुटत असतील आणि अशा वेळेस जर तुम्ही हा ट्रीटमेंट कराल त्याचे दुष्परिणामच तुम्हाला होतील.
1: नक्कीच श्रद्धा, ते एकदा केस पांढरे दिसायला लागले की मग वारंवार केसांना कलरिंग केलं जातं, घरच्या घरी मेहंदी लावली जातात नाही तर वेगवेगळे डाय वापरले जातात, तर या सगळ्यांचे पण दुष्परिणाम असतीलच ना, कारण आजकाल पांढरे केस दिसावे असं कोणालाच वाटत नाही.
0: हो ना, सगळ्या
1: याबद्दल काय सांगा.
0: सगळ्यांना तेच असतं की माझे केस हे काळेच राहायला हवेत.
1: अगदी
0: ना, 70 एखादी स्त्री असेल तर तिलाही तेच वाटतं की माझे केस
1: काळेला पाहिजे.
0: पण हे जे केमिकल्स आपण यूज करत आहोत सध्या हेअर कलरच्या माध्यमातून, त्याच्यात अमोनिया असल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट आपल्या केसांवर होतात, केस तुटणे, काही लोकांना तर रिएक्शन पण होते हेअर कलर लावल्यानंतर. तर हेअर कलरचा वापर जो आहे तो कमीत कमी करावा
1: पाहिजे.
0: त्या व्यतिरिक्त तुम्ही मेहंदी यूज करू शकता, नॅचरल मेहंदी, किंवा आजकाल असे पण हेअर कलर आहे जे की मेहंदीच्या फॉर्म मध्ये असतात, त्याचा रंग जो आहे तो काळा येतो, पण ते थोडे कमी हानिकारक म्हणता येईल. पण प्रत्येक याचे साईड इफेक्ट तर होतात. जसं तुम्ही मेहंदी जरी लावाल तरी तुमचं असं लक्षात येईल की मेहंदी लावल्यानंतर तुमचे केस जे आहेत ते कडक झालेले आहेत, ड्राय झालेले आहेत
1: आणि खूप खास सुटते मेहंदी लावली की
0: खास सुटते. त्याच्यामुळे मी पेशंटला नेहमीच हा सल्ला देते की तुम्हाला जेव्हाही हेअर कलर लावायचा असेल तेव्हा व्यवस्थित चेहऱ्याला देखील मॉइश्चरायझर लावा. कारण जेव्हा तुम्ही हेअर कलर लावता त्याचं काही प्रमाणामध्ये जो कलर असतो तो आपल्या त्वचेमध्ये देखील
1: शिरतो,
0: त्याच्यामुळे प्रॉपर मॉइश्चरायझर चेहऱ्याला देखील लावायला हवं आणि माइल्ड शॅम्पूचा वापर करायला हवा. कारण त्याचे साईड इफेक्ट इतके असतात की काही दिवसानंतर जर तुम्हाला तो हेअर कलर सूट झाला नाही तर त्वचेवर पण एक काळा रंग निर्माण होतो.
1: कारण केस धुताना बरेच ते सगळे केमिकल्स आपल्या
0: चेहऱ्यावर पण येतात, त्याचे तुम्हाला साईड इफेक्ट लगेच नाही दिसून पडणार. एक 5-6 झाली की हळूहळू तुमची स्किन जेव्हा वीक होते तेव्हा मग ते त्वचेवर देखील त्याचे साईड इफेक्ट तुम्हाला दिसायला सुरुवात होते.
1: अगदी खरं आहे. आजकाल हेअर ट्रान्सप्लांटचं प्रमाणही खूप वाढलंय डॉक्टर, तर हे हेअर ट्रान्सप्लांट कितपत सेफ आहे? कारण टक्कल कोणालाच नको असतं आणि आपल्याला परत केस यावेत असं प्रत्येकालाच वाटतं, तर हेअर ट्रान्सप्लांट बद्दल काय सांगा.
0: हेअर ट्रान्सप्लांट काही स्पेसिफिक कंडिशन मध्ये करणं गरजेचं राहतं. जसं मी म्हटलं, जेव्हा केस गळती ही अनुवांशिक असेल ज्याच्यामध्ये अँड्रोजेनेटिक अलोपेशिया हा कॉमनली होताना दिसतो, तर त्याच्यात जर नेल पॅटर्न बॉल्डनेस होत असेल, जेव्हा तुम्हाला वयाच्या अगदीच 25-26 टक्कल पडत असेल, तर अशा कंडिशन मध्ये डॉक्टर तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांटचा सल्ला देतो. पण त्याआधी पण काही ट्रीटमेंट्स असतात, जसं की काही तोंडावाटे औषधी असतात, काही सिरम्स असतात, काही ट्रीटमेंट ज्याच्यात PRP आहे, स्टेम सेल ट्रीटमेंट आहे. ह्या ट्रीटमेंट जेव्हा केल्यानंतरही तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळत नाही, मग अशा कंडिशनमध्ये टक्कल जर पडली असेल तर तुम्हाला केश प्रत्यारोपण करणे हेच गरजेचं राहतं.
1: अगदी.
0: तर अशा काही कंडिशन्स आहेत की ज्याच्यामध्ये हाच एक लास्ट पर्याय म्हणतात हेअर ट्रान्सप्लांट, तर त्यावेळेस तो करावाच लागतो.
1: पण तोही तज्ञांकडूनच करून घ्यावा.
0: नक्कीच तज्ञांकडून, कारण की खूप सगळे भरपूर जागेवर अशा तुम्ही ऍडव्हर्टाईज बघाल की इथे हेअर ट्रान्सप्लांट होतं, पण ह्या सगळ्या गोष्टी तज्ञाकडून करून घेणंच तेवढंच महत्वाचं आहे. कारण की ही काही साधी प्रोसिजर राहत नाही, पूर्ण एक दिवस त्याच्यात अख्खा दिवस जातो. ह्याच्यामध्ये व्यवस्थित OT ते करायला हवं, नाहीतर इन्फेक्शन किंवा ह्या सगळ्या गोष्टी वाढू शकतात. आणि रिझल्ट म्हणजे केश प्रत्यारोपण केल्यानंतर तुम्हाला किती त्याच्यातून रिझल्ट मिळतो आहे हे देखील चेंज होऊ शकतं असं म्हणता येईल. जेव्हा तुम्ही
1: प्रत्येकाच्या शरीरानुसार त्याचे हे राहतील.
0: हो,
1: प्रतिसाद
0: नक्कीच. आणि तुम्ही कुठून करत आहात त्यावर पण ते डिपेंड राहील.
1: अगदी. श्रद्धाताई, अकाली पांढरे केस होणं, कोंडा होणं, फाटे फुटतात, राठपणा येतो, ड्रायनेस, तर या सगळ्यांवर काही थोडाफार घरगुती उपाय पण सांगता येईल का?
0: सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्ही तुमच्या केसांकडे व्यवस्थित लक्ष द्यायला हवं, तेल लावायला हवं केसांना व्यवस्थित, जसं आपण म्हटलं की क्लिन्झिंग, कंडिशनिंग आणि मॉइश्चरायझिंग ह्या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित वापर करायला हवा. कुठल्याही गोष्टींचा अतिरेक करू नये. जसं होममेड रेमेडीज ज्या यूज होतात, तर दही, लिंबू

0: अतिप्रमाणात नको व्हायला, कारण जिथे अतिप्रमाणात ह्या गोष्टींचा वापर झाला तिथेच त्याच्या साईड इफेक्ट सुरू होतात. माइल्ड शॅम्पूचा वापर व्हायला हवा. डेली शॅम्पू पण नको करायला, तर आठवड्यातून दोन वेळा तरी तुम्ही केस धुवायला हवेत आणि केसांकडे एक व्यवस्थित निगा राखायला हवी माइल्ड प्रॉडक्टचा वापर करून, की ज्याच्यामध्ये पॅराबेन SLS हे कमी असतील.
1: तर मग आपले केस हे नेहमी निरोगी आणि सुंदर दिसावे असं आपल्या सगळ्याच मैत्रिणींना वाटतं, तर मग त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल?
0: त्याच्यासाठी काही इम्पॉर्टंट टिप्स राहतील. त्याच्यात सगळ्यात महत्वाची टिप म्हणजे तुमची जी लाईफस्टाईल आहे ती तुम्ही कुठेतरी ठीक करायला हवी, ज्याच्यामध्ये सकाळी वेळेवर उठणं, रात्री वेळेवर झोपणं, मोबाईल कमीत कमी बघणं, त्यानंतर डेली एक्झरसाइज करणं, मेडिटेशन करणं, म्हणजे ज्यांना हॉर्मोनल इम्बॅलन्स आहेत त्यांच्यासाठी हे स्पेसिफिक इम्पॉर्टंट राहील की त्यांनी योगा मेडिटेशन याकडे लक्ष द्यायला हवं. त्याचबरोबर सकस आहार घेणं ज्याच्यामध्ये प्रोटीन आणि फळं हे देखील समाविष्ट असतील. आणि त्याचबरोबर तुमच्या केसांना तुम्ही प्रदूषणापासून दूर ठेवायला हवं, खूप जास्त उन्हापासून दूर ठेवायला हवं आणि त्याचबरोबर ताण कमी ठेवायला हवा, की जेणेकरून तुमचा जो हेअर फॉल आहे तो कमी होईल. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं आपण तर आपले केस हे नेहमीच चांगले राहतील, चमकदार राहतील,
1: सुंदर दिसतील,
0: सुंदर दिसतील. नक्कीच
1: नक्कीच. तर मैत्रिणींनो, तुम्ही श्रद्धाताईंनी सांगितलेल्या सगळ्या टिप्सचं पालन करा आणि तुमचे केस नेहमीच आरोग्यदायी आणि सुंदर ठेवा. तर डॉक्टर श्रद्धा, आज आपण इथं आलात आणि केसांच्या आरोग्यासाठी याविषयी आम्हाला इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.

आरोग्य संवाद या मालिकेअंतर्गत केसांच्या आरोग्यासाठी याविषयी डॉक्टर श्रद्धा मोहल्ले यांची कविता कोहळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपण जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेअंतर्गत गृहकर्ज घेण्यापूर्वी याविषयी सविस्तर माहिती सीए मानसी भालेराव यांच्याकडनं जाणून घेतली. शिवाय आत्ताच केसांच्या आरोग्यासाठी याविषयी डॉक्टर श्रद्धा मोहल्ले यांची मुलाखत ऐकलीत, सविस्तर माहिती जाणून घेतलीत. हा कार्यक्रम आजचा कसा वाटला याबद्दलचा अभिप्राय नक्की कळवा. बघता बघता आता आपल्या कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. आता मी राखी पाटील आपला इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. युद्धाचं सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट. आजच्या भोगवादी आणि चंगळवादी जगात प्रत्येक समुदायाला आध्यात्मिक उन्नती गरजेची असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. त्या आज मध्य प्रदेशात बेतूल इथं आध्यात्मिक जागृतीद्वारे समाजाचं सक्षमीकरण या विषयावरच्या एका कार्यक्रमात बोलत होत्या. सध्याच्या युद्धाचं सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक आहे.

0: मुर्मू म्हणाल्या. त्या आज मध्य प्रदेशात बेतूल इथं आध्यात्मिक जागृतीद्वारे समाजाचं सक्षमीकरण या विषयावरच्या एका कार्यक्रमात बोलत होत्या. सध्याच्या युद्धाचं सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक आहे. विकसित भारतासाठी प्रत्येक समुदायाची उन्नती गरजेची असल्याचं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
1: 2047 विकसित भारत बनाने के लिए हम सोचे हैं. पूर्वतन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी कहते थे, ये देश एक जमीन का टुकड़ा नहीं है, जीता जागता राष्ट्र पुरुष है. राष्ट्र पुरुष का प्रत्येक अंग हिमालय से लेकर के कन्याकुमारी तक अक्षत होना चाहिए, क्षति नहीं होना चाहिए. ऐसे ही ये भारत में रहने वाले जनता, कोई भी समाज पीछे ना रह जाए.
0: मध्य प्रदेशातल्या आपल्या दौऱ्यात त्या उद्या आंतरराष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत. तसंच येत्या रविवारी जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमातही त्या सहभागी होतील. त्या राणी दुर्गावती विद्यापीठाच्या 36व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. त्यानंतर नवी दिल्लीला परतण्यापूर्वी त्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील. फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रान्समधल्या विविध उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे या बैठकीचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री मोदी सेंट गुबिनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोड बेझिन यांच्यासोबत बैठक घेतील. हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर यावेळी चर्चा होईल. त्याचप्रमाणे अर्ल स्टॉमच्या कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतही प्रधानमंत्री चर्चा करतील. रेल्वेच्या आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला जाईल. तसंच मिस्ट्रल एआयचे सहसंस्थापक अर्थूर मेंश यांच्याबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नॉन मेश याबाबत प्रधानमंत्री चर्चा करणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले. यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. या टप्प्यात ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत विव्याटेक या जागतिक संमेलनात सहभागी होतील. ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 2025-26 ठेवींवर 8.25% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयानं घेतला आहे. यामुळे सलग 3 वर्ष हा व्याजदर कायम राहिला आहे. याचा फायदा सुमारे 7 कोटी ठेवीदारांना होणार आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त आज त्यांना अनेक कार्यक्रमांमधून आदरांजली वाहण्यात येत आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी आदरांजली वाहताना समाज माध्यमावर म्हटलंय की राणी लक्ष्मीबाई यांनी 1857 स्वातंत्र्यसंग्रामाचं मोठ्या धाडसानं नेतृत्व केलं होतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह अनेक नेत्यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन केलं आहे. झारखंडमधली महिला नक्षलवादी पुष्पा महतो हिनं शस्त्र खाली ठेवून कोलकाता पोलिसांसमोर शरणागती पत्करली. तिच्यावर 10 लाखांचं बक्षीस होतं. पुष्पा महतो झारखंडमध्ये पूर्व सिंगभूम आणि सारंडा भागात सक्रिय होती. जेएमएमचे माजी खासदार सुनील महतो यांची हत्या आणि बुरडीह येथील भूसुरुंग स्फोट यासारख्या अनेक घटनांमध्ये तिचा सहभाग होता. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान होत आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे महायुतीच्या उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला आहे. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून सर्व मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू आहे. विधान परिषद निवडणुकीसाठीची मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. मिझोराममधून राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी आज मतदान होणार असून सत्ताधारी झोरम पीपल्स मूव्हमेंट आणि विरोधी मिझो नॅशनल फ्रंट यांच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसनं मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. उर्वरित 6 खासदारांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या संसदीय गटात फूट पडल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. या 6ही खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. सोन्यावरचं आयात शुल्क वाढवून 15% केल्यानंतर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट होऊन तिचं प्रमाण 25 ते 30 टनावर आलं आहे. गेल्या 13 मे रोजी सोनं आणि चांदी या धातूंवरचं आयात शुल्क 6% वाढवून 15% करण्यात आलं होतं. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर अधिक असल्यानं मे महिन्यात सोने आयातीच्या मूल्यात 34% वाढ दिसून आली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 धावांनी विजय मिळवला. शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 धावांच्या जोरावर भारतानं 402 धावांचा डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 धावाच करू शकला. शुभमन गिल सामनावीर ठरला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ग्रुप के मध्ये आज मेक्सिको सिटी इथं कोलंबियानं उझबेकिस्तानचा 3-1 असा पराभव केला. ग्रुप एलच्या सामन्यात घानानं पनामावर 1-0 अशी मात केली. आर्लिंग्टनमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडनं क्रोएशियाचा 4-2 असा पराभव केला. अर्जेंटिनानं अल्जेरियाचा 3-0 असा पराभव करत जोरदार सुरुवात केली. या सामन्यात स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीनं ऐतिहासिक हॅट्रिक नोंदवत विश्वचषकात सर्वाधिक 16 गोल करण्याच्या मिरोस्लाव क्लोजच्या विक्रमाशी बरोबरी केली असून तो विश्वचषकात हॅट्रिक करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. दुसरीकडे ग्रुप के मध्ये पोर्तुगाल आणि कॉंगो यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. ऑस्ट्रियानं जॉर्डनचा 3-1 असा पराभव केला तर नॉर्वेनं इराकवर 4-1 मात केली. आज ग्रुप ए मध्ये झेकियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी तर मेक्सिकोचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. एफआयएच महिला हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं उरुग्वेवर 3-2 अशी मात केली. न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताचा हा सलग 3रा विजय असून अ गटात भारत अग्रस्थानी आहे. भारताचा उपांत्य फेरीत सामना चिली विरुद्ध कोरिया सामन्यात जिंकणाऱ्या संघाशी येत्या शनिवारी म्हणजे 20 जूनला होणार आहे. अन्नपदार्थांशी निगडीत सर्व व्यावसायिकांना हाताळणी आणि इतर प्रक्रियेसाठी फक्त सुरक्षित आणि गंजरोधक सुऱ्या, ब्लेड्स तसंच इतर साधनं वापरण्याचे निर्देश FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणानं दिले आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे बंडखोर आमदार ऋतुपर्ण बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेते म्हणून नेमणूक करण्याच्या सभापती रवींद्र बोस यांच्या निर्णयाला अंतरिम मनाई करण्यास कलकत्ता उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या प्रकरणी उमेदवारी नाकारण्यात आलेले तृणमूलचे आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. यापुढची सुनावणी 28 जुलैला होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. युद्धाचं सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. शैक्षणिक संस्थांच्या क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान होत आहे. सकाळी 8 मतदानाला सुरुवात झाली असून सर्व मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात 9 मतदान केंद्रांवर मतदान सुरू आहे. 619 मतदार उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. दुपारी 12 61 उमेदवारांनी आपलं मतदान नोंदवलं. नांदेड मतदारसंघात दुपारी 12 57 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर लातूर, बीड, धाराशिव

मतदारसंघात 53% मतदान झालं. परभणी जालना मतदारसंघांसाठी 466 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मात्र इथं दुपारी 12 वाजेपर्यंत केवळ 27% मतदारांनी मतदान झालं, त्यामुळे मतदारांना मतदान करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. अमरावती मतदारसंघात महानगरपालिकेतल्या काँग्रेसच्या 17 नगरसेवकांना तटस्थ राहण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत, मात्र इतर नगर परिषदांमधल्या नगरसेवकांना असा कोणताही आदेश दिलेला नाही. भंडारा गोंदिया मतदारसंघात मतदानासाठी भंडारा जिल्ह्यात 2 आणि गोंदिया जिल्ह्यात 2 अशी एकूण 4 मतदान केंद्र उभारली आहेत. 457 मतदार उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान सुरू आहे. 836 मतदार मतदान करणार असून त्यासाठी 14 मतदान केंद्रांची सोय करण्यात आली आहे. दरम्यान राज्यातल्या सर्व जागांवर महायुती मोठ्या मताधिक्याने विजयी होईल असा विश्वास भाजपा नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज बातमीदारांशी बोलताना व्यक्त केला. विधान परिषद निवडणुकीसाठीची मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे यवतमाळ वर्धा गडचिरोली चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला खासदार अरविंद सावंत अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. उर्वरित 6 खासदारांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या संसदीय गटात फूट पडल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नागेश आष्टीकर संजय देशमुख संजय जाधव संजय दिना पाटील ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी पक्ष सोडल्याच्या निषेधार्थ आज वाशिम शहरात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या आयुध कारखान्यात 10,000 टनाच्या अल्युमिनियम एस्ट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी उद्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एस्ट्रुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते. संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अल्युमिनियम एस्ट्रुजन बनवण्याची क्षमता या एस्ट्रुजन प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त आज त्यांना अनेक कार्यक्रमांमधून आदरांजली वाहण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आदरांजली वाहताना समाज माध्यमावर म्हटलंय की राणी लक्ष्मीबाई यांनी 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाचं मोठ्या धाडसानं नेतृत्व केलं होतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह अनेक नेत्यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जागतिक पातळीवर शैक्षणिक संस्थांचा दर्जा दाखवणारी क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादी जाहीर झाली आहे. पहिल्या 200 शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतातल्या 3 संस्थांचा समावेश आहे. आयआयटी दिल्ली 118व्या तर आयआयटी मुंबई 134व्या क्रमांकावर आहे. आयआयटी मद्रास 170व्या क्रमांकावर आहे. सोन्यावरचं आयात शुल्क वाढवून 15% केल्यानंतर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट होऊन तिचं प्रमाण 25 ते 30 टनावर आलं आहे. गेल्या 13 मे रोजी सोनं आणि चांदी या धातूंवरचं आयात शुल्क 6% वाढवून 15% करण्यात आलं होतं. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर अधिक असल्यानं मे महिन्यात सोनं आयातीच्या मूल्यात 34% वाढ दिसून आली. ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 2025-26 मधल्या ठेवींवर 8.25% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयानं घेतला आहे. यामुळे सलग 3 वर्ष हा व्याजदर कायम राहिला आहे. याचा फायदा

0: सुमारे 7 कोटी ठेवीदारांना होणार आहे. फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे बैठकीचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री मोदी सेंट गोवेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोट बेझिन यांच्यासोबत बैठक घेतील. हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर यावेळी चर्चा होईल. त्याचप्रमाणे अल्स्टॉम कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतही प्रधानमंत्री चर्चा करतील. रेल्वे आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला जाईल. तसंच मिस्ट्रेल एआयचे सहसंस्थापक आर्थर मिंच यांच्याबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवोन्मेष याबाबत प्रधानमंत्री चर्चा करणार आहेत. प्रधानमंत्री मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले. यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. या टप्प्यात ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याबरोबर विवाटेक या जागतिक संमेलनात सहभागी होतील. झारखंडमधली पहिली महिला नक्षलवादी पुष्पा महतो हिने शस्त्र खाली ठेवून कोलकाता पोलिसांसमोर शरणागती पत्करली. तिच्यावर 10 लाखांचं बक्षीस होतं आणि ती झारखंडमध्ये पूर्व सिंगभूम आणि सारंडा या भागात सक्रिय होती. जेएमएमचे खासदार सुनील महतो यांची हत्या आणि बुरुडिया येथील भूसुरुंग स्फोट यांसारख्या अनेक घटनांमध्ये तिचा सहभाग होता. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 धावांनी विजय मिळवला. शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 धावांच्या जोरावर भारतानं 402 धावांचा डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 धावाच करू शकला. शुभमन गिल सामनावीर ठरला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ग्रुप के मध्ये आज मेक्सिको सिटी इथं कोलंबियाने उझबेकिस्तानचा 3-1 असा पराभव केला. ग्रुप एलच्या सामन्यात घानाने पनामावर 1-0 अशी मात केली. आर्लिंग्टनमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडने क्रोएशियाचा 4-2 असा पराभव केला. अर्जेंटिनाने अल्जेरियाचा 3-0 असा पराभव करत जोरदार सुरुवात केली. या सामन्यात स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीने ऐतिहासिक हॅट्रिक नोंदवत विश्वचषकात सर्वाधिक 16 गोल करण्याच्या मिरोस्लाव क्लोजच्या विक्रमाशी बरोबरी केली असून तो विश्वचषकात हॅट्रिक करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. दुसरीकडे ग्रुप के मध्ये पोर्तुगाल आणि कॉंगो यांच्यातला सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. ऑस्ट्रियाने जॉर्डनचा 3-1 असा पराभव केला तर नॉर्वेने इराकवर 4-1 अशी मात केली. आज ग्रुप ए मध्ये झेकियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी तर मेक्सिकोचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. शैक्षणिक संस्थांच्या क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 मध्ये भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: जो थे उनके साथ उनका विवाह हुआ और जीवन का अधिकांश समय एक गृहिणी के रूप में ही उन्होंने अपना बिताया. पेशेवर संगीत करियर की शुरुआत उन्होंने की जब वो 40 बरस की हो गई थी और अपने पति के साथ जब वो जालंधर गई तो वहां उन्होंने एक प्राचीन कला केंद्र में फिर से एक बार संगीत सीखने की शुरुआत की और उनकी बेटी ने उनके शिक्षक के तौर पर हारमोनियम बजाने की शुरुआत की.
2: हाँ, उनकी बेटी के शिक्षक से उन्होंने उन्हें सिखाया था बजाना. तो यहीं से उनके करियर की शुरुआत भी हुई. बाद में उन्होंने भजन, फिल्मी गीत, त्योहारों जैसे सार्वजनिक कार्यक्रमों में गाना शुरू किया. इसके बाद उनके पति सेवानिवृत्त हो गए और परिवार देहरादून में जाकर बस गया. बाद में उन्होंने 1996 में नजीबाबाद स्थित अखिल भारतीय रेडियो स्टेशन में काम करना शुरू किया. यानी वो रेडियो से भी जुड़ी हुई थी
1: और
2: वो ए श्रेणी की कलाकार थी. देखिए, मतलब जमीनी स्तर से उन्होंने अपना काम करना शुरू किया.
1: और साल 1996 की हम बात कर रहे हैं तब वो पहली महिला प्रधान भी बन गई अपने क्षेत्र की. हाँ. और कुछ समय के बाद जब उनको लगा कि बचपन में अपनी माँ और गांव के अन्य बुजुर्गों से जो संगीत की अनूठी शैली की जो प्रतिभा उन्हें मिली है जिसे जागर गायन कहा जाता है तो उन्होंने महसूस किया कि लोग इसको गा ही नहीं रहे, इसे भूल रहे हैं और शास्त्रीय गीतों को खोज करने के लिए अपनी पुरानी धुनों में प्रस्तुत करने का दायित्व इन्होंने फिर संभाल लिया.
2: जी, और बसंती देवी बिष्ट की गायकी थोड़ी नाक से निकलने वाली आवाज और लय की धीमी गति के लिए जानी जाती है जो उत्तराखंड की गढ़वाली गायन शैली का विशिष्ट रूप माना जाता है. बसंती देवी बिष्ट की सबसे प्रसिद्ध रचनाएं हैं गोरिया रे, धोखेबाज दगड़िया,

नमस्कार मित्रांनो, आजच्या युववाणी कार्यक्रमात मी संपदा तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आपल्या भारतात अनेक थोर शास्त्रज्ञ होऊन गेलेत, पण या शास्त्रज्ञांच्या मांदियाळीत महिलांचा प्रवेश सुनिश्चित झाला तो एका महिला शास्त्रज्ञामुळं, ज्यांच्या संशोधनातल्या कार्यक्षमतेमुळं संशोधन क्षेत्रात महिलांना प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. अशा भारतातल्या वैज्ञानिक शाखेत PhD मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला म्हणजे कमला सोहोनी, ज्यांचा आज जन्मदिवस. कमला सोहोनी या एक भारतीय बायोकेमिस्ट होत्या. बंगळुरू येथील IISc म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये काम करत असताना त्यांनी कडधान्य, दूध आणि शेंगांमधील प्रथिनांवर संशोधन केलं. 1936 मध्ये त्यांनी MSc पदवी विशेष प्राविण्यासह पूर्ण केल्यानंतर एका वर्षानं त्यांच्या समर्पण आणि संशोधन क्षमतेमुळं प्राचार्य CV रमण यांनी महिलांनाही IISc मध्ये प्रवेश देण्याचा शेवटी निर्णय घेतला, आणि हे शक्य झालं ते कमला सोहोनी यांच्यामुळं. यानंतर त्यांना UK च्या कॅम्ब्रिज विद्यापीठात फ्रेडरिक जी हॉपकिन्स प्रयोगशाळेत काम करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं, जिथे त्यांनी वनस्पतींच्या उतींचा अभ्यास केला. बटाट्यांवरील संशोधनातून त्यांनी सायटोक्रोम सी या एन्झाईमचा शोध लावला, जो वनस्पती, मानव आणि प्राण्यांच्या पेशींमध्ये आढळतो आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये आवश्यक भूमिका बजावतो. या विषयावरील त्यांचा प्रबंध 14 महिन्यांत पूर्ण झाला आणि कमला सोहोनी यांनी PhD ही मिळवली. PhD मिळाल्यानंतर कमला या 1939 मध्ये भारतात परतल्या, आणि तेव्हा 1947 दरम्यान तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या सूचनेनुसार कमला यांनी नीरा या पेयावर काम केलं. नीरा हे पेय म्हणजे विविध प्रजातींच्या ताडीच्या झाडांच्या फुलांमधून काढलेला रस. त्यांना या पेयात विटॅमिन ए, विटॅमिन सी आणि लोहाचं लक्षणीय प्रमाण आढळलं. नंतरच्या अभ्यासात तर असं दिसून आलं की आदिवासी समुदायातील कुपोषित किशोरवयीन मुलं आणि गर्भवती महिलांच्या आहारात नीरा या पेयाचा एक स्वस्त पूरक म्हणून समावेश केल्यानं आरोग्यात लक्षणीय सुधारणा झाली. आणि याच विषयावरील त्यांच्या कार्यासाठी कमला सोहोनी यांना राष्ट्रपती पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं. मित्रांनो, यासोबतच कमला

0: महत्वपूर्ण भूमिका कमला सोहनी यांनी बजावली. आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम युववाणी, तुमची मैत्रीण संपदासोबत. मित्रांनो, आता ऐकूया वेद विश्वाचा ही मालिका आपला मित्र समर बोबडे याच्यासह. दाही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संग दिला सुमधुर गीतांच्या, मग चला घेऊया वेद विश्वाचा.
1: हॅलो, हाय आणि नमस्कार माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी समर बोबडे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या वेद विश्वाचा या मालिकेत हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, देशातील विदेशातील विज्ञान, अंतराळ, क्रीडा, शिक्षण आणि विकास या क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी घेऊन मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या वेद विश्वाची. मित्रांनो, जागतिक स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान बदल आणि अंतराळ संशोधन या विषयावर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. अनेक देश आता ग्रीन एनर्जी आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट वर भर देताना दिसत आहेत. मित्रांनो, भारताच्या अंतराळ मोहिमांना जागतिक स्तरांवर मोठं महत्व मिळत असून युरोपातील अनेक देश भारतासोबत स्पेस कोलॅबोरेशन वाढवताना दिसतात. अलीकडेच स्वीडनने भारताच्या व्हेनस मिशनमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून नॉर्वेनेही इस्रोसोबत स्पेस कॉर्पोरेशनसाठी करार केला आहे. मित्रांनो, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इस्रोने आदित्य L1 मोहिमेतील माहितीवर संशोधन करण्यासाठी भारतीय वैज्ञानिकांना निमंत्रण दिलं आहे. सूर्याचा अभ्यास करणाऱ्या या मोहिमेमुळे स्पेस सायन्स क्षेत्रात भारताची ताकद आणखी वाढताना दिसते आहे. तसेच इस्रोच्या युविका 2026 या उपक्रमाद्वारे शालेय विद्यार्थ्यांना स्पेस सायन्स बद्दल प्रेरित केलं जात आहे. मित्रांनो, देशभरातील तरुणांमध्ये विज्ञान आणि संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा मानला जातो. दरम्यान चंद्रयान 3 या जागतिक स्तरावर सर्वोच्च स्पेस सायन्स पुरस्कार मिळाल्याची अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. या यशामुळे भारताची अंतराळ क्षेत्रातील ओळख आणखी मजबूत झाली आहे. मित्रांनो, राजकीय क्षेत्रातून एक महत्वाची बातमी म्हणजेच देशात विकास, उद्योग आणि रोजगार निर्मितीवर भर देण्याबाबत केंद्र आणि विविध राज्य सरकारांकडून अनेक घोषणा केल्या जात आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडील उद्योग प्रदेशातील महाराष्ट्राला उद्योग आणि गुंतवणुकीसाठी अधिक सक्षम बनवण्यावर भर दिला आहे. राज्यात नवीन टेक्नॉलॉजी पार्क्स, डाटा सेंटर्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स वाढवण्याबाबतही त्यांनी भूमिका मांडली आहे. दरम्यान निवडणूक प्रक्रियेमध्ये भारताने मोठा विक्रम केल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. लोकशाही प्रक्रियेमध्ये युवकांचा सहभाग वाढताना दिसतो आहे. मित्रांनो, क्रीडा क्षेत्रातून एक महत्वाची बातमी म्हणजे भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट यांना एशियन गेम सिलेक्शन ट्रायल्समध्ये सहभागी होण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. या निर्णयाचं क्रीडा विश्वातून स्वागत करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्रातील ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेमध्ये अनेक युवा खेळाडू चमकत असून राज्यात स्पोर्ट्स कल्चर अधिक मजबूत होताना दिसत आहे. मित्रांनो, भारतातील डिजिटल इकॉनॉमी वेगाने वाढत असून AI स्टार्टअप्स आणि टेक्नॉलॉजी आधारित उद्योगांना मोठी चालना मिळत आहे. देशातील अनेक शहरांमध्ये स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि मेट्रो एक्सपान्शनवर भर दिला जातो आहे. नागपूर सारख्या शहरांमध्ये अर्बन डेव्हलपमेंट आणि इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट्समुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. तसेच DRDO आणि स्पेस टेक्नॉलॉजी संबंधित क्षेत्रांमध्येही संशोधन वेगाने सुरू असून भारत डिफेन्स टेक्नॉलॉजीमध्ये आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे. मित्रांनो, शिक्षण क्षेत्रात प्रॅक्टिकल लर्निंग आणि टेक्नॉलॉजी बेस्ड एज्युकेशन वर भर दिला जात आहे. इस्रो आणि विविध वैज्ञानिक संस्थांकडून विद्यार्थ्यांसाठी वर्कशॉप्स, इनोव्हेशन प्रोग्राम्स आणि रिसर्च अपॉर्च्युनिटीज उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे युवकांमध्ये सायन्स, इंजिनिअरिंग आणि इनोव्हेशन विषयी आकर्षण वाढताना दिसत आहे. मित्रांनो, आजचं जग वेगाने बदलत आहे आणि या बदलत्या जगाशी जोडून राहण्यासाठी माहिती, विज्ञान आणि जागरूकता खूप महत्वाची आहे. अंतराळापासून राजकारणापर्यंत, क्रीडांपासून शिक्षणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात भारत नवनवीन उंची गाठताना दिसत आहे. तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे इथेच

0: थांबायची. आपण पुन्हा भेटूया नव्या ऊर्जेसह, नव्या बातम्यांसह. तोपर्यंत मी समर बोबडे तुम्हा सर्वांची रजा घेतो. नमस्कार.
1: दा ही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संगतीला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया मित्रांनो, आताच आपण वेध विश्वासा ही मालिका ऐकलीत आपला मित्र समर बोबडे याच्यासह. आता ऐकूया तरुणाई ही मालिका. यात आपण ऐकूया मल्लखांबपटू निनाद दीक्षित याची स्वर्णिमा कमलवार हिनं घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार मित्रांनो, आजच्या तरुणाई या मालिकेत मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, तरुणाई या मालिकेत आज आपण राष्ट्रीय मल्लखांबपटू आणि वीरांगण संस्थेचा सहसंस्थापक आपला युवा मित्र निनाद दीक्षित याच्याशी बातचीत करणार आहोत. निनाद, तुझं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
3: खूप खूप धन्यवाद.
2: आपला आजच्या चर्चेचा विषय मल्लखांब हा आहेच, तर आपण सुरुवातीला सगळ्यांना हे जाणून घ्यायला आवडेल की ह्या प्रवासाची सुरुवात कशी झाली.
3: माझ्यासाठी मल्लखांबाची सुरुवात ही माझ्या शालेय जीवनातनं झाली. आणि साधारण 5वीत असताना मी हा खेळ सुरू केला. आमच्या शाळेत मल्लखांब असल्यामुळे तिथे मुलांचा सराव असायचाच चालू, आणि तो पाहून स्वाभाविक त्या खेळाकडे आकर्षण झालं. आणि मग असंच मधल्या सुट्टीत एकदा मी पण खेळून पाहिलं. त्यावेळी आमच्या सरांच्या निदर्शनास मी आलो की हा चांगला मल्लखांब खेळतोय, याला आपल्या टीम मध्ये घ्यायला हवं. तर मग त्यांनी सांगितलं की रोज संध्याकाळी प्रॅक्टिसला येत जा. आणि मग तेव्हापासून तो आमचा सराव सुरू झाला. तिथून शाळेपासून मुळतः या खेळाची सुरुवात झाली.
2: तू ज्या वेळेला पहिल्यांदा मल्लखांबावर चढलास त्यावेळेला मनात काय भावना होत्या?
3: उत्सुकता होती. आणि एक जरा मल्लखांबावर चढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक जरा थोडीशी, तुम्ही त्याला थ्रिल असा शब्द जो वापरता किंवा थोडीशी एक भीती असते. कारण बरेचदा काही खांब उंच असतात आणि आपल्याला त्याचा सराव नसतो, गुळगुळीत असतात. त्याच्यावर कसं ग्रीप करायचं, त्याच्यावर कसं चढायचं, त्याच्यावर जे एलिमेंट करायचे ते कसे करायचे, आपली ग्रीप सुटली तर काय होईल, तर ही भावना मनात असतेच. आणि तीच खरी मजा पण असते की मल्लखांब प्रत्येक क्षणाला तुमच्या समोर चॅलेंज असतो. म्हणजे तुम्ही कितीही तयार खेळाडू असाल तरी तुम्ही साध्यातल्या साध्या एलिमेंट मध्ये सुद्धा फॉल होऊ शकता आणि चुका करू शकता. तर हे कारण माहिती असतंच प्रत्येक खेळाडूला, तर त्यामुळे एक जरा स्वाभाविक भीती असते. आणि जर ती भीती ओव्हरकम करून तो एलिमेंट केला तर आनंदही असतो.
2: पण या सगळ्याचा सराव कसा करतोस तू?
3: याचा सराव आता बघा, याच्यात मी जेव्हा सुरू केलं तेव्हा नागपुरामध्ये याचं जरी मल्लखांब त्यापूर्वी अनेक शाळांमध्ये होतं, पण ज्यावेळी मी हा खेळायला घेतला तेव्हा नागपुरात मला वाटतं फक्त केशवनगर शाळेत हा मल्लखांब खेळला जायचा. आणि नागपुरातला एक सेंटर पॉइंट शाळेत मल्लखांब खेळला.
2: कुठल्या सालची गोष्ट आहे ही?
3: साधारण 2010-10 दरम्यान वगैरे.
2: ओके.
3: 2009-10 दरम्यान. तर त्यावेळी हे दोनच ठिकाण असल्यामुळे आणि खेळ तसा नामशेष होऊ लागला होता नागपूर शहरात, खेळाडू कमी होते. आणि मग त्यामुळे तेवढा विकसित पण नव्हता, म्हणजे चांगल्या मॅट्स नव्हत्या, चांगले साधन सामग्री नव्हते, चांगलं प्रशिक्षण पण नव्हतं. म्हणजे शाळेचं प्रशिक्षण हे शाळेतले क्रीडा शिक्षक जेवढं शिकवतील तेवढं असायचं. क्रीडा शिक्षकांना 10 खेळ सांभाळायला असायचे, तर प्रत्येक वेळी तुमच्याकडे तसं लक्ष की डेडिकेटेड मल्लखांब कोच सारखं ते देऊ शकत नसायचे. तर त्यावेळी तर असं होतं की जायचं आणि आपण जेवढं पाहिलंय मुलं आपले सिनियर्स करतायत तेवढं करायचं. पण नंतर नंतर जेव्हा खेळात इंटरेस्ट वाढायला लागला तर हे लक्षात आलं की आपण याला अजून तंत्रशुद्ध पद्धतीने शिकलं पाहिजे. आणि मग यासाठी मी मुंबईला गेलो, काही 2-3 महिने तिथे सराव केला.
2: अच्छा.
3: तिथल्या काही कोचेसच्या संपर्कात राहिलो. त्यानंतर अधिक चांगले जे खेळाडू आहेत त्यांच्यासोबत संवाद राहिला की हे एलिमेंट कसे करतात, ते एलिमेंट कसे करतात. त्यानंतर मला या खेळाची काय प्रोसेस असते हे साधारण हा खेळ सुरू केल्यानंतर 3 वर्षांनी कळलं की मल्लखांब खेळायचा म्हणजे मल्लखांब ऍक्च्युअली तुम्हाला जर तुम्ही 1 तास सराव करत असाल तर 20 मिनिट मल्लखांब करायचे. हा, तुम्हाला 40 मिनिट त्या मल्लखांबवर प्रॅक्टिस करण्यासाठी जे व्यायाम आवश्यक आहेत ते करायचे असतात. म्हणून 15-20 मिनिट मल्लखांब आणि बाकी पूर्ण वेळ हा तुमचा मैदान व्यायामावर असला पाहिजे हे तेव्हा कळलं. त्यानंतर जर तुम्हाला 3 तास, 2 तास सराव करायचा, एक ऍथलीट म्हणून सराव करायचा असेल तर मग न्यूट्रिशन तुमचं तसं असलं पाहिजे, तुमची स्लीप रिकव्हरी तशी असली पाहिजे. तर मग या सगळ्या गोष्टी तंत्रशुद्ध पद्धतीने कशा करायच्या हे नंतर नंतर कळ.

0: गेलं, जेव्हा जेव्हा थोडंसं एक्सपोजर मिळतं, बाहेर जातो, बाहेरच्या स्पर्धकांना भेटतो, त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की यांची तयारी ही तशी नाहीये जशी आपल्यासारखी, यांची तयारी खूप चांगली आहे. तर मग या तयारी मागचं काय कारण आहे? आम्हाला पहिले ती जादू वाटायची की अरे हे मुंबईचे खेळाडू म्हणजे काय काहीच्या काही कमाल करतात, हे कसं, हे शक्यच नाही, हे अमानवी आहे. पण मग नंतर लक्षात आलं की ही प्रोसेस आहे, ही काही, ही कुठली जादू नाही आहे, ही कुठली अशी गोष्ट नाही आहे की जी असाध्य आहे. ती साधता येऊ शकते, पण त्या ते साधायला एक निर्धारित साधना पण आहे. माझ्याकडे जे कोणी पालक पण येतात की मलखांब शिकवायचंय मुलांना, तर आम्ही त्यांना ते सांगतो की हा खेळ असा नाहीये की तुम्हाला प्रत्येक म्हणजे पहिल्या दिवसापासून चुरशीचा वाटेल, तुम्हाला कबड्डी पहिल्या दिवशीपासून चुरशीची वाटते, कारण कोणाला तरी आउट करणे, कोणाला तरी हे आहे आपल्याला स्पर्श करून वापस येणे, ती लाईन क्रॉस करणे, या सगळ्या गोष्टी आहेत. तर ती चुरस आहे क्रिकेटमध्ये, ती चुरस आहे की चौकार, षटकार, हे विकेट, या सगळ्या घेतल्यावर त्या माणसाला एक एका क्षणात आनंद मिळतो. तसं मलखांबमध्ये नाहीये, मलखांबमध्ये एक इलिमेंट शिकायचं तर 2 महिन्यांची प्रोसेस आहे. तुम्ही 2 महिने त्या प्रोसेसमध्ये जाता आणि मग एक दिवस तुम्हाला तो आनंद जो एक विकेट घेतल्यावर मिळालेला असतो तो 2 महिन्यांनी मिळतो. तर तसा एक साधनेचा प्रकार असल्यामुळे आणि ही साधना असते हे 3 वर्षांनी आम्हाला कळलं आणि आता तेव्हापासून ही कंटिन्युअस चालू आहे साधना, आताही चालू आहे.
1: तू आता म्हणालास की मुंबईला गेल्यानंतर तुझ्या समोर एक खूप नवीन विश्व उभं झालं, सो त्याबद्दल जरा डिटेल मध्ये सांगू शकलास तर.
0: बघा, इथून आम्ही जेव्हा म्हणजे माझ्या बाबांनी मला म्हटलं की तू मुंबईला, म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की सगळ्यात चांगलं मलखांब कुठे शिकवला जातो, तर म्हटलं मुंबईला सगळ्यात चांगले खेळाडू आहेत, तिथे नक्कीच चांगलं शिकवलं जाऊ शकतं. मग मी तिथे गेलो आणि तिथे एक प्रबोधन स्पोर्ट्स म्हणून हे होतं, तिथे मी बाबांनी मला एनरोल केलं आणि तिथे माझे सर आहेत मंदार आसेगावकर आणि तन्मय आसेगावकर सर म्हणून, तर त्यांनी मला हा खेळ पहिले समजावून सांगितला की कसा असतो, काय असतो, याची प्रोसेस काय असते. आणि त्यांनी मला मग महत्वही असं सांगितलं की जर तुम्हाला आता एखादा एक एलिमेंट शिकायचा आहे मलखांबवर करणारा, एक प्रकार तुम्हाला शिकायचा आहे आणि त्या प्रकारामध्ये तुमच्या पोटाची ताकद लागते, म्हणजे तुमची कोर स्ट्रेंथ लागते, तर मग त्या कोर स्ट्रेंथ साठी कोणत्या एक्सरसाइजेस करायच्या. आता कोर स्ट्रेंथच वाढवायला 10 एक्सरसाइज असतील, पण या 10 पैकी नेमकी तुला या एलिमेंट साठी कोणती करायची, त्या एलिमेंट साठी कोणती करायची आणि त्या एलिमेंट साठी कोणती करायची हे निर्धारित करणे. जसं आमच्या याच्यात एक एलिमेंट आहे शोल्डर प्लँक, तर त्याला शोल्डर प्लँक म्हटल्यावर निश्चितच आपल्याला लक्षात येतं की शोल्डर इन्व्हॉल्व आहे, पण जितकं शोल्डर इन्व्हॉल्व असतो त्यात तितकंच तो प्लँक होल्ड करण्यासाठी तुमचं कोर एंगेज असतं, कारण तुमची लोअर बॉडी तुमच्या पोटाने तुम्हाला थांबवून ठेवायची असते. तर हा सेन्स पहिले आम्हाला नव्हता, आम्हाला असं वाटायचं की शोल्डर प्लँक म्हणजे काय, तर शोल्डरची ताकद वाढवा.
1: अच्छा,
0: हा म्हणजे तुम्ही शोल्डर्सचे एक्सरसाइज करा. पण मग नंतर लक्षात आलं की नाही, हे करायचंय तर असं केलं पाहिजे. तुम्हाला जर हँड स्टँड करायचंय तर हो बरोबर आहे, शोल्डर्सची स्ट्रेंथ असली पाहिजे, तुमच्या हातांमध्ये क्षमता असली पाहिजे, पण त्या छोट्याशा खांबावर तुम्ही हँड स्टँड उचलणार कसे आहात, तो प्रेस हँड स्टँड करायचा असेल तर तुमच्या लोअर बॅकमध्ये, तुमच्या ग्लूट्समध्ये, तुमच्या कोरमध्ये किती स्ट्रेंथ असली पाहिजे आणि ती पर्टिक्युलर पोझिशन कशी आपल्याला एकापासून दुसऱ्यावर शिफ्ट करायची आहे, ही प्रोसेस मला मुंबईत शिकायला मिळाली. आणि मग ती तिथे शिकल्यानंतर त्यांनी मला हे सांगितलं की तू अशीच प्रोसेस नागपूरला पण शिकव सगळ्यांना, म्हणजे जो प्रत्येक खेळाचं बेसिक असतं की पहिले वॉर्मअप होतं, स्ट्रेचिंग, बेंडिंग, कंडिशनिंग, मग तुम्ही तो जो खेळ खेळता तो खेळ खेळता आणि मग त्यानंतर तुम्ही स्ट्रेंथ एक्सरसाइज आणि मग कुलिंग डाऊन वगैरे या सगळ्या, हा हे एका प्रकारचं प्रत्येक खेळाचं गणित असंच असतं. पण हे आम्हाला माहिती नव्हतं, कारण आम्ही 6वी 7वीत होतो आणि आम्हाला हे याची कल्पना नव्हती, मलखांब खेळायचं म्हणजे आपली लंगोट जांगी घातली की मलखांबवर चढलं असं होतं. पण त्यानंतर ही प्रोसेस मला मुंबईत लक्षात आली की आपल्याला या प्रोसेसने जायला लागतं आणि ही प्रोसेस साधारण 1.5 तास आपला घेत असते.
1: अच्छा,
0: हा, तर असं एकंदरीत मुंबईत शिकायला मिळालं.
1: मल्लखांब खेळताना प्रचंड कमालाची फ्लेक्झिबिलिटी लागतेच, तू आता म्हणालाच, तसंच एकाग्रता सुद्धा लागते, पेशन्सही लागतो, तर मग हे सगळं डेव्हलप करायला तू काय केलं?
0: बघा, प्रत्येक एलिमेंटची वेगळी तयारी असते. जसं मी तुम्हाला आता उदाहरण दिलं की मला जर हँड स्टँड करायचं आहे तर माझं चित्त जर एकाग्र नसेल तर ते करता नाही येणार. तुमच्या श्वासांचं सुद्धा गणित त्यात तुम्हाला बसवावं लागतं. तुम्ही कसाही श्वास घेऊ शकत नाही, तुम्हाला कधी घ्यायचंय कधी सोडायचंय हे लक्षात घ्यावं लागतं. आणि जसं आता तुम्ही होल्ड करून आहात हाताच्या भारावर, तेव्हा तुम्ही जोरजोरदार असा श्वास घेऊ शकत नाही. तुम्हाला बॅलेन्स ठेवायला तेवढं एकाग्र चित्त लागतं, तुम्हाला एका ठिकाणी बरोबर शांतपणे पाहावं लागतं. आणि हे ते करता करता येतं. फ्लेक्झिबिलिटी

0: विषय असा असतो की जर मला 1-5 शिरासन करायचं असेल, म्हणजे मानेत पाय घालायचा असेल मलखांवर बसून, तर तो मला खाली घालता यावा पहिले, आणि कारण वर तर बसायचंय तर वर बॅलेन्स करून मग ते करायचंय.
1: बरोबर.
0: तर त्यामुळे खाली ग्राउंडवर त्याची आधी प्रॅक्टिस जास्त केली जाते. आणि आमचं जे स्ट्रेचिंग बेंडिंगचा जो पार्ट असतो वॉर्म अप झाल्यानंतर, त्यात आम्ही ते सगळं कव्हर करत असतो की आम्हाला ज्या ज्या एलिमेंट्सची तयारी करायची त्याची स्ट्रेचिंग बेंडिंग आम्ही आधीच आमची ग्राउंडवर करत असतो. तर स्ट्रेचिंग बेंडिंग तिथे होऊन जातं. पेशन्स वगैरे तर तुम्हाला तो करता करता तो डेव्हलप होतो.
1: हा.
0: आणि एकाग्रता सुद्धा, म्हणजे याच्यात असं आहे, मला क्रीडा भारतीचे अखिल भारतीय सहमंत्री होते प्रसन्नजी हरदास, त्यावेळी ते आमच्या जेव्हा मैदानावर आले त्यांनी एक छान गोष्ट मला सांगितली की निनाद, तू एकही खेळाडू असा नाही पाहणार जो मोठ्या स्तरावर खेळ खेळतोय आणि तो हुशार नसेल. हा, तू कोणाचंही उदाहरण घे, तू धोनीचं उदाहरण घे, तेंडुलकरचं उदाहरण घे, कोहलीचं उदाहरण घे, इकडे सुनील छेत्रीचं उदाहरण घे, किंवा कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही खेळाडूचं उदाहरण घे, तो तुला हुशारच दिसेल. आणि त्यावेळी ते एक लक्षात आलं की एक तर तुम्ही खेळ खेळता खेळता हुशार होता, किंवा जो हुशार असेल त्याला एक तो एज असतो की तो खेळाला नीट समजू शकतो, कारण स्पून फीडिंग एका स्तरापर्यंत तुमचा कोच करत असतो की असा असा एलिमेंट बसवून देणे, हे कर, हे रुटीन कर. एका वेळेनंतर तुम्हाला तुमचं रुटीन ठरवायचं असतं. तुमची बॉडी प्रत्येक गोष्टीला कसं अडॉप्ट करते, जसं तुम्हाला लिहून दिलं असेल की तुला चणे खायचे आहेत, आता चणे तुम्हाला सूट करतायत नाही करतायत हे तुमच्या शरीरात तुम्हाला कळतं. लहान मुलं तितके फारसे बोलत नाही तर त्यांचं चालून जातं, पण एकदा साधारण जसं 12वी नंतर मुलं हे झाले, तयार झाले, की मग त्यांना लक्षात येतं की हे मला पचतं किंवा हे मला पचत नाही, हे म्हणजे ते दूध मला चालतं किंवा नाही चालत, आणि मग तेव्हा त्यांच्याकडे पर्याय असतात. तर त्यावेळी जो व्यक्ती जास्त चांगल्याने ते हँडल करेल तो त्या खेळामध्ये जास्त पुढे जाण्याची शक्यता असते.
1: फ्युचर प्लॅन्स विषयी काय सांगशील?
0: ज्या खेळासोबत संलग्नित आहे त्या खेळासोबत संलग्नित राहायचं आहे. माझी कायम ही अशी कंप्लेंट राहिली आहे माझ्या पूर्वीच्या खेळाडूंना, संघटकांना आणि मल्लखांब प्रेमींना घेऊन की मल्लखांब जितका असा तळहाताच्या फोडासारखा तुम्ही जपायला हवा होता तो जपला नाही, किंवा त्याच्या अवतीभोवती असं एक वातावरण तयार नाही झालंय की या खेळातले लोक याच खेळात राहतील जास्त वेळ, आणि त्यामुळे हे माझ्या पुढच्या जनरेशननी म्हणू नये हे कायम माझ्या डोक्यात राहिलंय. त्याचसाठी विरांगण संस्था सुद्धा आम्ही सुरू केली.
1: अच्छा.
0: आणि त्यानंतर आता आम्ही स्वास्थ्यम स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमी सुद्धा सुरू केलेली आहे, त्याच्या माध्यमातून सुद्धा आम्ही मल्लखांब प्रशिक्षण केंद्र सुरू केलेलं आहे. तर त्यामुळे आम्ही चांगले प्रशिक्षण केंद्र जिथे चांगल्या सुविधा, चांगले कोचेस असतील आणि चांगल्या सुविधा म्हणजे खरंच नागपूर शहरात किंवा विदर्भात नसतील अशा चांगल्या सुविधा, जसं आता आमच्या विरांगण संस्थेत तीनही ऍपरेटर्स आहेत, आमच्या लहानपणी ते नसायचे. आता आम्ही जी संस्था सुरू केली तर तीनही ऍपरेटर्स आहेत, क्रॅश मॅट्स आहेत, चांगल्या फ्लोअर मॅट्स आहेत, तर ती सगळी सोयीसुविधा दिली. आणि जेव्हा तुम्ही चांगल्या सोयीसुविधा देता तेव्हा पालक येऊन तुम्हाला फीस पण चांगली देतात, फीस पण चांगली देतात, तुमचे कोचेस चांगले त्यातनं अर्न करू शकतात, त्यातनं पैसे कमवू शकतात. मॉनिटायझेशन आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: कोणत्याही खेळामध्ये आता आपल्याकडे ना एक असा भाव असतो की सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात जो माणूस काम करतोय त्यांनी पैसेच घेऊ नये, म्हणजे व्याख्याता आहे का तर पैसेच घेऊ नये. अरे तू संगीत नाही, तू क्लासेसचे पैसे कशाला घ्यावे, तू तुझ्या गुरूंकडनं तर फुकट शिकला ना, असा एक थोडासा भाव असतो की हे या गोष्टीला खूप चांगलं मानलं जातं की नाही तो हे आहे पण तो पैसे नाही घेत. माझं असं मत आहे की संस्कृती असेल, सांस्कृतिक खेळ, सांस्कृतिक विषय हे तेव्हा चांगल्याने जपल्या जातील जेव्हा त्या क्षेत्रात कार्यरत लोकांना त्याचा आर्थिक मोबदला सुद्धा मिळेल. हा, म्हणजे त्यांना जर आता मला मल्लखांब खेळायचं आहे किंवा मल्लखांबचा संघटक व्हायचंय किंवा खेळाडू व्हायचंय किंवा प्रशिक्षक व्हायचंय, आणि जर मल्लखांब प्रशिक्षक म्हणून जर मी उदरनिर्वाह करू शकत नसेल तर मग मी या खेळात फार काय टिकूच शकणार नाही.
1: बरोबर.
0: ठीक आहे. पण या खेळातनं सुद्धा प्रशिक्षकांचा उदरनिर्वाह होऊ शकतो, इथल्या संघटकांचा होऊ शकतो, इथे जे क्लब्स काढतात त्यांचा होऊ शकतो. हे जेव्हा तुम्ही सिद्ध करता तेव्हा तो खेळ चांगल्याने वाढतो. आणि मला कुठेतरी वाटतं की ते मुंबईने चांगल्या पद्धतीने केलं की मुंबईत प्रशिक्षक काबर तयार झाले इतके चांगले, कारण तो जर सेशन घ्यायला जातोय तर त्याला पर सेशन त्याचे पैसे मिळत आहेत. आपल्या इथे काय अपेक्षा असते की नाही नाही जा तू खेळ टिकव, खेळ टिकव कसा, त्याला किमान पेट्रोलचा खर्च लागणार आहे, तो त्याचा वेळ देतोय, या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. तर आम्ही या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या एक मॉडेल तयार केलं की या खेळाला जर आपल्याला टिकवायचं असेल तर या पद्धती

0: पद्धतीने जावं लागेल. कुचेसला पण, संघटकांना पण, प्रशिक्षकांना, सगळ्यांना डोक्यात घेऊन सगळ्यांच्या परीने हा खेळ असा विन विन सिच्युएशन असली पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही एक चांगलं स्वास्थ्यमचं पण प्रशिक्षण केंद्र तयार केलंय, चांगलं विरांगणचं पण केलंय आणि छान त्या मागे उत्तम काम चालू आहे.
1: तुझ्या पुढच्या सगळ्या वाटचालींसाठी नागपूर आकाशवाणीतर्फे तुला खूप खूप शुभेच्छा. आणि तू वेळात वेळ काढून आलास आणि आपल्या सगळ्या युवा श्रोत्यांशी इतक्या छान गप्पा मारल्यास त्याबद्दल मी तुझे खूप खूप आभार मानते. थँक्यू सो मच.
0: धन्यवाद.
1: चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात तरुणाई या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार. मित्रांनो, आताच आपण तरुणाई या मालिकेत मल्लखांबपटू निनाद दीक्षित याची स्वर्णिमा कमलवार हिनं घेतलेली मुलाखत ऐकली.

मित्रांनो, आताच आपण तरुणाई ही मालिका ऐकलीत आपला मित्र समर बोबडे याच्यासह. मित्रांनो, आता वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आजच्या युगवाणी कार्यक्रमाचे निर्मिती सहाय्य अतुल साखरकरे यांचं, तर सादर करते होते डॉक्टर विजय सिंग राजपूत. तर मित्रांनो, भेटूया पुन्हा आपल्याच आवडत्या युगवाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत संपदाचा नमस्कार.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून प्रसारित होणाऱ्या बातम्या आम्ही सहक्षेपित करू.

श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया मामा भाचे चित्रपटातील जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं, एन दत्ता यांनी संगीतबद्ध केलेलं, जगदीश खेबुडकर यांचं हे गीत.

0: कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत शारीरिक आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी योग याविषयी डॉक्टर सोनल कुलकर्णी यांची मुलाखत. नमस्कार कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, योग ही एक प्राचीन पद्धत आहे ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. कामाच्या ठिकाणी तणाव कमी करण्यासाठी आणि शारीरिक आजार टाळण्यासाठी योग अत्यंत फायदेशीर आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना वेगवेगळ्या शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यातून मुक्त होण्यासाठी योगाची कशी मदत होते हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे डॉक्टर सोनल कुलकर्णी यांना. डॉक्टर सोनल कुलकर्णी या होमिओपॅथी तज्ज्ञ, आहार तज्ज्ञ, योग शिक्षिका तसंच मुद्रा चिकित्सक म्हणून गेल्या 20 वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर इथं कार्यरत आहेत. डॉक्टर सोनल कुलकर्णी, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार स्मिता.
0: डॉक्टर सोनल, सध्या औद्योगिक क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे, पण त्याच्यामधून जो काही त्यांना ताणतणाव आहे किंवा शारीरिक व्याधींना सामोरं जावं लागतं आहे, ह्या सगळ्यासाठी योग त्यांना कसा मदत करू शकतो? बरं,
1: ज्या वेळेस औद्योगिक क्षेत्राचं विस्तृतीकरण चालू आहे त्याचबरोबर त्याच्यातले आव्हानं दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यात जर आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जर पाहिलं तर रोज सकाळी उठून जी आपली धावपळ असते आणि दिवसभर कामाचा तणाव असतो आणि बऱ्याच जणांचा झोप होत नाही किंवा हे सगळे तणाव असतात, तर की योग हा तुमचा फक्त सोबती नाही तर योग हा एक संजीवन म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच काम करू शकतं. जिथे आपण आजारांना केवळ बरं करण्यासाठी नाही तर आजारांना लांबच ठेवण्याचं आपण काम करू शकतो.
0: डॉक्टर, पण त्याचप्रमाणे इतर क्षेत्रात जसं काही बांधकाम क्षेत्र आहे, शेतीच्या याच्यात काम करणारे लोक आहेत, ह्या शारीरिक श्रम करणाऱ्या व्यक्तींना योग आणि प्राणायाम किती उपयुक्त ठरू शकतो? बरं,
1: प्रत्येक क्षेत्रामध्ये योगाचं महत्व आहे. जसं की आता बांधकाम असो, शेती व्यवसाय असो किंवा इतरही ज्याच्यामध्ये शारीरिक श्रम भरपूर आहेत तिथे नक्कीच योग हा आपल्याला मदत करू शकतो. कारण ज्यावेळेस आपण योग योग्य पद्धतीने निवडतो त्यावेळेस जो स्नायूंवरती येणारा रोजचा तणाव आहे, शारीरिक थकवा आपण ज्याला म्हणतो, त्याचबरोबर दिवसभर काम केल्यानंतर येणारा मानसिक थकवा आहे, या सर्वांना परतवून लावणारा जर कोणी एक सुंदर सोबती असेल तर योग आणि त्यांची आसनं आहेत, प्राणायाम पण श्वसनाचे जे आपण व्यायाम आहेत. पण नक्कीच प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांना शारीरिक श्रम आणि मानसिक

0: श्रम ही भरपूर आहे, तिथे योग आणि प्राणायाम नक्कीच मदत करू शकतो स्मिता।
1: तर मग ह्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या दैनंदिन जीवनशैलीचा त्यांच्या सांधे, स्नायू आणि श्वसन संस्थेवर कसा परिणाम होत असतो?
0: योग इतकं प्राचीन शास्त्र आहे, हे जसं महर्षी पतंजलीनी प्रत्येक अबालवृद्ध सर्वांसाठी खूप सुंदर गोष्टी सांगितलेल्या आहेत। ज्यावेळेस कामाचा तणाव आहे तर त्याची आपल्याला सुरुवातीला लक्षणं आपल्या शरीरावरती दिसायला लागतात, जसं सकाळी झोपेत न उठल्यानंतर उठण्याची इच्छा न होणं, त्यानंतर शरीर आखडतं, त्यानंतर आपल्या शरीराची स्नायूंची क्षमता हळूहळू मंदावत जाते आणि कालांतराने त्याचं रूपांतर कुठल्या तरी व्याधीमध्ये होतं। तर ह्यांची जे लक्षणं आहेत आपण सुरुवातीलाच जर का ओळखली, हा सगळ्यात मेन महत्वाचा मुद्दा आहे। म्हणून आम्ही सांगतो की सकाळी तुम्ही योग आसनं जर केली, त्यानंतर जर का काही ताण क्षमता वाढवणारे स्नायूंचे व्यायाम जर केले, फुफ्फुसांचे क्षमता वाढवणारे जर का काही प्राणायाम केले, तर नक्कीच तुमचा जो दिवस

0: महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून आम्ही सांगतो की सकाळी तुम्ही योग आसनं जर केली, त्यानंतर जर का काही ताण क्षमता वाढवणारे स्नायूंचे व्यायाम जर केले, फुफ्फुसांचे क्षमता वाढवणारे जर का काही प्राणायाम केले, तर नक्कीच तुमचा जो दिवस आहे तो एक ऊर्जा देणारा तुमचा दिवस पूर्ण जाऊ शकतो. स्मिता
1: डॉक्टर, आता काही क्षेत्रांमध्ये असं असतं की त्या व्यक्तींना बराच वेळ उभं राहावं लागतं किंवा जड वजन उचलावी लागतात, यामुळे होणाऱ्या हाडांचं जे दुखणं असतं तर ते कमी करण्यासाठी मग कोणती आसनं उपयुक्त ठरू शकतात? बरं,
0: सर्वात आधी तर उभं राहण्यामुळे तुमच्या स्नायूंवरती ताण पडणार आहे, मणक्यांवरती ताण पडणार आहे, त्याच्यानंतर पायांवरती दीर्घकाळ उभं राहिल्यानंतर सूज येणं, आणि त्यानंतर व्हेरिकोज वेन्स नावाचा जो एक प्रकार आहे त्या सगळ्या तणावाचं रूप मॅटवरती न करता त्याला तुम्ही तुमच्या आहारामध्येही घेऊन जा असं सांगण्यात आलेलं आहे. तर नक्कीच तुमचा आहार जर का पोषक असेल तर त्यामध्ये तुम्हाला नक्कीच कंबरदुखी आणि हे सगळे जे काही आव्हानं त्यांना सामोरं जावंच लागणार नाही. आणि वजन उचलल्यामुळे जे काही स्नायूंना तुमच्या हानी होते ती हानी आपण टाळू शकतो. स्मिता,
1: डॉक्टर, आता तुम्ही कंबरदुखीबद्दल बोलला तर मग कंबरदुखी आणि मणक्याच्या तक्रारींसाठी मग कोणती योगासनं उपयुक्त आहेत? बरं,
0: कंबरदुखीसाठी सगळ्यात प्रामुख्याने तर ताडासन तर आहेच आहे, त्याच्यानंतर आपण कटीचक्रासनाचा एक प्रामुख्याने उल्लेख इथे करतो कारण आपला जो मणक्यांचा भाग आहे त्याला संपूर्ण आपण पीळ देण्याचं काम करत असतो. कटीचक्रासनामध्ये तुमची मान, पाठ, कंबर आणि पाय हे सर्वच त्याच्यामध्ये पूर्णपणे रिलॅक्स होत असतात. दुसरं, मर्कटासनाचा एक संच असतो, तो मर्कटासनाचा संच करू शकता. त्याच्यानंतर सेतुबंध आसन, तुम्ही प्रामुख्याने ह्याला अजिबात टाळू नका. जर तुम्हाला कंबरदुखी आहे तर सेतुबंधासन हे तुमच्यासाठी एक खरोखर वरदान आहे. स्मिता,
1: डॉक्टर सोनल, आपण बघतो की कामगारांना सततच्या कामाच्या ताणामुळे खांदे, मान, मनगट यावर ताण येत असतो, तर हा ताण कमी करण्यासाठी कोणते सोपे योग अभ्यास आहेत की जे ते करू शकतील?
0: योग सुरुवात करण्याच्या आधीही एक सूक्ष्म व्यायाम नावाचा एक प्रकार असतो, महिलांनी तर हा नक्कीच करावा. कारण ज्यावेळेस आपला जो ताण शरीरामध्ये साठत आहे तो वात ह्या स्वरूपात साठत असतो स्मिता, तर त्याचं निर्मूलन करण्यासाठी सूक्ष्म व्यायाम जसे छोटे छोटे सांधे आहेत आपले, जसे की बोटं आहेत, मनगट आहे, मान आहे, खांदे आहेत, पायांची बोटं आहेत, पायांची जी काही स्नायू आणि पायांची जी काही सांधे आहेत त्यांच्या मंद हालचाली जर आपण केल्या तर त्यांचा तणाव पूर्ण कमी होतो आणि नक्कीच आपल्याला एक ऊर्जा तिथे बघायला मिळते. त्यामुळे तिथलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतो. नेहमी सबब दिली जाते की आमच्याकडे वेळ नाही आहे. प्रामुख्याने महिला वर्ग असो किंवा कामगार बंधू असतील त्यांची मुख्य सबब ही असते की माझ्याकडे वेळ नसतो. योगसूत्र लिहिताना सगळ्यात आधी अथ योग अनुशासनम, म्हणजे अनुशासन, जर तुमच्या लाईफमध्ये तुम्ही थोडंसं डिसिप्लिन आणलं तर कुठलीही गोष्ट मला नाही वाटत असाध्य आहे. तुम्ही जर 7 ते 8 मिनिटं सोपे व्यायाम करण्यासाठी जर काढू शकलात तर तुमच्या शरीरामध्ये रोग कुठलाही बळावणार नाही याचं मी नक्की शाश्वती देऊ शकते. सूक्ष्म व्यायामांना विस्तृत करायचं झालं तर मानेच्या ज्या हालचाली आहेत त्या योग्य पद्धतीने श्वासांच्या सोबत करणं आवश्यक आहे. त्यानंतर खांद्यांना गोलाकार पद्धतीने फिरवणे, मनगट जे आहे गोलाकार सरळ आणि उलट पद्धतीने फिरवणे, त्यानंतर पायांची जी काही सांधे आहेत त्यांच्या हालचाली आहेत, बोटांच्या हालचाली आहेत, सोबत जर का आपण कटीचक्रासन असे जे सोप्या पद्धती जर का आपण केल्या तर नक्कीच तणाव मुक्त आपण होऊ शकतो आणि तुमचे आखडणार नाही स्नायू. जर का तुम्ही रेग्युलर पद्धतीने जर का आपण गोलाकार आणि सोप्या पद्धतीने जर तुम्ही स्नायूंना मुव्हमेंट केली तर तुम्ही तिथे आखडणार नाही.
1: डॉक्टर, औद्योगिक क्षेत्र म्हटलं की त्याच्यामध्ये धूर आहे किंवा या रासायनिक पदार्थांचा एक वास आहे, तर ह्या सगळ्यांना ह्या कामगारांना सामोरं जावं लागतं, तर त्यातून त्यांना ज्या काही व्याधी उत्पन्न होतात तर त्यासाठी कोणते प्राणायाम म्हणा किंवा कोणते योगासनं उपयुक्त ठरू शकतील?
0: ज्यावेळेस ह्या धुळींचे कण, रासायनिक जे काही पदार्थ आहेत नाका आणि तोंडाद्वारे आपण घेत असतो शरीरामध्ये, ते श्वासनलिकेद्वारे आपल्या फुफ्फुसांमध्ये साठत असतात. काही कालांतरानंतर त्यांचं जे काही परिवर्तन आहे, फुफ्फुसांचे आजार आहेत, त्याची सुरुवात छोट्या छोट्या आजारांपासून होते. जसं की तुम्हाला रोगप्रतिकार शक्ती सुरुवातीला कमी जाणवेल, रोगप्रतिकार शक्ती कमी आहे असं आपण जर दुर्लक्ष केलं त्याच्याकडे, वेळेवरती त्याचा प्रबंध नाही केला, तर त्याचं परिमार्जन न्यूमोनिया, लंग कॅन्सर, दमा, श्वास लागणे, हृदयविकार, वजन वाढणे, परत त्याच्यानंतर मनावरती. हठयोगामध्ये एक सुंदर श्लोक आहे, जेव्हाही श्वास

0: त्यांचा प्रश्न येतो, त्यावेळेस हठयोगामध्ये सांगितलेलं आहे की चले वाते चले चित्तम निश्चले निश्चलम भवेत, म्हणजे तुमचा श्वास आणि तुमचं मन हे इतकं जोडलेलं आहे, जेवढा तुमचा श्वास दीर्घ तेवढं तुमचं मन शांत असतं. आणि त्या पद्धतीने उलट आहे, जर तुमचा श्वासच नीट नाहीये तर तुमच्या मनामध्ये तणाव अँझायटी डिप्रेशन झोप न लागणे, म्हणजे हा धूर हा जो परिणाम आहे हा फक्त शारीरिक न राहता हा मानसिक पातळीवरती पण आपल्याला बघायला मिळतो. यावरती उपाय आहेत, जिथे श्वसनाची गती आपली कमी करता येईल असं दीर्घ श्वसन, जे तुम्ही मोकळ्या हवेत करणं आवश्यक आहे. सकाळी ज्यावेळेस तुम्ही उठता त्यावेळेस तुमचे प्रातविधी झाल्यानंतर तुम्ही मोकळ्या हवेमध्ये हे प्राणायाम करणं आवश्यक असतं. त्यामध्ये दीर्घ श्वसन आहे, अनुलोम विलोम, कपालभाती, त्याचप्रमाणे लंग रिहॅबिलिटेशन एक्सरसाइजेस म्हणतो त्याला, छाती जिथे प्रसरण पावते आहे ती प्रसरण पावल्याने तुमच्या फुफ्फुसांवरती पण त्याचा परिणाम होतो. तो सकारात परिणाम कसा होतो, तुमची छाती प्रसरण पावणारे जे काही आसनं आहेत, जसं उदाहरण घ्यायचं झालं तर उष्ट्रासन आहे, भुजंगासन आहे, ह्या आसनांमुळे काय होतं, आपल्या ज्या फुफ्फुसांना आहे भरपूर प्रसरण पावण्याची एक तिथे संधी मिळते, त्यामुळे ते ऑक्सिजन इनहेलेशन भरपूर करतात, प्राणवायू भरपूर प्रमाणात येतो आणि त्याचा परिणाम असा होतो की मन शांत होतं. त्याच्यानंतर आपलं कार्बनचं जे काही उत्सर्जन आहे ते वेगाने, गॅशियस एक्सचेंज ज्याला म्हणतात, ते वेगाने होतं. जो काही इम्प्युअर तिथला वायू आहे तो वेगाने शरीराबाहेर जातो, म्हणजे आपल्या फुफ्फुसांची शुद्धी तिथे होत असते. फक्त कार्बन डायऑक्साइड नाही, जी धूळ आणि जी रसायनं तुमच्या फुफ्फुसांमध्ये साठली जात आहेत दिवसेंदिवस, त्याचं सुद्धा आपण उत्सर्जन तिथे करू शकतो.
1: मग की ज्यांना दम लागतोय किंवा श्वास घेण्याला त्रास होतोय, तर अशा व्यक्तींनी योग करताना मग काय काळजी घेणं गरजेचं आहे? बरं,
0: मला इथे काय करावं ह्यापेक्षा काय करू नये हे नमूद करणं जास्त आवश्यक वाटतं स्मिता, कारण बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की योग करायचा आहे तो खूप तीव्र गतीने करायचा आहे, खूप सारी आसनं करायची आहेत, खूप साऱ्या फास्ट एक्सरसाइजेस करायच्या आहेत. असं न करता तुम्हाला दम लागण्याचा त्रास होतो आहे किंवा इतरही श्वासांचे विकार आहेत, तर तुम्ही सगळ्यात आधी ज्या फास्ट केल्या जाणाऱ्या एक्सरसाइजेस आहेत, योगासनं करतो किंवा जलद गतीने जी काही व्यायामाचे प्रकार आहेत, ती टाळणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्यानंतर तुम्ही ह्या सगळ्या प्रकारांकडे एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून हळूवार पद्धतीने, थोडासा तुम्हाला कालावधी लागला त्याच्यात तरी हरकत नाही, आपण पाहिलं की फुफ्फुसांची प्रसरण होण्याची क्षमता वाढवण्याचे ज्या काही व्यायाम पद्धती आहेत किंवा ज्या काही सूर्यनमस्कार आहे जसं की, त्यानंतर बरेच काही आपण त्याच्यामध्ये योगासनही करू शकतो प्राणायामही करू शकतो. पण ह्या सगळ्यांपेक्षाही जलद गतीने तुम्ही काही गोष्टी न करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे स्मिता. त्यामध्ये एका प्रमाणापर्यंत कपालभाती हे करू शकतात. ज्यांना खूप जास्ती श्वास लागतो त्या व्यक्तींनी कधीही भस्त्रिका किंवा असे जे प्राणायाम आहेत जिथे तुमची अत्याधिक ऊर्जा पणाला लागलेली असते, ते प्राणायामांचे प्रकार टाळणं खूप आवश्यक असतं. तुम्ही सावकाश करणं हेच खूप आवश्यक आहेत.
1: डॉक्टर, कामगारांना फक्त शारीरिकच त्रास असतो असं नाही तर त्यासोबतच त्यांना आर्थिक म्हणा किंवा कौटुंबिक ताण देखील बऱ्याच प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. मग अशा वेळी या ताणाचा मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो बरं, आणि यामध्ये योगाची कशी मदत होते? मग
0: भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, योग कर्मसु कौशलम. ज्या वेळेस आपण काम करतोय, काम करत असताना तुम्ही अत्याधिक तणावपूर्व न करणं हे सगळ्यात आधी खूप महत्वाचं आहे. काम करत असताना तुम्ही त्याचा आनंद घेणं, त्या कामाला सुद्धा तुम्ही सकारात्मक दृष्टीने आणि एन्जॉय करून करणं आपण जे म्हणतो. पण ह्या सगळ्यांमध्ये जसं की आपल्या मनावरती परिणाम होतोय, अनिद्रा आहे किंवा अँझायटी आहे, असं जर का चिडचिडेपणा आहे, काम करत असताना तुम्ही शांत राहणं सकारात्मक राहणं हे तर आवश्यक आहेच आहे. त्याशिवाय जो काही परिणाम आपल्याला त्या तणावाने झालेला आहे तो आपण टाळू शकतो. त्याचं संपूर्ण निर्मूलन करत असताना ध्यान पद्धती मी इथे विशेष करून अधोरेखित करेल. मानसिक तणाव जर असेल, श्वसनाचे जे काही व्यायाम आहेत प्राणायाम आहेत त्याबरोबर ध्यानाचा जर का अवलंब केला, ध्यानामध्ये सुरुवातीला तुम्ही शांतपणे बसणे, तुमचे जे काही मोबाईल किंवा जे काही स्क्रीन आहेत त्या सगळ्या तुम्ही जर टाळून सकाळी तुम्ही ताज्या हवेमध्ये एक 10 मिनिटं फक्त ध्यानाचा सराव केला किंवा तुम्ही झोपण्यापूर्वी जर हा सराव केला तर मानसिक तणाव जो काही आपल्या शरीरावरती मनावरती आला आहे किंवा त्याचं व्याधीत रूपांतर झालं आहे तर त्यात सुद्धा फरक जाणवतो.

0: अस्मिता, ते मला पूर्वी खूप जास्त दमा आणि सर्दीचा स्वतःला खूप जास्त त्रास होता. बरीच औषधं उपचार करूनही त्यात फरक पडत नव्हता. मी रेग्युलर योगा प्राणायाम सुद्धा करत होते, पण मला ह्याच्यामध्ये आमूलाग्र बदल जर जाणवला तर तो केवळ ध्यानामुळे जाणवला. योग ही एक त्रिसूत्री आहे, त्याच्यामध्ये आसन, ध्यान आणि प्राणायाम हे तीनही अंग त्याच्यामध्ये अविभाज्य आहेत. स्मिता, जेव्हा मनाचा प्रश्न येतोय तेव्हा ध्यान पद्धती स्वीकारत असताना एक आसन तुम्ही निवडावं. तुम्ही जर का खाली बसू शकत नाही, बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की ध्यान हे फक्त खाली बसून किंवा पद्मासनात केलं जातं, असं काहीही नाही. जे काही तुम्हाला कम्फर्टेबल असेल असं आसन घ्यावं आणि त्याच्यावरती 10 मिनिटं बसून पाठीचा कणा सरळ ठेवून श्वासांवरती लक्ष केंद्रित करावं. श्वासांवरती लक्ष केंद्रित करत असताना हळूहळू आपल्याला असं लक्षात येतं की आपलं मन शांत होत आहे, मनामध्ये विचार येत आहेत, पण हरकत नाहीये, तुम्ही त्याला हळूहळू टाळू शकतो. आणि आपल्याला असं लक्षात येतं की हळूहळू आपली एकाग्रता वाढायला लागते. स्मिता, त्याचं रूपांतर असं होतं की आपल्याला झोप शांत लागते. आणि हा थेंबे थेंबे तळेसाची असा प्रकार आहे. पहिल्याच दिवशी जर कोणी म्हणाले की मला जर ध्यान व्हायला पाहिजे तर असं होणार नाही. नियमित सरावाने हे साध्य होत. कमीत कमी आठवड्यातनं 5 दिवस आपण ध्यान केलं पाहिजे आणि किमान 10 मिनिटं ध्यान केलं पाहिजे. ओम उच्चारण हे अतिशय सुंदर ध्यान पद्धती आहे. भ्रामरी तुम्ही जर का केलं, आता रिसेंट खूप रिसर्चेस आहेत स्मिता ज्याच्यामध्ये सांगितलंय की एक भ्रामरी जरी केलं तर आपलं अल्फा स्टेट ऑफ माइंड म्हणजे जे ब्रेन वेव्स आहेत त्यामध्ये एवढे तरंग अनुभवायला मिळतात, म्हणजे मन शांत करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. स्मिता,
1: डॉक्टर अतिश्रम करणारे व्यक्ती आहेत तर त्यांना दिवसभराच्या श्रमानंतर शरीराला आणि मनाला आराम देण्यासाठी तर संध्याकाळच्या वेळेला किंवा झोपेच्या आधी अशी शांततेने करण्यासारखी असणं काय आहे?
0: मी त्याला बेड टाईम रुटीन म्हणत असते, बेड टाईम रिच्युअल म्हणत असते. म्हणजे जसं की आपण दिवसभराच्या थकव्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी एक 10 मिनिटाचं रुटीन आपण जर का सेट केलं तर त्यामध्ये काही आसनं आपण करू शकतो. म्हणजे ध्यानाला बसण्यापूर्वी जर तुम्ही ही आसनं केली आणि ध्यान केलं तर अतिशय सुंदर तुम्हाला झोप लागू शकते. त्या आसनांमध्ये प्रामुख्याने मला असं वाटतं की ताडासन नक्की करायला पाहिजे, ज्याच्याने संपूर्ण शरीरावरचा ताण कमी होतो. स्मिता, वृक्षासन हे एक आसन असं आहे जे नक्कीच प्रत्येकाने करायला पाहिजे. आणि 100% तुम्ही सेतुबांधासन करून जर झोपलात, सेतुबांधासन म्हणजे आपण जमिनीवरती सरळ झोपून कमरेचा भाग आपण उचलत असतो, हे 3 आसनं केले आणि 1-5 ते 10 मिनिटं ध्यान केलं, पलंगावरती बसून न करणं हे लक्षात ठेवणं जरुरी आहे. कारण ज्यावेळेस आपण जमिनीवरती बसून किंवा चेअरवरती बसून करतो त्यावेळेस आपलं मन थोडंसं जागृत असतं आणि जागृत अवस्थेत मध्येच ध्यान करणं आवश्यक असतं. तर हे 10 मिनिटाचं रुटीन करून खूप जास्त फायदा होऊ शकतो. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही जेव्हा उठाल तर तुम्ही म्हणाल नक्कीच अरे मला आज कमी तणाव जाणवतोय, सकाळी उठल्यानंतरही फ्रेश वाटते. सकाळचा जो काही योग अभ्यास आहे त्याच्यापासून जर सुरुवात केली तर दिवसभर तुमचा ताणतणाव कमी होईल. योगासनं जर केले तर झोपही शांत लागेल. स्मिता, काही निवडक प्राणायाम आपण रात्रीच्या आपल्या रुटीनमध्ये इन्क्लूड करू शकतो. प्रामुख्याने तिथे दीर्घश्वसन, त्याच्यानंतर पूरक, रेचक आणि कुंभक ही प्राणायामाचा जो प्रकार आहे तो आपण निश्चित करावा. अनुलोम विलोम हा प्रकार इथे करू शकतो. टाळण्यासारखे जर प्राणायाम म्हटलं तर रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही कपालभाती, भस्त्रिका, बंध आणि पोटांची स्नायू जिथे कामाला लागतात असे कुठलेही प्राणायाम रात्री न करणंच योग्य ठरतं.
1: डॉक्टर, आता मधल्या वेळेत की जेव्हा त्यांना ब्रेक असतो त्या पिरियडमध्ये त्यांनी काही करता येतील अशी काही आसनं आहेत का बरं की ज्याच्यामुळे त्यांना मानसिक आणि शारीरिक ताण कमी होण्यास मदत होईल?
0: ज्यावेळेस हा बसण्याचा आपला कामाचा प्रकार आहे तर त्यावेळेस आपण डेस्क योगा म्हणतो आपण त्याला. तुम्ही बसल्या बसल्या सांध्यांच्या हालचाली करू शकता हळूवार पद्धतीने, गोलाकार पद्धतीने, जसं की पायांच्या हालचाली करू शकता. काही वेळा उभं राहूनही तुम्ही ताण क्षमता वाढवणारे व्यायाम प्रकार आहेत, योगासनं आहेत, ते करू शकता. त्याच्यामध्ये उभं राहून आम्ही मार्जरासन प्रकार सांगतो, ज्याच्यामध्ये तुमचं जे काही खांदे आहेत त्यांना आपण प्रसरण पावण्यासाठी मदत करत असतो. त्यामुळे खांद्यांवरती पाठीवरती आलेला तणाव, त्याच्यानंतर आपला श्वासही थोडासा अनियमित झालेला असतो तो श्वासही त्याच्याने नियमित होतो. हे जर छोटे छोटे आपण आसनं केली, उभं राहून मार्जरासनामध्ये तुम्ही फक्त एवढं करू शकता सुरुवातीला की उभं राहायचं आहे सरळ समस्थितीमध्ये आणि हाताची घडी घालायची आहे मागच्या बाजूने. फक्त एवढं केल्याने आपले खांदे प्रसरण पावतात आणि जो तणाव आलेला आहे पूर्ण तो नीट होतो आणि तुमचा श्वासही सुरळीत चालायला लागतो. तर हा प्रकार तर प्रत्येक जण करू शकतं. आपल्या पायाच्या पिंढऱ्यांना आम्ही सांगत असतो की हे तुमचं दुसरं हार्ट आहे, आपलं रक्ताभिसरण व्यवस्थित ठेवण्यासाठी त्यांचं खूप मोठं योगदान असतं. तर पायांचे ज्या पिंढऱ्या आहेत त्यांना आकुंचन पावणं आणि प्रसरण पावणं ह्याला आम्ही सोलियस

0: पुशअप असं म्हणतो. सोलियस पुशअपचा फायदा तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण सुद्धा रेग्युलेट करतं आणि नक्कीच तुमचं रक्ताभिसरणही व्यवस्थित करतं. दिवसभराचा तुमचा जो काही ऑक्सिजनचा पुरवठा आहे तो सुरळीत होतो, श्वास तुमचा व्यवस्थित होतो. एक वेळ आपण फिक्स करू शकतो, जसं जेवणानंतर 1 ते 1.5 तासानंतर. हे पिंढऱ्यांचे जर व्यायाम आपण केले, पिंढऱ्यांना फक्त तुम्ही टाचा उचलून त्यांना आकुंचन आणि प्रसरण पावण्याचा जर प्रकार केला, त्याचा परिणाम म्हणजे ओव्हरऑल बॉडीमध्ये मिळेल. आणि शिवाय आपण बाकीचे मानेचे खांद्यांचे जे सूक्ष्म व्यायाम आहेत तेही आपण इथे करू शकतो. आपण जे काही आतापर्यंत सर्व व्यायाम प्रकार, योगासन आणि श्वसनाचे व्यायाम पाहिले, हे सगळ्यांसाठीच उपयुक्त आहेत. पण खास करून महिला वर्गासाठी, जसं की लॉंग सिटिंग आवर्समुळे कमरेचा भाग जो आहे तो आखडून जातो, पोटाचे स्नायू स्थूल आणि सैल पडायला लागतात हळूहळू, त्याचा परिणाम असा होतो की पोट सुटायला लागतं, तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी सेतू बांधासन केल्याशिवाय झोपू नये. सकाळ आणि संध्याकाळ हे नक्की करावं, तर त्यांचे हॉर्मोनल बॅलन्सही व्यवस्थित राहणार आहे, त्यांची कंबर आणि पोट ह्याचा सुद्धा तणाव कमी होणार आहे आणि पोटाचे स्नायू जे सैल पडत चाललेले आहेत ते सुद्धा पडणार नाहीत. दुसरं तर भद्रासन आपण ज्याला म्हणतो, भद्रासन म्हणजे बटरफ्लाय, खाली बसून तुम्ही दोन्ही पायांची तळवे जोडून सरळ बसणे थोडा वेळ, हा सकाळ संध्याकाळ तुम्ही प्रकार करू शकता. त्यामुळे नक्कीच तुमच्या पोटाकडे रक्तप्रवाह वाढतो आणि महिलांना नक्कीच फायदा होतो त्याच्यामध्ये. गर्भवती महिलांनी मार्गदर्शनाखालीच केला पाहिजे असं सांगेल मी स्विता.
1: डॉक्टर, आज तुम्ही एक आहार तज्ज्ञ म्हणून देखील काम करता, तर ह्या सगळ्यांसाठी योग्य आहार कसा राहील त्याबद्दल काय सांगाल?
0: आपल्याला ऊर्जा देणारा आहार घेणं खूप आवश्यक आहे. जो धावपळ करणारा वर्ग आहे ना, त्यांचा जेवणाचा वेळ 5 मिनिटाचा असतो, म्हणजे ते खूप फास्ट जेवतात आणि न चावता गिळणे असा एक प्रकार होतो. त्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स पण खूप आपल्या शरीरामध्ये वाढत जातोय, तो जो की कारणीभूत आहे बऱ्याचशा आजारांना स्मिता. तर मी प्रामुख्याने इथे सांगेल की तुम्ही जेवा, कमी जेवा पण शांतपणे जेवा. त्याच्यानंतर पोषक आहारामध्ये जर का सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये पालेभाज्या असणं, फळं असणं, डाळी, कडधान्य, ड्रायफ्रुट्स आहेत, कार्बोहायड्रेट्स असणं, हे सर्वच आवश्यक आहे. एकच प्रकारचा आहार न घेता तुम्ही संतुलित आहार घेणं खूपच आवश्यक आहे. अथ योग अनुशासनम, हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. रोज योग नक्की अंगीकारावा, प्राणायाम आणि ध्यान हे नियमित करावं, पोषक आहार घेणं, एक रुटीन छान सेट करणं हे खूप आवश्यक आहे. कामगार बंधू आणि भगिनी ते जर का स्वस्थ राहिले तर त्यांचा एक योगदान आपल्या समाजामध्ये खूप मोठं आहे. त्यांनी स्वतः स्वस्थ राहणं हे तर आपला देश, आपला राष्ट्र हे स्वस्थ होण्यास मदत होईल आणि नक्कीच तो होईल जर का तुम्ही योग अंगीकारला.
1: डॉक्टर सोनल, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या कामगार बंधू भगिनींना त्यांचा ताणतणाव म्हणा किंवा शारीरिक मानसिक व्याधी ज्या काही आहेत, योग मार्गाने ते कसं दूर ठेवू शकतील हे सोप्या भाषेत समजावून सांगितलं, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.
1: शारीरिक आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी योग याविषयी डॉक्टर सोनल कुलकर्णी यांची मुलाखत आताच आपण ऐकलीत. बरेच श्रोते हो, कामगार सभा या कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: अशी अचानक आली।
1: प्रसाद कुलकर्णी यांचं गीत आपण ऐकलं, संगीतकार आणि गायक मिलिंद इंगळे। यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात, आकाशवाणी मुंबई, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या।
2: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे, अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार। पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते। आणि हुकुम सिंग ही
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर।
4: हर घर सूर्यघर।
5: यार कोई ऐसी लाइफ इंश्योरेंस पॉलिसी बताओ जिसमें कम प्रीमियम हो, बोनस भी अच्छा मिले और भरोसे वाला भी हो।
6: PLI है ना?
7: सरकारी कर्मचारी के साथ साथ सभी प्रोफेशनल, ग्रेजुएट और डिप्लोमा होल्डर्स ले सकते हैं PLI पॉलिसी का फायदा, और साथ में पोस्टल डिपार्टमेंट का भरोसा भी। अपने नजदीकी पोस्ट ऑफिस से आज ही संपर्क करें या लॉग इन करें indiapost.gov.in पर।

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्र सरकारकडे मागणी. आणि शैक्षणिक संस्थांच्या क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 आयआयटी मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज शांततेत मतदान झालं. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झालं. नाशिक मतदारसंघात 619 पैकी 618 मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला. नांदेडमध्ये 452 पैकी 451, अमरावतीमध्ये 451 पैकी 427, धाराशिव, बीड, लातूर मतदारसंघात 988 पैकी 983, तर भंडारा गोंदियामध्ये सर्वच्या सर्व 457 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. परभणी हिंगोली मतदारसंघात 466 पैकी 465, सांगली सातारा मतदारसंघात 895 पैकी 894, जळगावमध्ये 630 पैकी 616, सोलापूरमध्ये 616 पैकी 614, तर छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघात 637 पैकी 630 मतदारांनी मतदान केलं. नागपूर मतदारसंघात 98.44% मतदान झालं. मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, अहिल्यानगर आणि वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठका घेतल्या. उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सागरी पायाभूत सुविधा आदी विषयांवर या बैठकांमध्ये चर्चा झाली. भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे या बैठकांचं उद्दिष्ट होतं. मोदी यांनी सेंट गोबेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोट बेझेन यांची भेट घेतली. यावेळी हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर चर्चा झाली. सेंट गोबेनमुळे भारतात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. तर हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात भारत हा एक महत्त्वाचं उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं बेझेन म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी मिस्ट्रल एआयचे सीईओ आर्थूर मेंच यांच्यासोबतही बैठक घेतली. आपली कंपनी भारतीय भाषांवर काम करायला तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातली भागीदारी वाढवायला उत्सुक असल्याचं मेंच यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. सीएमए सीजीएमचे कार्यकारी अधिकारी रोडॉल्फ सादे म्हणाले की भारत हा हरित नौवहन क्षेत्रात झपाट्यानं प्रगती करत आहे. सीएमए सीजीएम कंपनी भारतीय जहाज बांधणी कंपन्यांसोबत मिळून एलएनजीवर चालणारी 6 जहाजं बनवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अल्स्टॉमचे कार्यकारी अधिकारी मार्टिन सायमन यांच्याशीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. रेल्वेच्या आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला गेला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज व्हीप जारी करत बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. उर्वरित 6 खासदारांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या संसदीय गटात फूट पडल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नागेश अष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दीना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाघचौरे यांचा समावेश आहे. या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या

0: बातमीत म्हटलं आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी पक्ष सोडल्याच्या निषेधार्थ आज वाशिम शहरात आंदोलन करण्यात आलं. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी केंद्र सरकारनं राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. गडचिरोलीतलं लोहखनिज उत्तम दर्जाचं असल्यानं ते महत्त्वाचं औद्योगिक आणि पोलाद उत्पादन केंद्र म्हणून विकसित होईल. या खाणींमधून 2030 पर्यंत 5 कोटी टन लोहखनिज उत्पादनाचं उद्दिष्ट ठेवलं आहे. पोलाद उद्योगासाठी राज्यात अनुकूल परिसंस्था असून यातून 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि लाखो रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे. लिलाव प्रक्रियेत उच्च प्रीमियममुळे अनेक खाणी व्यवहार्य राहत नाहीत म्हणून राज्य खनिज महामंडळानं त्या चालवल्या तर खनिज उत्पादन वेगानं होऊ शकेल असं फडणवीस म्हणाले. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी याबाबत सकारात्मकता दाखवली असल्याचं राज्य शासनाच्या पत्रकात म्हटलं आहे. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांवरचा मुंबईतला रोड शो हा इतिहासाची पुनरावृत्ती असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयानं मुंबईत आयोजित केलेल्या रोड शोच्या वेळी ते बोलत होते. या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी उपस्थित होते. गॅसिफिकेशनचा मुंबईतला इतिहास यावेळी मुख्यमंत्र्यांनी उलगडला. मुंबईत 1862 बॉम्बे गॅस कंपनीची स्थापना झाली होती. त्या काळात जे तंत्रज्ञान उपलब्ध होतं त्याचा वापर करून 450 किलोमीटर लांबीची गॅस पाईपलाईन सुरू केली होती. मुंबईच्या पथदिव्यांसाठी या गॅसचा वापर केला जात होता आणि 120 वर्ष ही पाईपलाईन सुरू होती असं फडणवीस यांनी सांगितलं. विकसित भारतासाठी ऊर्जा क्षेत्र महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले.
1: विकसित भारत की ओर जाने का रास्ता ये आत्मनिर्भर भारत की ओर से जाता है और विकसित भारत बनाने के लिए सबसे महत्वपूर्ण कोई चीज होगी तो एनर्जी सिक्योरिटी है. एनर्जी के क्षेत्र में आत्मनिर्भरता तैयार करना यही विकसित भारत का सबसे बड़ा कार्य है.
0: जागतिक पातळीवर शैक्षणिक संस्थांचा दर्जा दाखवणारी क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादी जाहीर झाली आहे. पहिल्या 200 शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतातल्या 3 संस्थांचा समावेश आहे. IIT दिल्ली 118 तर IIT मुंबई 134 क्रमांकावर आहे. IIT मद्रास 170 क्रमांकावर आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक मुष्टियुद्ध चषक स्पर्धेत भारताच्या मीनाक्षी हुडा हिनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. महिलांच्या 51 किलो गटात पोलंडच्या नतालियावर तिनं 5-0 असा विजय मिळवला. उद्या होणाऱ्या उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये मीनाक्षी, स्नेहा, प्राची आणि निखिल या 4 मुष्टियोद्ध्यांची गाठ आपापल्या प्रतिस्पर्ध्यांशी पडणार आहे. दैवी शक्ती असल्याचा दावा करून एका महिलेवर लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका भोंदू बाबाला आणि त्याच्या 7 साथीदारांना पुण्यात अटक करण्यात आली. त्यात 6 महिलांचा समावेश आहे. पुण्यात खराडी भागातल्या या बाबाच्या आश्रमाची झडती घेऊन पोलिसांनी विविध प्रकारची इलेक्ट्रॉनिक सामुग्री, 15 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने आणि 6.5 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. हवामान. गेल्या 24 तासात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, कोकण आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात वाढ झाली. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मुख्य

0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्र सरकारकडे मागणी आणि शैक्षणिक संस्थांच्या क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 मध्ये आयआयटी मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, अनेक जागतिक आव्हानांच्या सावटाखाली G7 शिखर परिषद नुकतीच फ्रान्समधल्या एव्हियन शहरात संपन्न झाली. रशिया युक्रेन युद्ध आणि मध्य पूर्वेतील तणाव यांसारख्या गंभीर आव्हानांच्या सावटाखाली पार पडलेल्या या परिषदेत जागतिक आर्थिक असंतुलन कमी करणं या मुख्य मुद्द्यावर उपस्थित देशांच्या प्रमुखांनी मंथन केलं. विशेष म्हणजे भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या परिषदेत जागतिक हिताचे आणि सागरी व्यापाराच्या सुरक्षेचे मुद्दे प्रभावीपणे मांडले. या परिषदेत नेमके कोणते महत्वाचे निर्णय झाले, जागतिक राजकारणावर त्याचे काय परिणाम होतील आणि भारताच्या दृष्टीनं या परिषदेचं महत्व काय, या संदर्भात आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अक्षय रानडे यांच्यासोबत केलेली चर्चा आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात ऐकणार आहोत.
1: नमस्कार सर, आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार.
1: सर, फ्रान्समधील एव्हियन शहरात नुकत्याच पार पडलेल्या G7 शिखर परिषदेची पार्श्वभूमी पाहता यंदाच्या परिषदेचं जागतिक राजकारणात नेमकं काय महत्व सांगाल? या परिषदेचं घोषवाक्य आहे की प्रमुख आंतरराष्ट्रीय आव्हानांना तोंड देण्यासाठी एकत्र काम करणं. तर या घोषवाक्याचा मतितार्थ थोडक्यात काय सांगाल?
2: एव्हियन मध्ये यंदाची G7 परिषद झाली ती दोन तीन कारणांसाठी महत्वाची ठरते. पहिलं म्हणजे एकंदरच जगातील सत्ता संतुलनाची रचना आता बदलताना दिसते. म्हणजे युक्रेनचं युद्ध असेल, पश्चिम आशियातील अस्थिरता असेल, किंवा बाजारातील अनिश्चितता असेल, किंवा इव्हन AI सारख्या तंत्रज्ञानामुळे होणारी जी काही स्पर्धा आहे, त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही परिषद झालेली आपल्याला दिसून येते. त्याच्यातले जे एजेंडा आहेत ते पण याच अनुषंगाने घेतलेले आपल्याला लक्षात येतात. दुसरं म्हणजे यावेळेचं जे अध्यक्ष म्हणजे फ्रान्स खरेदी अध्यक्ष होते, त्यांनी या परिषदेचा जो मूळ हेतू होता तो सांगितला की जागतिक असमानता कमी करण्यासाठीची ही परिषद आहे आणि भागीदारी आधारित विकास हा त्यांचा हेतू आहे, अशा याची परिषद त्यांनी केली होती. याचा एक स्पष्ट अर्थ असा आहे की G7 हा श्रीमंत देशांचा क्लब न राहता किंवा तेवढ्याच पुरतं सीमित न ठेवता तसं ग्लोबल साऊथलाही चर्चेच्या मध्यवर्ती आणण्याचा प्रयत्न या परिषदेत करण्यात आला असं आपल्याला म्हणता येईल. तुम्ही आता जे परिषदेचं घोषवाक्य म्हणाला की आंतरराष्ट्रीय आव्हानं एकत्र सामोरं जाण्याचं, याचा अर्थ सरळ आहे. म्हणजे आजच्या अनेक समस्या अशा आहेत ज्याला एकत्र सामोरे जाऊ शकत नाही. मग त्याच्यामध्ये हवामान बदल असेल, कर्ज संकट असेल, पुरवठा साखळी असेल, सायबर सुरक्षा असेल, दहशतवाद असेल किंवा अगदी न्यायापर्यंत सगळे प्रश्न असतील, सगळे आता सीमापार झालेले आहेत. त्यामुळे एकत्रितपणे सामायिक मानकं जोपर्यंत येत नाही किंवा सगळे राष्ट्र तोपर्यंत या प्रश्नांना एकत्रितपणे उत्तर देता येणार नाही किंवा जोपर्यंत संयुक्त जबाबदारी राष्ट्र घेत नाही तोपर्यंत या प्रश्नांना उत्तर देता येत नाही. याच्याच मागे कुठेतरी ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे राष्ट्राध्यक्षाखाली जी काही अमेरिकन अस्थिरता आहे किंवा त्यांच्याबद्दलची साशंकता ती पण आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेली दिसते आणि त्याही पार्श्वभूमीतून सगळ्या राष्ट्रांना एकत्र घेऊन या सगळ्यांना सामोरं जायचं हे देखील कुठेतरी त्याच्या मागे असावं असं मला वाटतं. ही जी G7 परिषद होती ती कुठेतरी कलेक्टिव्ह लीडरशिपची मागणी आणि त्याची एकंदर चाचणी ह्याच्यावर आहेत असं मला वाटतं.
1: तर G7 परिषदेत जागतिक अर्थव्यवस्था आणि शाश्वत विकासाच्या मुद्द्यांवर प्रगत राष्ट्रांनी कोणती ठोस धोरणं स्वीकारली आहेत?
2: जागतिक अर्थव्यवस्थेबाबत जर आपण बघितलं तर G7 राष्ट्रांनी काही महत्वाचे मुद्दे स्पष्ट केले. एक महत्वाचा म्हणजे आर्थिक सुरक्षेचा, ज्याच्यामध्ये फक्त GDPचा वाढ न बघता एकंदरच पुरवठा साखळी ज्याला आपण म्हणतो किंवा व्हॅल्यू चेन्स म्हणतो त्याला सुरक्षित ठेवणं आणि विशेषतः क्रिटिकल मिनरल्स आणि सेमीकंडक्टर सारख्या क्षेत्रात कुठल्या विशिष्ट देशांवरतीच अवलंबून न राहता त्याचं डायव्हर्सिफिकेशन करणं, त्याचं विविधीकरण करणं ह्याच्यावरती आपल्याला एक महत्वाचा जोर दिलेला दिसतो. दुसरा भाग ह्या परिषदेत आपल्याला समोर आणलेला दिसतात म्हणजे विकासाचा जो मॉडेल आहे त्यालाच काही प्रमाणात बदलण्याची इच्छा आपल्याला पुढे आलेली दिसते. म्हणजे यंदाच्या संयुक्त निवेदनात एड डिप्लोमसी कमी करून खासगी गुंतवणूक असेल, कर्ज शाश्वतता असेल किंवा जे काही भागीदार राष्ट्र आहेत त्यांची आर्थिक स्वावलंबनासाठी प्राधान्य गोष्टी करण्यासाठी बद्दलची मांडणी असेल या सगळ्या गोष्टींची त्याच्यामध्ये समावेश झालेला दिसतो. जी पारंपरिक दृष्ट जी मदत असायची त्याच्यापेक्षा जास्त म्युच्युअली बेनिफिशियल पार्टनरशिप कडे वळण्याचा प्रयत्न आपल्याला या परिषदेत पुढे आलेला दिसतो. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट शाश्वत विकास आपण म्हणतो, त्याच्यामध्ये हवामान बदलाच्या संदर्भातल्या गोष्टी असतील, नेट झिरो अर्थव्यवस्थेकडे जाण्यासाठीचे प्रयत्न,

0: किंवा त्याच्यासाठीचे व्यापारी धोरण असतील, कर सुधारणा असेल किंवा आर्थिक जे काही गुन्हे होतात या संदर्भातले कॉर्पोरेटच्या याच्यामध्ये त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठीचे प्रयत्न असतील, ह्या सगळ्या गोष्टी जरी परिषदेत बोलल्या गेल्या असल्या तरी एक गोष्ट आपल्याला थोडी लक्षात ठेवावी लागते, कारण ह्या सगळ्या गोष्टींना ऐकताना छान वाटत नेहमी हे जे प्रगत राष्ट्र आहेत त्या या विषयांबद्दल बोलत असतात, पण ग्लोबल साऊथला खरोखरच किती ह्या सगळ्या याच्यामध्ये स्पेस आहे किंवा किती फायनान्सेस मिळणार आहे ह्याच्यावर अजूनही त्याची क्लॅरिटी नाही आहे.
1: भारताच्या दृष्टीनं G7 परिषद महत्वाची मानली जाते आणि भारतानं या जागतिक मंचावर ग्लोबल साऊथ मधील देशांचं प्रतिनिधित्व केलंय, तर जागतिक निर्णय प्रक्रियेत केवळ आर्थिक मदतीऐवजी या देशांना समान हक्क आणि भागीदारी मिळायला हवी अशी भूमिका भारतानं मांडली आहे, काय सांगाल?
0: आपण जर का बघितलं तर या G7 परिषदेमध्ये भारत इन्व्हायटेड गेस्ट म्हणून होता, पण आपण जर का प्रत्यक्षात बघितलं तर एकंदर ग्लोबल साऊथचा प्रवक्ता म्हणून भारत तिथे गेला होता असं म्हणायला हरकत नाही. अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर भारताचा एक मुद्दा निश्चित आहे जो की त्यांनी ठामपणे मांडलेला आपल्याला दिसतो की एकंदरच ग्लोबल साऊथला फक्त आर्थिक मदत नकोय तर निर्णय प्रक्रियेमध्ये या पूर्ण ग्लोबल साऊथला समान जागा असावी अशा प्रकारची भूमिका भारताने घेतलेली आपल्याला दिसते. म्हणजे कर्जमाफी झालं किंवा विकास वित्त यावरची चर्चा करताना किंवा आफ्रिका एशिया लॅटिन अमेरिका यांचे हित केंद्रस्थानी ठेवून या सगळ्या भूमिका भारत मांडताना आपल्याला दिसतो. म्हणून ग्लोबल साऊथचं प्रवक्ता म्हणून या परिषदेमध्ये भारत पुढे गेलेला आहे निश्चित आहे. आणि मगाशी आपण जसं म्हणालो की G7 ची एकंदरच व्याप्ती काही प्रमाणात ग्लोबल साऊथकडे करण्याचा प्रयत्न या परिषदेत दिसला आणि म्हणूनच भारताची ही भूमिका पण काही प्रमाणात महत्वाची ठरते. मोदींनीचा विशेष हा एकंदर कर्जाखाली दबलेल्या विकसनशील राष्ट्रांच्या बाबत बोलताना सस्टेनेबल डेट सोल्युशन्सची मागणी केलेली आहे, कारण आपण बघतो की काही राष्ट्रांच्या कर्ज देण्याच्या काही पॉलिसीजमुळे अनेकदा वेगवेगळ्या राष्ट्रांना त्याचा त्रास झालेला आहे. तर सस्टेनेबल डेट सोल्युशन्स काय असू शकतात, त्याच्यानंतर खासगी गुंतवणुकींसाठी काय काय संधी असू शकतात, ह्या गोष्टींवरती भर दिलेला दिसतो. त्या दृष्टीने सगळ्या ग्लोबल साऊथचे पॉलिसीज डिझाईन करण्याची मागणी भारताने केलेली आहे. म्हणून भारताला इथे आपण एक ब्रिज स्टेट म्हणू शकतो. म्हणजे एका ठिकाणी G7 ते हे सगळे प्रगत राष्ट्र आहेत आणि दुसऱ्या बाजूला ग्लोबल साऊथ म्हणजे जे प्रगतीशील राष्ट्र आहे, भारत त्या दोघांमधला ब्रिज आहे असं म्हणायला हरकत नाही. दोघांची हित चिंता आणि भाषांमध्ये एकमेकांपर्यंत पोहोचवण्याची भूमिका आपण घेतलेली दिसून येते आणि ही या परिषदेची एक मोठी राजनैतिक कमाई आहे असं म्हणायला हरकत नाही.
1: नक्कीच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानव केंद्रित AI सर्वसमावेशकता आणि अर्थपूर्ण मानवी नियंत्रण यावर भर दिला या बैठकीमध्ये. AI विकासाचा पाया मानवी मूल्यांवर आधारित असला पाहिजे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे, काय सांगाल?
0: AI संदर्भातला सत्र हा या परिषदेचा एक त्यातला त्यात सगळ्यात फ्युचरिस्टिक भाग होता असं म्हणायला हरकत नाही. जिथे पंतप्रधानांनी आपली भूमिका खूप स्पष्ट मांडली आहे, त्यांनी मानव केंद्रित AI हा शब्द वापरून 2 ते 3 मुख्य मुद्दे अधोरेखित केले असं मला वाटतं. एक म्हणजे सर्वसमावेशकता असेल आणि सुरक्षितता आणि मानवी नियंत्रण पण, म्हणजे ह्या 3 गोष्टींवरती पंतप्रधान मोदींनी भर दिलेला आपल्याला दिसून येतो. त्यांची प्रामुख्याने 4 सूचना मांडलेल्या दिसतात. एक म्हणजे AI ला स्टेप बाय डिझाईनच करायचं, म्हणजे सुरुवातीपासूनच सुरक्षता आणि नैतिकता ही लक्षात घेऊन तंत्रज्ञान तयार करायचं, तो आफ्टर थॉट नसावा, म्हणजे डिझाईनच त्याचं सेफ असावं, ह्याच्याबद्दलची काही सामान्य मानकं असावी, त्याच्याबद्दलचे काही टेस्टिंग फ्रेमवर्क्स असावेत, काही रेग्युलेटरी फ्रेमवर्क्स असावेत, अशी सूचना देखील त्यांनी जागतिक पातळीवर केलेली दिसते. त्यांनी डीप टेक ह्या सगळ्या ह्याच्यामुळे जे की मिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन चालतो त्याच्याबद्दल सजग करण्याचं आवाहन केलेलं दिसतं. आणि सायबर फसवणूक असेल ह्याच्यावर देखील एक सामूहिक कारवाई व्हावी. त्याचबरोबर AIचं जी फळं आहेत ग्लोबल साऊथ पर्यंत पोहोचायला हवीत, याच्यावर देखील आग्रह मोदींनी केलेला आपल्याला दिसतो. मोदींचा जर का आपण बघितलं तर मूलभूत संदेश असा जाणून येतो की AI ही फक्त कॉर्पोरेट प्रॉफिट मिळवण्याची किंवा लष्करी स्पर्धेची साधनं नसून मानवाच्या क्षमता कशा यांनी वाढवता येतील किंवा मानवी प्रतिष्ठा कशी वाढवता येईल किंवा त्याचं रक्षण करता येईल आणि एकंदरच लोकशाही मूल्यांचा सन्मान करणारी AI व्यवस्था निर्माण व्हावी अशा प्रकारचं आव्हान आपल्याला मोदींनी केलेलं दिसतं.
1: G7 शिखर परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेली बैठक अत्यंत महत्वपूर्ण ठरली आहे आणि जागतिक राजकारणाच्या दृष्टीनं या भेटीचं एकूण महत्व आपण कसं अधोरेखित कराल?
0: मोदी आणि ट्रम्प यांची जी द्विपक्षीय बैठक झाली ती फक्त द्विपक्षीय बैठक असेल असं म्हणता येत नाही, त्याला 3 स्तरांवर बघायला हवं. पहिला म्हणजे एक तर भारत अमेरिका सामरिक संबंध असतो, ज्याला आता आपण ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणतो. जवळपास मला वाटतं 1.5 वर्षानंतर हे दोन्ही पुढारी एकत्र समोरासमोर भेटले, त्यामध्ये व्यापार सुरक्षा आणि पश्चिम आशियातील घडामोडींवर सविस्तर चर्चा निश्चितपणे झाली, तर त्या पार्श्वभूमीवरती ही बैठक महत्वाची ठरते. दुसरा स्तर म्हणजे थोडासा प्रादेशिक स्तर आहे, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने पश्चिम आशिया त्यात स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ संदर्भातल्या चर्चा असतील, सध्या अमेरिका इराण समीकरण किंवा प्रतिबंध आणि समुद्री सुरक्षेच्या प्रश्नांमुळे

0: हे संपूर्ण ऊर्जा बाजार जे अस्थिर झालेले आहे, ह्या पार्श्वभूमीवरती भारताने भारतीय समुद्री कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे करणं आणि आपली समुद्र आणि ऊर्जा सुरक्षा या दोन्ही गोष्टींना पुढे करणं हे महत्वाचं ठरतं. कारण याला एक पार्श्वभूमी आहे, म्हणजे भारतीय नागरिक काही आता एक हल्ल्यात गेली तर त्या पार्श्वभूमीवरती ही चर्चा अतिशय महत्वाची ठरते. आणि तिसरा स्तर म्हणजे एकंदरच जागतिक राजकारणाचा जो G7 सारख्या मंचावरती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि भारताचे पंतप्रधान एकत्र येऊन रूल बेस्ड ऑर्डर, मुक्त नौवहन आणि ग्लोबल साऊथ ही चर्चा करतात तेव्हा याचा संदेश चीन आणि इतर प्रादेशिक खेळूंनाही निश्चितपणे जातो. त्या थोडक्यात ही काही प्रमाणात किंवा फोटो अपडेट नव्हती तरी भविष्यात ह्या संबंधांना फक्त द्विपक्षीय पातळीवर नाही तर प्रादेशिक आणि जागतिक पातळीवरती कशा प्रकारची रचना आणि वाटचाल होईल ह्याचे महत्वपूर्ण विषय याच्यावरती निश्चितच बोलल्या गेले असतील. पण हे लक्षात घ्यायला हवं की एकंदर ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली काही प्रमाणात अमेरिकन परराष्ट्र धोरणाबद्दलची अनिश्चितता निर्माण झालेली आहे आणि त्याचा काही प्रमाणात भारताला देखील परिणाम भोगावे लागतात. ते पण कुठेतरी मेंटेन व्हावं, स्थिरता यावी किंवा निदान पुढे काय वाटचाल असेल याचा एक आराखडा पुढे यावा याच्यासाठी पण ही द्विपक्षीय चर्चा महत्वाची होती.
1: जी शिखर परिषदेच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक जागतिक नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा केली आणि या सर्व युरोपीय नेत्यांसोबतच्या बैठकींचा एकत्र परिणाम म्हणून बदलत्या जागतिक परिस्थितीमध्ये युरोपियन बाजारपेठेत भारतीय उत्पादनाची आणि सेवांची मक्तेदारी निर्माण होण्याच्या दृष्टीनं या सर्व बैठकांचं एकूण फलित आपण काय सांगाल?
0: युरोप भारताला आता एक विश्वसनीय लोकशाही भागीदार म्हणून अधिक गंभीरपणे बघू लागला आहे. इथे एक महत्वाचा घटक असा आहे की जसं मी मगाशी म्हटलं की ट्रम्पच्या काळात अमेरिकेच्या धोरणात येणारी टोकाची वळणं म्हणजे ती नेटोचा विषय असेल, व्यापार कराराचा विषय असेल, क्लायमेट फंडिंगचा विषय, वेगवेगळ्या विषयांमुळे युरोपला पण काही प्रमाणात याचा त्रास किंवा अडचण जाणवते. म्हणून युरोप पण डायव्हर्सिफिकेशनचा प्रयत्न करून पार्टनर्स त्यांचे डायव्हर्सिफाय व्हावे या प्रयत्नात आहे आणि इथे मात्र भारताची भूमिका खूप महत्वाची ठरते. कारण भारतासारखं मोठा बाजार असलेला आणि लोकशाही देश नैसर्गिकदृष्ट्या त्यांना युरोपला पर्याय वाटतो म्हणून ह्या चर्चा आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात. आताच्या काळात फ्रेंड शोरिंग हा एक कन्सेप्ट फार दयाच येतो ज्याच्यामध्ये पुरवठा साखळी तुम्ही अशा देशांमध्ये हलवता जे राजकीय दृष्ट्या आपल्याला विश्वासार्ह वाटतात. सरळ सरळ संदेश हा चीनकडे जातो म्हणजे चीनवरील अवलंबन हे काही प्रमाणात कमी करण्यासाठी युरोपियन राष्ट्र या प्रयत्नात आहेत. त्यात अमेरिकन अनिश्चितता जर का असेल तर त्या पार्श्वभूमीवरती भारत हा एक चांगला पर्याय म्हणून पुढे येतोय. मग ते फार्मा इंडस्ट्री असेल, ऑटो कंपनीज असतील, आयटी सर्व्हिसेस असतील, या सगळ्या ठिकाणी आपल्याला भारत एक महत्वाचा भागीदार युरोपसाठी पुढे येतो आणि त्या अनुषंगाने या चर्चा महत्वाच्या ठरतात. भारताला प्राधान्य भागीदार बनवण्यासाठी ही खूप मोठी ऐतिहासिक संधी आपल्याला निश्चितपणे आहे. म्हणजे अमेरिकेबद्दलची अनिश्चितता, चीनबद्दलची संभ्रमता आणि भारताचं स्थिर असणं हे या सगळ्या गोष्टी सध्या ऐतिहासिकदृष्ट्या एकाच वेळेस आल्या असल्यामुळे आपल्याला मोठी संधी डेफिनेटली आहे. युरोपला देखील ते महत्वाचं वाटतं आणि म्हणून हे म्युच्युअली बेनिफिशियल असल्यामुळे आपल्याला या वाटाघाटी वाढलेल्या दिसतात. मोदींच्या या भेटीत झालेल्या वेगवेगळ्या द्विपक्षीय चर्चांमधून व्यापार करार, इन्व्हेस्टमेंट करार, तंत्रज्ञानाबद्दलच्या भागीदारींबद्दलची चर्चा असेल, ह्या पुढच्या दशकामध्ये आपल्याला मेक इन इंडिया, मेड इन इंडिया किंवा मेड इन इंडिया फॉर युरोप अशा काही महत्वाच्या ट्रेंड पुढे येऊ शकतात. विशेषतः सेवा क्षेत्रामध्ये आणि डिजिटल पब्लिक गुड्समध्ये याचं अतिशय महत्वाचं योगदान असेल असं मला वाटतं. आणि म्हणून ह्या ज्या काही आता चर्चा आपल्याला झालेल्या दिसतात म्हणजे EU युरोपमधल्या राष्ट्रांबरोबर आणि EU बरोबर एकत्रित या अतिशय महत्वाच्या दृष्टीने बघायला हवं.
1: नक्कीच सर, पण G7 परिषदेसंदर्भात आणि या परिषदेमध्ये झालेल्या भेटी, चर्चा आणि करारांसंदर्भात सविस्तर माहिती आमच्या श्रोत्यांना दिली आहे, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स
1: आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण.
0: वेळ

0: कृषी विषयक कार्यक्रमाची
1: तेव्हा ऐकूया केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं
0: शेतकरी बांधवांसाठी सादर होणारा कार्यक्रम
1: किसान वाणी।

0: किसानवाणी ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं स्वागत. माधुरी केस्तीकरचा
1: आणि रश्मी कुंभारचा नमस्कार.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, आज आहे गुरुवार आणि आजच्या कार्यक्रमात आपण ऐकत असतो हॅलो किसान. तर आज हॅलो किसान मध्ये भात पिकावरील कीड रोग व्यवस्थापन याविषयी डॉक्टर पराग तुरखडे यांनी शेतकरी बंधू भगिनींच्या प्रश्नांना फोनवरून दिलेली उत्तरं आपण ऐकू शकणार आहोत. पण त्यापूर्वी जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडनं प्राप्त झालेला हा हवामानाचा अंदाज.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 18 व 19 जून रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची, तसेच 20 व 21 जून रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 17, 18, 19, 20 व 21 जून रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 21 जून पर्यंत कमाल तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 84 ते 85 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 52 ते 57 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 11 ते 14 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये 18 व 19 जून रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची, तसेच 20 व 21 जून रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 18, 19, 20 व 21 जून रोजी तुरळक ठिकाणी खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 21 जून पर्यंत कमाल तापमान 35 ते 37 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 71 ते 76 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 28 ते 33 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 12 ते 17 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये 18, 19 व 20 जून रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची, तसेच 21 जून रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 17, 18, 19, 20 व 21 जून रोजी तुरळक ठिकाणी खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 21 जून पर्यंत कमाल तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 23 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 63 ते 69 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 46 ते 50 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 13 ते 15 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. शेती सल्ला. उष्णतेमुळे पाण्याचा ताण पडू नये म्हणून पाण्याची उपलब्धता व पिकाची गरज लक्षात घेऊन पिकास संरक्षित पाणी देण्याची व्यवस्था करावी. फळे तसेच भाजीपाला पिकांमध्ये जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी आच्छादनांचा वापर करावा. पशुधन. जनावरांना त्यांच्या गरजेप्रमाणे स्वच्छ व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. दुपारच्या वेळी जनावरांसाठी पुरेशी सावलीची व्यवस्था करावी. उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी जनावरांच्या कोठ्यामध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. धन्यवाद.
0: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडनं प्राप्त झालेला आजचा हवामान अंदाज आताच आपण ऐकला.
3: सुनतो
4: मुझे क्या सुनाना चाहते हो? जो सुनाओ मेरी स्वतन को.
3: किसको?
4: अरे वही तुम्हारा मोबाइल फोन जिसे सुबह शाम दिन रात चिपके रहते थे और कहते थे किसान कॉल सेंटर से बातें हो रही है.
3: अच्छा ये बात है.
4: हाँ क्यों, क्या हुआ, अब बात नहीं होती क्या?
3: अब तो झट से बात हो जाती है.
4: ऐसा क्या?
5: हाँ, अब तो ज्यादा लाइनें और खास तकनीक के कारण खेती के माहिरों से तुरंत बात हो जाती है. और अगर कभी लाइन व्यस्त हो तो अपनी समस्या फोन पर रिकॉर्ड करा दो, वहाँ से फोन आ जाता है और समस्या की हल्का मैसेज भी आ जाता है. ये देखो.

0: आपका दोस्त किसान कॉल सेंटर।
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण। शेतकरी बंधू भगिनींनो, भात पिकाच्या वाढीच्या विविध अवस्थांमध्ये खोडकिडा, पानं गुंडाळणारी अळी, तपकिरी तुडतुडे यासारख्या किडी, त्याचबरोबर करपा, बुरशीजन्य रोग यांचाही प्रादुर्भाव आढळून येतो। या किडींमुळे, या रोगांमुळे भात उत्पादनांमध्ये मोठी घट होऊ शकते आणि म्हणूनच भात पिकावरील कीड आणि रोग नियंत्रण या महत्वपूर्ण विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत कृषीतज्ज्ञ डॉक्टर पराग तुरखडे उपस्थित आहेत। चला तर मग जाणून घेऊया भात पिकाचं संरक्षण, अधिक उत्पादन आणि गुणवत्तापूर्ण पीक घेण्यासाठी आवश्यक उपाययोजना, यासाठी भात पिकावरील कीड आणि रोग नियंत्रण याविषयी डॉक्टर पराग तुरखडे यांनी फोनवरून शेतकरी बंधू भगिनींशी साधलेला संवाद, अर्थातच हॅलो किसान।
2: हॅलो।
3: हॅलो,
2: बोला।
3: हा, मी अमृता जोशी बोलते।
2: हा बोला।
3: खताच्या नियोजनाचा रोग आणि किडींची काही संबंध येतो का आणि त्यासाठी काय करायला पाहिजे?
2: ओके, हा चांगला प्रश्न आहे आपला। गाव कुठलं आहे कळू शकेल आम्हाला?
3: गडिंग्लज तालुक्यातलं नेसरी।
2: हा हा, चांगला प्रश्न आहे आपला, कारण खत व्यवस्थापन हा एक शेती उत्पादनामधला, पीक भात उत्पादनामधला एक महत्वाचा भाग आहे। कारण आपण खतांचा जो वापर करतो कधी कधी अवाजवी वापर करतो की ज्याच्यामुळे कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते। शक्यतो जे रस शोषक किडी असतात किंवा खोड किडी आहेत, ह्या नत्राचं जर प्रमाण जास्त झालं तर ह्या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते। रोगाचं पण नत्राचं प्रमाण वगैरे जर जास्त प्रमाण झालं किंवा पालाश याचं प्रमाण कमी प्रमाणात दिलं गेलं तर याच्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे शिफारशीनुसार जे आपल्याला भात लागवडीसाठी जे विद्यापीठाने शिफारस केलेली आहे खताच्या मात्रा, तर त्यानुसार त्याचं डोस वापरला पाहिजे आणि शक्यतोवर आपल्या जमिनीचं, मातीचं एक माती परीक्षण करून घेतलं तर एक आपल्याला अंदाज येतो की आपल्या शेताला किंवा पीक मातीला किती प्रमाणात आता आपल्याला खते द्यायची असतात। तर असे योग्य नियोजन केलं तर किडीचा रोगाचा प्रादुर्भाव पण कमी होतो आणि आपलं जे अवाजवी जे आपण जे खत वापरतो जास्तीचं त्याचा सुद्धा बचत होत असते। तर हे आपल्याला करायला पाहिजे अशा प्रकारे।
3: ओके ओके,
2: हा
3: थँक्यू।
2: हॅलो।
4: हॅलो,
2: हा नमस्कार, बोला।
4: नमस्कार, मी कोगेल बुद्रुकून बोलतोय।
2: काय नाव आपलं?
4: माझं सोमनाथ मोरबाळे।
2: हा हा, बोला।
4: मला भात पिकाच्या रोगांविषयी माहिती पाहिजे सर।
2: भात पिकाच्या रोगांविषयी? हा हा, आपण भात लागवड करता?
4: हो करतोय।
2: बर, रोगाविषयी आपल्याला माहिती होईल बरोबर। बघा, भातावर तसे बऱ्याच प्रकारचा रोगांचा प्रादुर्भाव होत असतो। आता आपल्याला माहित आहे की भात हे प्रामुख्याने उष्ण आणि आर्द्रता असलेल्या परिस्थितीत येणारं पीक आहे बरोबर, आणि जवळपास 300 पेक्षा जास्त रोगांचा याच्यावर नोंद आहे। पण आपल्या भागात कोल्हापूर जर आपण भाग बघितला त्याच्यामध्ये काही 5-6 प्रकारची जी महत्वाची रोग येत असतात, त्याच्यामध्ये 2-3 ही अति जास्त महत्वाची जे नियमित येणारे रोग आहेत। त्याच्यामध्ये बुरशीजन्य करपा आहे, त्यानंतर कडा करपा हा रोग असतो, त्यानंतर एक पर्णकोश करपा आहे, तपकिरी ठिपके आहेत, हे रोगांचा प्रादुर्भाव आपल्याकडे दिसून येतो। तर याच्यामध्ये जो बुरशीजन्य करपा आहे हा एका बुरशीमुळे, ज्याचं नाव आहे मॅग्नानोपोर्थी ग्रीसी, या बुरशीमुळे होतो। आणि हा जो रोगाचा प्रादुर्भाव हा पिकाच्या सर्वच अवस्थांमध्ये आणि सर्वच भागांवर याचा दिसून येतो। तर याचं सर्वात महत्वाचं लक्षण आहे की याचे जे ठिपके असतात पानावर, सुरुवातीला लहान लहान ठिपके पडतात, त्याच्या ज्या कळा असतात त्या जांभळ्या रंगाच्या असतात आणि मध्यभाग हा फुगीर होतो, करड्या रंगाचा होतो, आणि नंतर मग हळूहळू हा जो ठिपका हा मोठा होत जातो आणि पान करपते, आणि याच्यामुळे पिकाच्या उत्पादनावर आपल्याला फरक किंवा परिणाम दिसून येतो। तसाच ह्या रोगाचा प्रादुर्भाव लोंबीवर पण दिसतो, म्हणजे लोंबीवरील दाण्यावर म्हणा किंवा लोंबीवर। तर जेव्हा लोंबीवर हा येतो तर त्या लोंबीच्या देठावर काळा ठिपका आपल्याला दिसतो आणि लोंबीचं वजन जास्त आलं की तिथून

0: हे लोंबी मोडून पडते, त्याला आपण मानमोडी पण असे म्हणतात. बरेच शेतकरी लांब मानमोडी झाली म्हणून सांग. आणि दाण्यावर पण याचा प्रादुर्भाव दिसतो. तर दाण्यावर तपकिरी तपकिरी रंगाचे ठिपके असतात, की ज्याच्यामुळे बियाणंच म्हणून आपल्याला पुढच्या वर्षी जर याचा वापर करायचा असेल तर तिथं आपण तो वापर करू शकत नाही. तर हा एक बुरशीजन्य रोग आहे की ज्याच्यासाठी आपण व्यवस्थापनासाठी.
1: हॅलो.
0: हा बोला.
1: भात आता वाडा कोलम जो भात आहे याच्यावरती दाणे भरण्याच्या टायमिंगला जे जर असे काळे काळे ग्रेन्स असतात असं का होत?
0: हा मग तोच तो सांगतो की जो दाण्यावर पण याचा प्रादुर्भाव दिसतो या बुरशीचा, तर याच्यासाठी आपल्याला काही बुरशीनाशक याची फवारणी घेणं आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये हेक्झाकोनाझोल 5% EC 20 मिली प्रति 10 लिटर पाण्याची फवारणी घ्यायला पाहिजे, की जेणेकरून ह्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येईल. जर पाऊस असेल तर त्यावेळेस स्टिकर सुद्धा वापरायचं 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये, बरोबर. त्यानंतर दुसरा जो रोग म्हटलाय जो कडाकर्पा, हा जीवाणूमुळे होणारा रोग आहे, म्हणजे ज्या झॅन्थोमोनास ओरॅजी ह्या जीवाणूमुळे होतो. आणि याच्यामध्ये काय होतात की प्राथमिक अवस्थेत पानाच्या कडा करपतात आणि कालांतराने करपलेला जो भाग आहे किंवा पानाच्या मध्य शिरेपर्यंत याची वाढ होते आणि मग टोकापासून तर पानाच्या कळापर्यंत असा करपलेला आपल्याला भाग दिसतो. आणि अनुकूल जर वातावरण असेल तर याची जी बाधा आहे किंवा प्रमाण आहे हे वाढत जाते आणि याच्यामुळे पूर्ण झाड जे आहे किंवा आपलं चूळ जे आहे पूर्ण सुकलेली दिसते आणि यालाच म्हणजे आपण कधी कधी याला मर रोग पण लागलेला असं आपण म्हणतो. तर याच्या व्यवस्थापनासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे बीज प्रक्रिया जरी केली आपण, याच्यामध्ये स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट 90% अधिक टेट्रासायक्लिन हायड्रोक्लोराईड 10% SP याचं 40 PPM या प्रमाणात द्रावण, म्हणजे याच्यावर याची बीज प्रक्रिया करायला पाहिजे. त्यानंतर दुसरं असं आहे की हेच औषध ज्याच्यामध्ये 40 ते 100 PPM द्रावणात याची रोपांची मुळं बुळवून ठेवायची आणि लागवड करायची नंतर लगेच. आणि नंतर फवारणीसाठी हेच औषध पण प्रमाण 100 ते 150 PPM या प्रमाणाची फवारणी करायची. किंवा मग फवारणीसाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड 20 ते 25 ग्रॅम अधिक हे स्टेप्टोसायक्लिन जे प्रतिजैविक आहे हे 100 PPM याची मिसळून एक फवारणी केली तर ह्या रोगाचा प्रादुर्भाव आपण कमी करू शकतो. त्यानंतर पर्णकर्पा हा सुद्धा एक रोग येतो ज्याच्या व्यवस्थापनासाठी आपण प्रोपिकोनॅझॉल 25% EC हे 6.5 मिली म्हणजे 6.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात याची फवारणी केली तर हा पर्णकर्पा रोगाचा सुद्धा आपण नियंत्रण करू शकतो.
1: तर अजून एक की आपण भात काय काय ठिकाणी असं जळाल्यासारखा दिसतो का बसतो?
0: हा हा जळल्यासारखा म्हणजे तोच की कडाकर्पा जो रोग असतो की याच्यामुळे कमी पाऊस कमी झाला किंवा पेर भातामध्ये अशा प्रकारचं आपल्याला दिसून येत असते.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधू भगिनींनो आपण ऐकत आहात हॅलो किसान हा कार्यक्रम किसानवाणी कार्यक्रमात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. पण या वळणावरती एक म्युझिकल विश्रांती आपण

0: या छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे किसानवाणी कार्यक्रमात. हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. किसानवाणी कार्यक्रमात आज आपण हॅलो किसान ऐकतो आहोत, यामध्ये डॉक्टर पराग तुरखडे, भात पिकावरील कीड रोग व्यवस्थापन याविषयी शेतकरी बंधू भगिनींनी फोनवरून विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत आहेत.
1: नमस्कार.
2: हॅलो, नमस्कार साहेब, मी हेडलेवन अहमद देसाई विचारतोय.
1: हा बोला, काय प्रश्न आपला?
2: माझा एक प्रश्न होता सर, कमी पाऊस किंवा अतिपाऊस याचा रोग आणि किडींच्यावर काही परिणाम होतो का, आणि त्या त्या वेळेला काय काळजी घेणं आवश्यक आहे याच्याबद्दल जर आम्हाला सविस्तर माहिती सांगायची सर.
1: हा हा बर. हा बघा, आता पाऊस कमी जास्त होतच राहतो, त्याच्यामुळे किडींचा किंवा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता ही असते. आता बघा, समजा आपण रोपवाटिका केली आहे किंवा भात लागवड केलेली आहे आणि एकदम पावसाचा जर खंड पडला तर अशा वेळेस लष्कर अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. 10 ते 15 दिवस जर पाऊसच आला नाही आणि अशा वेळेस त्या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यानंतर भात म्हणजे पोल्ट्रीत असेल किंवा निसवण्याच्या वेळेस समजा पाऊस नसेल, ढगाळ वातावरण असेल आणि तापमानामध्ये वाढ झाली असेल तर अशा वेळेस तपकिरी तुडतुड्याचा सुद्धा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. तर आता म्हणजे त्यानंतर रोगाची पण लागण होण्याची शक्यता असते, म्हणजे त्यामध्ये करपा आहे, कडा करपा ह्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची पण शक्यता असते जेव्हा ढगाळ वातावरण असेल नियमित
2: आणि
1: हा रिमझिम पाऊस पडत असेल अशा वेळेस. तर हे काही महत्वाची कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव आपल्या भागामध्ये होतो असं पावसाच्या थोड्या कमी जास्त प्रमाणामुळे. आता लष्करी अळीचा समजा तुम्ही जर खाचरामध्ये किंवा आपल्या लष्करी अळीचा प्रादुर्भाव कसा होतो की एकदम म्हणजे ही रात्री खाणारी कीड आहे आणि खादाड कीड आहे, म्हणजे एखाद्या मानं ती पूर्ण शेत पण रान पण नष्ट करू शकते अशा प्रकारचं असतं.
2: राजस्थानमध्ये जसं आलो होतो त्या टाईप सर
1: नाही,
2: 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी
1: ती वेगळी कीड, ही आपली अळी वर्गाची ही वेगळी कीड आहे, ती धाड कीड म्हणतो आपण राजस्थान. पण ही कशी असते की अळी असते आपल्याकडे पण जर खाचरामध्ये किंवा आपल्या रोपवाटिकेमध्ये पाण्याचं प्रमाण कमी झालं असेल अशा वेळेस आणि काय असते की ही रात्रीला खाते, दिवसाला ही लपून राहते जमिनीच्या खाचरात वगैरे. म्हणून जर आपण जर आपल्या रोपवाटिकेमध्ये पाण्याचं नियोजन व्यवस्थित चांगल्या प्रकारे केलं किंवा खाचरात पाणी जर भरून ठेवलेलं असले किंवा काय म्हणजे पाणी भरण्याने कमी करणे असं जर केलं तर ह्या किडीचा बंदोबस्त तशा प्रकारे पण होऊ शकतो. बरोबर. त्यानंतर तपकिरी तुडतुड्यांचा जर प्रादुर्भाव होत असेल किंवा असं आपल्याला वाटते किंवा शक्यता वाढत असेल तर अशा वेळी जैविक कीटकनाशक म्हणून मेटारिझम हे एक जैविक कीटकनाशक आहे, मेटारिझम ॲनिसोपली, हे 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये याची फवारणी करायची की याचा पण तपकिरी तुडतुडे आणि हिरवे तुडतुडे याचा सुद्धा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता राहते याच्यामुळे. त्यानंतर जे रोग असतात ह्याचा रोगासाठी आपण प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बीज प्रक्रिया करायला पाहिजे, ज्याच्यामध्ये हा थायरमची बीज प्रक्रिया असेल, कार्बेंडेझिम असेल,

0: याच्यामुळे काही रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. त्यानंतर जो कडा करपा रोगासाठी आपण एक प्रतिजैवजीवक म्हणून वापरतो, त्याच्यामध्ये स्ट्रेप्टोसायक्लिन नावाचं जे 100 PPM किंवा स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट अधिक टेट्रासायक्लिन याचं एक कॉम्बिनेशनमध्ये 40 PPM याचं जे द्रावणात जर रात्रभर आपण बियाणं भिजून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी त्याची लागवड केली तर जो कडा कर्करोग आहे याचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो. हां, हे प्रतिबंधात्मक उपाय आपण करायला पाहिजे. त्यानंतर शेत स्वच्छ असणं, बांध स्वच्छ ठेवणे हे पण महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर जर आधी पीक भाताचं पीक असेल तर त्याचे अवशेष, कारण की कोडकिडीसारखे पीक किडीचे अवशेष असतात त्याच्यामध्ये किंवा मग काही रोगाचे बीजाणू त्याच्यावर असतात तर ते पण काढून नष्ट करणं आवश्यक आहे की जेणेकरून ह्या आताच्या सध्या पिकावर आपल्या कुठल्याही रोगाचा किंवा किडीचा प्रादुर्भाव होणार नाही अशी एक काळजी घ्यायला
1: बरोबर.
0: पाहिजे.
1: थँक्यू सर, आपण दिल्याबद्दल माहितीबद्दल आम्ही आभारी आहे सर.
0: हां, नमस्कार. नमस्कार.
2: हा नमस्कार सर, मी चलकरंजीवरून बोलते.
0: हां बोला.
2: हां, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे.
0: हां बोला की.
2: त्याचा नियोजनाचा रोग आणि किडींची काही संबंध येतो का आणि त्यासाठी काय करायला पाहिजे?
0: प्रश्न थोडा परत विचारा. थोडं कळलं.
2: खताच्या नियोजनाचा रोग आणि किडींशी काही संबंध येतो का आणि त्यासाठी काय करायला पाहिजे?
0: हा प्रश्न छान आहे तुमचा, कारण खताचं नियोजन आणि रोग आणि कीड याचा संबंध असतो का असा प्रश्न आहे. बरोबर.
2: हो.
0: हा, तर त्याचा संबंध असतो, कारण बघा खत म्हटलं म्हणजे एक प्रकारचं हे अन्नद्रव्य असतात किंवा पोषण तत्वे त्यातून मिळत असतात पिकाला. त्यामुळे जेव्हा पिकाचं पोषण जर चांगलं असेल तर कीड रोगाचा प्रादुर्भाव पण हा कमी प्रमाणात असतो, कारण की तेवढी त्याची प्रतिकार क्षमता जास्त असेल. परंतु जर प्रमाण जर हे जास्त प्रमाणात होत असेल किंवा कमी प्रमाणात होत असेल तर याचा कुठे ना कुठे संबंध हा कीड रोगाशी येत असतो. आता उदाहरणार्थ म्हटलं म्हणजे आपण नत्राचं प्रमाण हे बरेच शेतकरी बांधव जे असतात ती कमी जास्त प्रमाणात करतात, शक्यतो जास्त प्रमाणात खत नत्राच्या खतांचा प्रमाण युरियाचा म्हणा किंवा याचा उपयोग जास्त करतात. तर याच्यामुळे बऱ्या प्रकारचे रोगाची येण्याची शक्यता असते आणि काही रसशोषक किडी असेल किंवा खोड किडी असेल याचा प्रादुर्भाव होत असतो. म्हणून संतुलित खताचा वापर हा एक सर्वात महत्त्वाचा भाग आहे की ज्याच्यासाठी आपण आपल्या जमिनीचे माती परीक्षण जर करून घेतले आणि त्याच्या प्रमाणावर म्हणजे त्याच्यानुसार जर आपण खत व्यवस्थापन केलं तर त्याच्यामध्ये आपला जो खताचा अतिजास्त वापर असतो तो पण कमी होतो, म्हणजे तिथे आपल्याला पैशाची बचत होईल आणि दुसरी गोष्ट कीड रोगाचा प्रादुर्भाव हा कमी प्रमाणात राहील अशा प्रकारचं करायला पाहिजे.
2: ठीक आहे, ठीक आहे, थँक्यू सर.
3: हॅलो किसान हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. यामध्ये भात पिकावरील कीड रोग नियंत्रण याविषयी डॉक्टर पराग तुरखडे यांनी शेतकरी बंधू भगिनींना फोनवरून मार्गदर्शन केलं. हा या कार्यक्रमाचा दुसरा आणि शेवटचा भाग होता.

0: किसानवाणी कार्यक्रमात जाणून घेऊया उद्याच्या कृषीविषयक कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी कृषी वार्तामध्ये पावसाळ्यात जनावरांचं आरोग्य या विषयीची माहिती आपण ऐकू शकाल. आणि उद्या संध्याकाळी 7:30 माझा शेत माझा शिवार यामध्ये गीत संवाद. आणि उद्याच्या गीतसंवादचा विषय आहे तूर लागवड. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे कृषीविषयक कार्यक्रम नियमित ऐकत रहा. आणि आता या वळणावरती मात्र निरोप घेण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा माधुरी केस्तीकरचा
1: आणि रश्मी कुंभारचा नमस्कार.

0: केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं सादर करण्यात आलेला कार्यक्रम किसानवाणी आत्ताच आपण ऐकलात.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं प्रसारित केला. रात्रीचे 8 वाजलेत. यानंतर मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: रात्रीचे 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई.

राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत हे नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं विवाटेक शिखर परिषदेत प्रतिपादन. फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींशी केली चर्चा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि शैक्षणिक संस्थांच्या कॉकरेली सिमेंटचं मानांकन यादीत पहिल्या 200 आयआयटी मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. भारत हे नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते पॅरिसमध्ये विवाटेक शिखर परिषदेत मार्गदर्शन करत होते. जिथं पारंपरिक उपाय तोकडे ठरतात त्या समस्यांचं निराकरण नवोन्मेषामुळे होऊ शकतं असं ते म्हणाले. डिजिटल पेमेंट्स, आर्थिक समावेशकता, शिक्षण, आरोग्य निगा, कृषी अशा क्षेत्रांमध्ये भारतानं तंत्रज्ञानावर आधारित परिवर्तन कसं घडवून आणलं आहे हे त्यांनी स्पष्ट केलं. तंत्रज्ञान हे प्रत्येक सर्वसामान्य नागरिकालाही उपलब्ध असलं पाहिजे. त्यादृष्टीनं भारत कृत्रिम बुद्धिमत्तेकडे सर्वसमावेशक म्हणून पाहतो असं ते म्हणाले. नुकत्याच झालेल्या भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यातल्या मुक्त व्यापार करारामुळे व्यापार, गुंतवणूक, पर्यटन आणि तंत्रज्ञान आदानप्रदान या क्षेत्रांना फायदा होईल असं त्यांनी सांगितलं. फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींशी उच्चस्तरीय बैठका घेतल्या. उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सागरी पायाभूत सुविधा आदी विषयांवर या बैठकांमध्ये चर्चा झाली. भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे या बैठकीचं उद्दिष्ट होतं. मोदी यांनी सेंट गोबेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोट बेझिन यांची भेट घेतली. यावेळी हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर चर्चा झाली. सेंट गोबेनमुळे भारतात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. तर हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात भारत एक महत्वाचं उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं बेझिन म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी मिस्ट्रल एआयचे सीईओ आर्थर मेंच यांच्यासोबतही बैठक घेतली. आपली कंपनी भारतीय भाषांवर काम करायला तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातली भागीदारी वाढवायला उत्सुक असल्याचं मेंच यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. सीएमए सीजीएमएचे कार्यकारी अधिकारी रोडॉल्फ सादे म्हणाले की भारत हा हरित नौवहन क्षेत्रात झपाट्यानं प्रगती करत आहे. सीएमए सीजीएम कंपनी भारतीय जहाज बांधणी कंपन्यांसोबत मिळून एलएनजीवर चालणारी 6 जहाजं बनवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अल्स्टॉमचे कार्यकारी अधिकारी मार्टिन सायन यांच्याशीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. रेल्वेच्या आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला गेला. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 20 जूनला पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथून जारी करतील. यावेळी 9,44,00,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण 18,880 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात येणार असल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. त्याचा लाभ 2,18,00,000 महिला शेतकऱ्यांना होणार आहे. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज शांततेत मतदान झालं. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान झालं. नाशिक मतदारसंघात 619 पैकी 618 मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला. नांदेडमध्ये 452 पैकी 451, अमरावतीमध्ये 451 पैकी 427, धाराशिव, बीड, लातूर मतदारसंघात 988 पैकी 983, तर भंडारा गोंदियामध्ये सर्वच्या सर्व 457 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. परभणी हिंगोली मतदारसंघात 466 पैकी 465, सांगली सातारा मतदारसंघात 895 पैकी 894, जळगाव 630 पैकी 616, सोलापूर 616 पैकी 614, तर छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघात 637 पैकी 630 मतदारांनी मतदान केलं. नागपूर मतदारसंघात 98.44% मतदान झालं. मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, अहिल्यानगर आणि वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. नीट यूजी

0: फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दिल्लीत आढावा बैठक घेतली. पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि सक्षमता यांचं परीक्षा प्रक्रियेतलं महत्व त्यांनी अधोरेखित केलं. केंद्राच्या आणि राज्यांच्या शिक्षण विभागातले वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे तसंच उच्च शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी मिळून बैठकीला 222 जण प्रत्यक्ष किंवा दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. यात नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाघचौरे यांचा समावेश आहे. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयातून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. जागतिक पातळीवर शैक्षणिक संस्थांचा दर्जा दाखवणारी कॉकरेली सिमोन्स मानांकन यादी जाहीर झाली आहे. पहिल्या 200 शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतातल्या 3 संस्थांचा समावेश आहे. आयआयटी दिल्ली 118व्या तर आयआयटी मुंबई 134व्या क्रमांकावर आहे. आयआयटी मद्रास 170व्या क्रमांकावर आहे. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी केंद्र सरकारनं राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. लिलाव प्रक्रियेत उच्च प्रीमियममुळे अनेक खाणी व्यवहार्य ठरत नाहीत म्हणून राज्य खनिज महामंडळानं त्या चालवल्या तर खनिज उत्पादन वेगानं होऊ शकेल असं फडणवीस म्हणाले. रेड्डी यांनी याबाबत सकारात्मकता दाखवली असल्याचं राज्य शासनाच्या पत्रकात म्हटलं आहे. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांवरचा मुंबईतला रोड शो हा इतिहासाची पुनरावृत्ती असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयानं मुंबईत आयोजित केलेल्या रोड शोच्या वेळी ते बोलत होते. या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी उपस्थित होते. गॅसिफिकेशनचा मुंबईतला इतिहास यावेळी मुख्यमंत्र्यांनी उलगडला. विकसित भारतासाठी ऊर्जा क्षेत्र महत्वाचं असल्याचं ते म्हणाले.
1: विकसित भारत की ओर जाने का रास्ता ये आत्मनिर्भर भारत की ओर से जाता है और विकसित भारत बनाने के लिए सबसे महत्वपूर्ण कोई चीज होगी तो एनर्जी सिक्योरिटी है. एनर्जी के क्षेत्र में आत्मनिर्भरता तैयार करना यही विकसित भारत का सबसे बड़ा कार्य है.
0: चीनमध्ये मकाऊ इथं होत असलेल्या मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत भारताच्या अश्मिता चलिहा आणि अनमोल खरब यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. अश्मितानं अमेरिकेच्या इशिका जयश्वाल हिचा 22-20, 21-15 असा पराभव केला. अनमोल खरबची प्रतिस्पर्धी असलेली मलेशियाची गोह चीन वेई हिनं सामन्यातून निवृत्ती पत्करली तेव्हा अनमोलकडे 12-4 अशी आघाडी होती. चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध चषक स्पर्धेत भारताच्या मीनाक्षी हुडाईनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. महिलांच्या 51 किलो गटात पोलंडच्या नतालियावर तिनं 5-0 असा विजय मिळवला. उद्या होणाऱ्या उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये मीनाक्षी, स्नेहा, प्राची आणि निखिल या 4 मुष्टीयोद्ध्यांची गाठ आपापल्या प्रतिस्पर्ध्यांशी पडणार आहे. EPFO अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 2025-26 ठेवींवर 8.25% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयानं घेतला आहे. त्यामुळे सलग 3 वर्ष हा व्याजदर कायम राहिला आहे. याचा फायदा सुमारे 7 कोटी ठेवीदारांना होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत हे नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं विवा टेक शिखर परिषदेत प्रतिपादन. फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींबरोबर केली चर्चा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि शैक्षणिक संस्थांच्या कॉकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 आयआयटी मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

रात्रीचे 8:15 वाजले आहेत. लोकसंगीत सुरुवातीला सिद्धार्थ मुकुंद जाधव आणि सहकारी यांनी गायलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पोवाडा.

उत्तम गावंडे आणि सहकारी यांनी गायलेली गण गवळण आपण ऐकली आणि याबरोबरच लोकसंगीत कार्यक्रम आता संपला. 8:30 वाजलेत. भावधारा.

कविवर्य बाब ह बोरकर यांचं गीत आपण ऐकलं, वसंतराव आजगावकर यांनी गायलं होतं आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. श्रोते हो, रात्रीचे 9:15 वाजतायत. आता 10 वाजेपर्यंत आपण आकाशवाणी दिल्ली केंद्राचं प्रसारण ऐकणार आहोत.

रात्रीचे 10 वाजले आहेत. आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत उस्ताद अस्लम खान यांचं गायन. राग हेमंत. विलंबित ख्यालाची बंदी शेख तालात, जुगवा बीत गए. द्रुत ख्याल 3 तालात, मेरे हुनर में दे दे कमाल. त्यांना तबला 7, शंतनू किंजवडेकर. सारंगी 7, उस्ताद फारूख लतीफ आणि संवादिनी प्रकाश वगळ. राग हेमंत, कलाकार उस्ताद अस्लम खान.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद अस्लम खान यांचं गायन आपण ऐकलं, राग हेमंत. त्यांना तबला साथ शंतनू किंजवडेकर यांची, सारंगी साथ उस्ताद फारूख लतीफ यांची होती आणि संवादिनी साथ केली प्रकाश वगळ यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
2: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
3: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
2: अमृत कलश.
3: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
2: अंजली अनिल जक्कनवार
3: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
4: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही. आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
3: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
2: तेव्हा ऐकायला विसरू नका
3: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.
5: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य एक सायंकाळ हरवलेली भाग दुसरा. लेखक सुंदरकुमार भुरण. सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत. ऐकूया तर नभोनाट्य एक सायंकाळ हरवलेली.
6: हो आता हे वाच बघू आजी.
7: वाचते हा.
6: वाच की ग.
7: कमल उठ. आग बाय माझ्या सोनलीचं नाव पण कमल हाय.
6: हो पण ही पुस्तकातली कमल नाही मी आजी.
7: असं का ते ग का.
6: कारण या पुस्तकातली कमल लई घाणेरडी आहे.
7: ती गो कशी.
6: अग तिला दात घास म्हणून सांगावं लागतं.
7: असं का.
6: आंघोळ कर म्हणून सांगावं लागतं. मी आणायबे अशी.
7: आग आग आग माझी ती छोनी ग. ह्या पुस्तकातली कमल घाणेरडी आहे वय आणि छोनी कधीच घाणेरडी राहत नाही ना. व
6: खरंच आहे ती मुळी. वाच मग कळेल तुला.
7: अच्छा का. बघूया तरी वाचून कशी घाणेरडी आहे ती पुस्तकात.

0: कमी पुस्तकातली कमी नाही काय, पुस्तकातली कमल आणि मी कमी।
1: अच्छा का?
0: या आजी तू फार वेळ लावतेस अभ्यास करायला, चल वाच बघू माणसानं अभ्यास कसा वेळच्या वेळी करावा।
1: असं का?
0: आता हसत बसू नकोस, चल वाच बघू।
1: खरच ग बाई, माझी छोनी मास्तरीन हाय, मास्तरीन ग मास्तरीन।
0: वाच नाहीतर छडी घेईन हातात।
1: खरच ग बाई, मास्तरीन मोठी कडक हाय म्हणायची। नको ग बाई, मास्तरीन आपल्याला मानणार, आम्हाला भ्या वाटत, अभ्यासाला लागलेलं बार।
0: मग काय, अभ्यास नाही केला की आमचे भाई पण देतात आम्हाला कधी कधी
1: चढ्या।
0: मग मारू मारू मारू
1: बाया न
0: मारू चढ्या।
1: बर बाय, मी आता वाचते। तर आपण कुठं आलो होतो?
0: या या इथून वाच।
1: ये
0: नाही ग बाई, कमल ऊट पासून।
1: बर, कमल ऊट।
0: हा आता पुढे वाच।
1: वाचते ग बाई वाचते। अग अक्षर लावून लावून वाचावं लागत। कळलं। दात घास।
0: बघितलंस ना कशी घाणेरडी आहे ती कमल, तिला दात घास म्हणून सांगावं लागतं।
1: हो ग छोने हो हो,
0: मला नाही असं सांगावं लागत दात घास म्हणून।
1: माझी ती गुणाची छोनी आहे।
0: या आजी आता पुस्तक राहू दे।
1: का ग?
0: आता ती पाटी घेऊन एक एक काढ
1: असं म्हणते। चाल चाल। एकी एक, दुर्की तीन।
0: अग आजी चुकलीस की, दुर्की तीन नाही ग, दुर्की दोन।
1: अग बया बर परत परत, दुर्की दोन।
2: आता आग लावली मी पाटीला ती।
1: अग अग
2: आंटी पाटी इकड।
1: अग पण
2: या घरात ही नाही तिथे चालणार नाहीत म्हणून हजार येळा सांगितलं।
1: अग
2: आणि काय ग ए कार्टे, हा आपला अभ्यास करायचं सोडून असा फालतू येळ घालत। पुन्हा मला अशी दिसली तर चांगलं करून टाकली। आजी मोठी शिकवणारी आणि शिकणारी सुद्धा। आधी तिथन उठ, आधी तिथन बाजूला हो म्हणते ना, उठ उठ उठ म्हणते ना, उठ तिथून। आली मोठी, आली मोठी आजीची लाडकी। आवाज आवाज बंद कर, आवाज बंद कर। काय झालं ग? काय झालं, काय झालं रडायला? बंद बंद एकदम बंद, आवाज बंद कर।
3: अग कशा पाय मारलंस ग त्या पोरीला?
2: हा कशाला मारलंस? मेला कशाचं म्हणजे कशाचं ताळतंत्र ठेवलं नाही या घरातल्या माणसांनी। सगळी मेली ताळतंत्र सोडून बसली आहेत, लोक पोरांना शिकवायला धडपडतायत कारण त्यांना पुढे आयुष्य घालवायचंय, पण मेली इथं म्हाताड्यानं शिकायची हौस आली आहे। हा जळलं लक्षण?
3: नग नग ग पोरी, गप गप गप माझे सोनी, अग नग रडूस नग रडूस ग बाई तू, मला नग शिकूस नग शिकूस, मला मला म्हातारीला नाही जायचं कुठे शिकूस। वय नाही नाही, मी आता शिकणार नाही, नाव बी घेणार नाही शिकण्याच। नाग मला शिकण, राम र राम राम राम राम नग र नग, मला हे शिक्षण नको काय बी नको।

0: सरस्वती, अगे सरस्वती, ये गो काशी, अग वर्गाला ये नास की मास्तर माला विचारतात का ग बया? मास्तर घरी चौकशीला येणार हाय ती,
1: त्यांना सांग सरस्वतीला याया जमणार नाही.
0: का ग? अग ते येणार हाय तू द्या.
1: अग अग सरस्वती मेली सांगते ना.
0: अग कुत्री भुकत असली तरी हत्तीनं पुढे जायचं असतं सरस्वती.
1: हिथं तिला मुंगी भाऊन राहायची आली.

0: नाही ग बया, मुंगी बघून साखर खायला मिळती ना या युगात?
1: नाही, इथं मुंगी झाल्यामुळं पायदळी तुडवून घ्यायची येळ आली.
0: आता यात चूक कोणाची हाय बया? अग, थोड जरी आपलं सासू पण आपल्या सुनेवर गाजीवलं असतस ना, तरी ही येळ आली नसती सरस्वती. ही तू अशी काली मुंडी घालून असतीस ना म्हणून हाय हे समज. मी म्हणते काय ग, काय गरज हाय तुझ्या त्या मालीला तुला बोलायची आणि तू मालीला घाबरायची? अग, सुनाला घाबरायचं आता कशा पायी रडती अस ग, का म्हणून घाबरायचं ग तिला? कोण लागून गेली ग ती एवढी तुझी?
1: मास्तरांना सांग काशी, सरस्वतीला वर्गाला याया जमायचं नाही.
0: रड तू तशीच, मी सांगायचं काम करीन, पर उद्या मास्तर इकडं येणार आहे ती.
1: अगं, त्यांच्यामुळे तंटा होईल.

0: मास्तरांना सांग काशी, सरस्वतीला वर्गाला याया जमायचं नाही.
1: रड तू तशीच. मी सांगायचं काम करीन, पर उद्या मास्तर इकडं येणार आहे ती.
0: अग त्यांच्यामुळं तंटा होईल म्हणून सांग त्यांना.
1: अग मास्तर तुझी आठवण लई लई काढत्यात बघ. म्हणत्यात एक सरस्वतीबाई सोडली तर वर्गात शिकायला हुशार असं कुणाचं नाव घ्यायला नको. आणि तू ही तर रडत बसतीस वय ग. सरस्वती माझ ऐक.
0: काय ऐकायचं?
1: तू आपली यायला पुन्हा वर्गाला. अग आता महिन्याभराचा तर प्रश्न उरलाय.
0: म्हातारपण जळलं माणसाला नसावं ग काशी. अग हात पात चालताय तवर फटकन मरून जाया हवं.
1: पर ते जळलं मरण तरी आपल्या हातात हाय का? आ तो जबा बोलावणार तवा जायाच.
0: माणसाच्या मनच्या सगळ्या गोष्टी पुऱ्या होत नसतील कधी, नाय ग काशी?
1: ते कसं होणार बया माझे, ते कसं होणार ग? नाही होणार.
0: नाही ना, मोरच्या जन्मात तरी पुऱ्या होत असतील का ग त्या?
1: आता कस सांगाव बया.
0: काशी काशी उद्या कमी मेले गेले ना तर.
1: बस झालं बस झालं, समजेच नाही मारायचं आहे. लय आली बोलणार.
0: मी माझ बोलते.
1: काय बोलतीस? बोल बया बोल.
0: अग उद्या जर कमी मिळले ना तर एक गोष्ट माझ्या आगीत टाकायला विसरू नका म्हणून सांग बर.
1: वय वय अग समद्या गोष्टी तुझ्या आगीत टाकाय सांगते तुझ्या सरणात. काही म्हणजे काही बाकी ठेवाय सांगणार नाही. मरती आली मोठी मरणारी. आता मी मला पण सांगते की सरणात टाकायला तुझ्या.
0: तुला हो कशाला? आणि
1: का अग बया? अग तुझी मैत्रीण नाही का म्या?
0: चल काहीतरीच मेल तुझं आपलं.
1: का अग काहीतरीच कस? जेवढ्या जेवढ्या म्हणून तुमच्या गोष्टी असतील तुझ्या तर तुझ्या बरोबर नको का द्यायला?
0: फक्त एकच गोष्ट माझ्या सरणात टाकायची. बोल
1: आता बोल की बया, काय टाकायचं सांग.
0: सांगती पण आता नाही, सांगेन तुला कवा तरी.
1: डोंबल तुझ. अग काय ते आता सांग की.
0: सांगीन गो बाई सांगीन, परत कवा तरी चालली.
1: आता नाही सांगायचीस?
0: अग सांगीन म्हटलं नव. चल उठ उठ. अग कवाच सांजावलंय ब, घरी जाईस तवर अंधारून गे.
1: चल बाया चल, तू आपलं गुपित आपल्या जवळच ठेव, आपल्या जवळच ठेवू. चल बाया, तुझ्यासारखी बाई आलम दुनियेत शोधून बी सापडायची नाही. चल मी जाते माझ्या घराला. कोणासाठी जीव लावावा नाही काय करू नाही. सरणात घालायचं म्हणे मला, काय घालायचं हिला सरणात काय माहिती देवा. जाते ग बाया सरस्वती.
0: चल मी अभिनी.

0: शंभो शंभो शंभो महादेव हर हर शंभो मालू आई नहीं उठली अजून
1: जा बघा
0: जा बघा म्हणजे
1: आओ मला सांगितलं का त्यांनी का झोपल्यात त्या दिवस चांगला फटफटल्याशिवाय आज उठायचं नाही असं ठरवलं असेल त्यांनी मी काय करणार काय भरोसा या बाईचा ठरवलं सुद्धा असेल
0: आता तोंड बंद करशील का
1: हा
0: ओ शंभो शंभो महादेवा अर अर अर मालू
1: काय ते
0: काय मालू अगं आई का झोपले बघून आल्यास अजून जा बरं
1: मला ऐकायला येतंय काही एक एवढं ओरडण्याची गरज नाहीये कमी झोपलीये कशात फोडीये पण ओरडताय कशाला
0: आता जाशील का
1: बघा तुम्हीच
0: मी अंघोळ करतो दिसत नाहीये का
1: आता हद्द झाली बाई या माणसापुढं अगदी एखाद दिवस माणूस 5 मिनिट आधी झोपलं म्हणून एवढी नको काळजी करायला काय मेल काय काय माणसांचं लाड चालतात या घरात
0: शंभू शंभू शंभू

0: महादेवा शंभु, हर हर महादेव, हर हर महादेव।
1: आओ आओ आओ आओ,
2: काय झालं का एवढं ओढायला?
1: आओ आई बघा ना कशा करतात, आई आई बघा ना कशा करतात।
2: आई ते आई
1: आई आई
2: आई आई काय झालंय?
1: आई उठाना।
2: अरे सदा, अरे काय झालंय का? रडता कशासाठी तुम्ही? काका गवडे काकू, काका ओ बघा ना आईला काय झालंय। गवडे काका, डॉक्टर जाऊन लवकर बोलव।
3: सदा माधव काय झालं?
1: आओ
2: तुळशीबाई, मी सदा आणि माधव घेऊन द्या, मी डॉक्टरांना बोलवला जातो।
3: अहो पण काय झालं?
2: सांगत बसायला वेळ नाहीये, सदाच्या आईला बरं वाटत
3: नाही। बरं वाटत नाही म्हणजे?
2: अहो तिला हक्क मारतायत पण ती ओ देत नाहीये। थांबा मी जातोय डॉक्टरांना बोलवायला।
3: जा जा लवकर बोला नाना। हा
4: मालूताई, मालूताई तुम्ही शांत व्हा बघा,
3: गडबड करू नका तुम्ही। सरस्वतीबाई, अहो सरस्वतीबाई मला ओळखलं का उठताना? सरस्वतीबाई अगोबाई कमी जागी झाली, कमी ये बाळारडू नको, ये ये जरा थांबता का तुम्ही? आरडा ओरडा करू नका, जरा शांत व्हा बघू। मला मोर घाबरेला, जरा शांत व्हा। कमी ये ये,
5: काय झालं माझ्या आंटीला?
3: काही झालं नाही कमी आजीला, काही झालं नाही कमीच्या आजीला। बरं आमच्या आजीला काही झालेलं नाही, ओगी ओगी बा
5: आजी।
2: चला चला वाट द्या डॉक्टर आले। या या या डॉक्टर, या इकडे। सदा सदा जरा तू बाजूला हो, मालू तू पण बाजूला हो, आणि कमी रडती तिला बाजूला नाही बरं जरा
3: द्या कमी। चल बघू।
0: ओ आईला बघा काय झालंय, आता तर डोळे पण उघडत नाही हो।
1: डॉक्टर साहेब बघा ना काय झालंय आईंना।
6: जरा थांबा ना तुम्ही, तुम्ही जरा बाजूला व्हा, मला तपासू द्या।
2: सदा मालू, अरे अरे अरे जरा बाजूला व्हा, कृपा करून जरा बाजूला व्हा। चला चला डॉक्टर तपासा जरा।
6: आय एम सॉरी
0: डॉक्टर।
1: आई आई आई गेली सोडून बाई, एकदाची सुटली काशे काशे काशे काशे काशीशिवाय पान नाही हालायचं तिचं। परमनच्या गोष्टी तिनं काशीला कधी आपणहून सांगितल्या नाहीत बघा। काशी जवा खोदून खोदून विचारणार तवा एखादी गोष्ट सांगणार बापडी, सारखी मनात कुडत असायची। सरस्वती सांग सांग असं सारखं सारखं माग लागणार, तवा कुठं दहातली एक गोष्ट बोलणार। आत्ती सुद्धा कस आता नाही सांगन कवा तरी। आता तुला रडू येत आहे ना, पण कधी कधी तू आईजवळ किती वाईट वागला असं सदा।
7: चुकलो असेल मी काशात का, पण
1: व्यवहारात असल्या गोष्टींचं भान नाही राहतो, पण मग माणूस निघून गेल्यावर हात माझं मन मला खातय।
8: आता मन खातय तुझं माले? अग माणूस आज आहे उद्याचा त्याचा भरोसा नाही देता येत। घडीचा खेळ आहे बाबानो सगळा, पण या घडी भराच्या खेळात माणसं मायेच्या बंधनाने एकमेकाशी जोडलेली असतात। अरे कुठलं कुठलं जीव या इथं जन्माला येतात आणि इथल्या घडीभराच्या खेळात सामील होत्यात। कुणी आई होत, कुणी बाप होत, कुणी भाऊ होत, कुणी बहीण होत, अरे कुणी मुलगा होत, कुणी मुलगी होत, कुणी जीवा भावाची जोडीदारी नसती या, कुणी जीवा भावाचा जोडीदार असतो या, पण शेवटाला घडीभराचा खेळ संपणारच असतोय र। अरे आपल्या वाट्याला आलेलं किनभराचं जीण जगून प्रत्येक जीव जाणार असतोय बाबा, पुन्हा कंदी कंदी कुणी कुणाला भेटत नसतय। गेलीस की तुझी माय? म्हणून म्हणते सदा, अरे माणसानं या समध्या गोष्टींचं भान ठेवायला हवं। अरे एकदा सोडून गेलेला माणूस पुन्हा कधीच नाही रे भेटत।

0: अरे अरे सरस्वतीनं कस दिस काढलं असतील. अरे तरणी व तीर तिच्या कुकवाचा धनी गेला तवा. केवढं त्या माऊलीच काळीस मोठर. अरे पोराच्या मायेपोटी बापडीनं माग लागलेलं असतानाही दुसरं घर नाही र केलं.
1: खरंय खरंय
0: काय केलं.
1: माझी आई मनाला खरंच मोठी होती.
0: बिचारीची एक मनची गोष्ट नाही र पुरी झाली. नाही पुरी झाली र. अरे अरे सरस तिला म्हातारपणात शिकायचं होत. शिकायचं होत रे बाबा.
1: आमचं चुकलं काशी अक्क. आम्ही विरोध नको करायला हवा होता.
0: अरे पर केलात केलात विरोध.
2: आम्ही नको तेवढं कठोर वागलोय. पटतय आम्हाला.
0: तुला आपल्या सासूच्या शिकण्याचा लई राग यायचा नाही मालूम.
2: वय पर चुकले म्हणते ना काशी अक्का.
0: अग नुसती चुकली नाहीस माले अन सदा तू सुद्धा. फार मोठ पाप केलं र तुम्ही दोघांनी.
1: हो मी पाप केलं काशी अक्का.
0: अरे अरे एवढ्या म्हातारपणी तिला कशासाठी शिकायचं होत तुम्हा दोघांनी ठाऊक नाही र. मला ठाऊक आहे. सरस्वतीनं सांगितलं होतं मला.
1: काय काय सांगितलं तुला आईने काशी अक्क?
0: अरे सांगितलं तर समजल का तुम्हासनी. दोघांनी मिळून लई लई वांगाळ पाप केलं आहेत बघा. परायस चित्त घेऊन बी फिटायचं नाही तुमचं पाप.
1: वय काशी अक्क आम्ही खरंच पापी आहोत.
0: अरे आता बोलून काय उपयोग आहे त्याचा. सासू खाट खालाच्या पेटीत सारखी कुडबुड करत असायची त्याचा तुला राग यायचा नाही का ग माले. सासूची कडाकडा कडाकडा भांडायचीस तू यावरनं.
2: चुकलं हो माझ. मी माझी चूक कबूल करते. मी त्यानं उगाच बोलायची.
0: आता काय करताय चुका कबूल करून. सदा पोटाला आणती पेटी इकडं. ते पेटीत काय आहे माहिती आहे का तुम्हासनी?
2: ते पेटीत तांबड्या रंगाच्या फटक्यात काहीतरी बांधलेलं आहे. सारखं ते गाठोड त्या हातात घेऊन गोचारत असायची.
0: कधी ते फडकं तिनं सोडलेलं आणि त्या फडक्यात काय होत ते तुम्हाला बघायला मिळालं का? आता मी तुम्हाला विचारायचं नाहीच की त्यात काय आहे म्हणून.
2: काय आहे त्यात?
0: अरे त्यात पत्र आहे ती र. पत्र आहे ती.
2: पत्र?
0: होय.
2: कसली पत्र?
0: अरे तिच्या नवऱ्यानं तिला पाठवलेली पत्र आहे ती र बाबानो. सदा तुझ्या बाबानी ती पत्र लिवली. तिला लिवली र. पण ती पत्र तिनं स्वतःच्या डोळ्यांनी कधी वाचली नाहीत. तिला वाचताच आले नाहीत र. अरे आपल्या आयुष्याच्या सांजला तिला ती पत्र वाचायला मिळणार होती. त्या साक्षरता वर्गामुळं तिला वाचता आली असती तिला ती पत्र. आणि म्हणूनच तिला जायचं होतं तिथं. पर तुम्हा दोघांच्या हाटापाई तिला आपली शेवटची चेन्नई पुरी करता आली र. अरे आता कशाला रडतोय आज? घबरा आता
1: घबरा.
0: अरे आता रडून काय उपयोग बाबा. शेवटी मरणारणीची इच्छा नाहीच पुरी झाली.
1: आम्ही खरंच अपराधी आहोत का?
0: अरे मागाहून चूक लक्षात आली तरी तिचा काही उपयोग नाही. सदा आणती पेटी इकडं काढती काटेकालनं उघडती. त्या फडक्यातली पत्र बाहेर काढ बाबा. ही पत्र सरस्वतीनं आपल्या बरोबर सरनात टाकायला मला सांगितलं होत. पण मी पाप केलं बाबा. मला नाही झाला जीव. आता आता या पत्राचं तुला काय करायचं ते तू कर बाबा. माझी सरस्वती तर गेली र. वाच बाबा वाच. तू आपल्या डोळ्यांना आपल्या बाबाचं पत्र वाच.
1: वाचतो मी. माझ्या बाबांचं पत्र. प्रिय पत्नी सरस्वती हिस.
3: तुला लिहायला वाचायला येत नसलं

0: आणि जरी तू दुसऱ्यांकडून पत्र लिहून घेऊन पाठवत असलीस तरी मला तुझे एक एक पत्र नव्हे त्यातील प्रत्येक अक्षर म्हणजे अमृताचा एक एक थेंब वाटतो. कारण ह्या पत्रातून मला प्रेमाची प्रचिती येत आहे, प्रेमाची ऊब अनुभवतो मी तुझ्या. अगं वेळे, तुझ्याच प्रेमाच्या आठवणीनं मी आज इतक्या दूरवर असूनही जिवंत आहे.
1: प्रयत्न केला तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. तुम्ही प्रयत्न केलात तर सरस्वतीबाईंसारखं तुम्ही नक्कीच वाटू शकाल. तेव्हा अभ्यास
2: करायचा,
1: लोक हसतील, कुचेष्टा करतील लोक. आता या वयात तुम्ही शिकताय म्हणून त्यांना डरायचं
2: नाही.
1: उलट जे कोणी हसतील, कुचेष्टा करतील त्यांना सरकारनं काढलेल्या या मोहिमेत सामील व्हायला सांगायचं. हा, आता सरस्वतीबाई एकी एक म्हणतील, त्यांच्या मागणं तुम्ही म्हणायचं. काय सरस्वतीबाई म्हणताय ना?
3: एकी एक,
2: एकी एक,
3: दूर की दोन.

मंडळी, आताच आपण ऐकत होतात नभोनाट्य एक सायंकाळ हरवलेली, भाग दुसरा. लेखक सुंदरकुमार भुरण, यातील कलाकार प्रगती रूपजी, वीणा जामकर, मधुरा नाडगौडा, अभय परळीकर, कृष्णराव ओंकार, अनुजा रानडे, हेमंत शिधोरे, आरती जाधव, रवींद्र तांबे, मंगला सावंत, आत्माराम दाजीलाड, कांचन प्रकाश संगीत आणि माया गुर्जर. निर्मिती सहाय्य श्री रमण देशमुख. सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.